नमस्कार धाराशिव, FM 101.3 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 22 श्रावण शके 1948, 13 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेत मी आशिष लगाडे आपलं स्वागत करतो. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात मंगलध्वनी.

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधुनं आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिगीत रचना आपण ऐकली. लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर आर्यन पराडकर यांचा.

संत रामदासांची गीतरचना आपण ऐकलीत उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं मीना खडीकर यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

अरुणा ढेरे यांचं भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकलं, तर सुरेश वाडकर यांच्या स्वरात संगीत होतं मिलिंद जोशी यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत तुलसीदास यांची हिंदी भक्तिगीत रचना. गायक आणि संगीतकार आहेत अनूप जलोटा.

तुलसीदास यांची हिंदी भक्ती गीत रचना श्रोते आताच आपण ऐकलीत. मंगल प्रभात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात समीर यांची देशभक्तीपर गीत रचना, ए आर रहमान आणि सुखविंदर सिंग यांच्या स्वरात.

0: समीर यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं श्रोते हो. याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या शेतीविषयक लघु कार्यक्रमात गोड्या पाण्यातील मत्स्यशेती याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम चैतन्य टेस्ट टू बेबी. भावदार हा सुगम गीतांचा कार्यक्रम सकाळी 7:45 आणि सकाळी 8:40. दरम्यान सकाळी 7:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 मिश्र संगीत, 10:30 प्रायोजित कार्यक्रम कायदा न्याय मंत्रालय न्याय विभाग भाग 7. 10:45 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सकाळी 11:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात बेगम अख्तर यांनी गायलेला दादरा आणि त्यानंतर गायलेली ठुमरी आपण ऐकू शकाल. गीतवहार सकाळी 11:30. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात तिची उद्योग भरारी याविषयी मुलाखत आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 5:00 गीतगुंजन, 5:30 योग आणि हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 मिश्र संगीत. स्वयंसिद्धा हा महिलाविषयी कार्यक्रम सायंकाळी 6:30 यामध्ये जागतिक अवयव दिनानिमित्त अवयव दानाचे महत्व याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव येथील बधिरीकरण शास्त्र विभागातील भूलतज्ञ या पदावर कार्यरत सहाय्यक प्राध्यापिका दीप्ती नगराळे यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम सायंकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये राष्ट्रीय आणि नैसर्गिक शेती अभियान याविषयीच्या योजना याविषयी मनाली कांबळे यांची मुलाखत. रात्री 7:15 जय हनुमान भजनी मंडळ पानगाव तालुका कळंब यांनी गायलेली भजन आपण ऐकू शकाल. रात्री 8:30 संसद समीक्षा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय दिल्ली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्र

0: वरील हिंदी, इंग्रजी आणि मराठी बातम्या नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूयात गोड्या पाण्यातील मत्स्यशेती याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.
3: नमस्कार श्रोते हो आणि शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, गोड्या पाण्यातील मत्स्यशेती याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, मासा हा एक आहारातील प्रमुख घटक आहे. माशांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना खूप मागणी आहे. समुद्रातल्या मासळीपेक्षा गोड्या पाण्यातल्या मासळीला चव असते. आरोग्याच्या दृष्टीनं ते चांगलंही आहे. त्यामुळे या गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेतीकडं आपण वळलं पाहिजे. खेड्याखेड्यात आज पाजर तलाव आहेत. गावतळी, सामुदायिक शेततळी, वैयक्तिक विहिरी, नदीनाल्याचे डोह, पात्र, लहान मोठे जलाशय, दगडाच्या खाणी, भात शेती आदी ठिकाणच्या पाण्यात माशांची शास्त्रोक्त पद्धतीनं पैदास करता येते. अनेक जण ही शेती सुरू करून चांगले पैसे मिळवत आहेत. उपलब्ध पाणीसाठ्यात योग्य जातींचे मासे योग्य प्रमाणात सोडून त्यांची जलद वाढ होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून कमी वेळात जास्त माशांची पैदास करणं, याला गोड्या पाण्यातील मत्स्यशेती म्हणतात. शेतकरी बंधूंनो, गोड्या पाण्यात जलद वाढणाऱ्या माशाच्या जाती म्हणजे कटला, राहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सायप्रिनन्स. या जातींपैकी काही पाण्याच्या वरच्या थरात, काही मधल्या थरात गवत्या सायप्रिनन्स या पाण्याचा तळ धरून वाढतात. या जाती एकमेकाला त्रासदायक नाहीत, त्यामुळे या जातींची बोटुकलं एकाच पाण्यासाठ्यात वाढू शकतो. शासनाच्या मत्स्यबीज विकास यंत्रणेकडून आपल्याला माशाच्या मत्स्यबीजांचा अगर मत्स्य बोटुकली यांचा पुरवठा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, पाजर तलाव, गावतळी भाडेतत्वावर घेऊन मत्स्यपालन आपण करू शकतो. विहिरीत ही मर्यादित स्वरूपात मासे पाळून कुटुंबाची गरज भागवावी. 100 ते 150 मासे विहिरीतल्या पाण्यात पाळण्यास काहीच हरकत नाही. अलीकडे शेततळी मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. अशा शेततळ्यात मत्स्यपालन आपण जरूर करावं. शेतकरी बंधूंनो, पाण्याची नैसर्गिक उत्पादकता टिकविण्यासाठी सेंद्रिय खत म्हणून प्रमाणात ताजे शेण टाकावे. त्यानंतर अमोनिया सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट प्रमाणात टाकावे आणि मग त्यानंतर बोटुकली सोडावीत. त्यानंतर दर महिन्याला शेणखत, अमोनिया सल्फेट आणि सिंगल सुपर फॉस्फेट प्रमाणात टाकेत टाकावं. अर्थात या नैसर्गिक अन्नावर अवलंबून न राहता पूरक खाद्य द्यावं. शेंगदाणा पेंड, तांदळाची कणी, गव्हाचा कोंडा याचं मिश्रण पूरक खाद्य म्हणून वापरावं. माशाच्या 3 जाती पाणीसाठ्यात सोडल्या असतील तर पहिली तिमाही 2 किलो, दुसरी 5 किलो, तिसरी 8 किलो आणि चौथ्या तिमाहीत 10 किलो याप्रमाणे पूरक खाद्य द्यावं. हे पूरक खाद्य रोज एकाच ठिकाणी टाकावं, म्हणजे त्या ठिकाणी माशांना सवय लागते. या पूरक खाद्याचे गोळे करून टाकावेत. गडद हिरवे शेवाळे वाढले तर खाद्य म्हणून उपयोगी पडते. पाणीसाठ्याची मर्यादा बघून बोटुकली सोडावीत. साधारणतः कटला, राहू आणि मृगळ या 3 जातींची बोटुकली 5 एकराच्या पाणीसाठ्यात 3800 दरम्यान टाकावीत. तर कटला, राहू, मृगळ आणि सायप्रिनस या 4 जातींची मिळून 4000 बोटुकली सोडावीत. जास्त बोटुकली सोडली तर अन्नासाठी आणि प्राणवायूसाठी स्पर्धा होऊन वाढ खुंटते, अगर मरतूक होते. म्हणून प्रमाणात बोटुकली सोडावीत. शेतकरी बंधूंनो,

0: चांगलं व्यवस्थापन ठेवल्यास 12 महिन्यात 1 किलो वजनाचे मासे तयार होतात. 1 किलोचे मासे पकडून विक्रीसाठी पाठवावेत. साधारणपणे 5 एकर पाणीसाठ्यात वर्षाकाठी 3000 किलो अगर त्याहूनही जास्त मासे मिळू शकतात. दर भाव चांगला असल्याने पैसेही आपल्याला चांगले मिळतात. तेव्हा शेतकरी बंधूंनो, कोणत्याही पाणीसाठ्याचा वापर पीक उत्पादनासाठी केला जातो, त्याचबरोबर त्यात मत्स्यपालन म्हणजेच मत्स्यशेती केल्यास बोनस उत्पादन आपल्याला मिळू शकतं.
1: गोड्या पाण्यातील मत्स्यशेती याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. तर संकलन आणि निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम आरोग्यम धनसंपदा.
2: 45 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, सर्वप्रथम श्रोत्यांना मी सांगू इच्छिते, मूळव्याध म्हणजे लाज वाटण्यासारखा आजार नाही. आज जवळपास 3 पैकी 1 व्यक्तीला मूळव्याध आहेच, पण माहितीच्या अभावामुळे अनेक लोक योग्य उपचार घेण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया मूळव्याध म्हणजे नेमके काय. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर घरातील पाण्याचा पाईप सतत जास्त दाब सहन करत असेल तर काय होईल? काही दिवसांनी तो फुगेल, कमकुवत होईल आणि कधी कधी त्यातून गळती पण सुरू होईल. अगदी असंच आपल्या शरीरातही घडू शकतं. आपल्या गुदद्वारामध्ये काही रक्तवाहिन्या असतात. जेव्हा वारंवार होणारी बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, तासनतास बसून राहणे, गर्भधारणा इत्यादीमुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो तेव्हा या रक्तवाहिन्या फुगतात. यालाच आपण मूळव्याध असे म्हणतो. मूळव्याध हा संसर्गजन्य आजार नाही किंवा स्पर्शाने पसरत नाही आणि लाज वाटावी असा तर मुळीच नाही. हा अगदी मधुमेह किंवा BP सारखा सामान्य आजार आहे, पण दुर्दैवाने आपल्या समाजात मूळव्याधापेक्षा त्याबद्दलचे गैरसमज जास्त आहेत. तर आजच्या या कार्यक्रमात आपण हे सगळे गैरसमज दूर करून मूळव्याधाबद्दलचं खरं आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेऊ, कारण योग्य माहिती हीच उत्तम उपचाराची पहिली पायरी. शौचा वाटे रक्त पडणे म्हणजे मूळव्याधच असे मुळीच नाही, हा अत्यंत धोकादायक समज आहे. शौचा वाटे रक्त पडण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे फिशर, पॉलिप्स, IBD म्हणजेच इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज, ज्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटीसचा समावेश असतो, गुदद्वाराचे इन्फेक्शन, कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचे कॅन्सर. त्यामुळे वारंवार रक्त येत असेल तर स्वतः मूळव्याध आहे असे समजू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मूळव्याध फक्त वृद्धांनाच होतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजच्या काळात तरुणांमध्येही मूळव्याध मोठ्या प्रमाणात दिसून येते. दिवसभर बसून काम करणे, बद्धकोष्ठताचे त्रास असलेली लोक, गर्भवती महिला इत्यादी लोकांमध्ये हा त्रास होऊ शकतो. तिखट खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तर तिखट अन्न खाल्ल्यामुळे मूळव्याध होत नाही. मूळव्याध होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, कमी पाणी पिणे, कमी फायबरयुक्त आहार घेणे, अधिक काळ बसून राहणे. तिखट पदार्थांमुळे आधीच असलेली जळजळ थोडी वाढू शकते, पण ते आजाराचे मुख्य कारण नाही. मूळव्याध पुढे जाऊन कर्करोग बनतो? नाही, मूळव्याध कधीही कर्करोगामध्ये परिवर्तित होत नाही, पण मूळव्याध आणि कर्करोगाची काही लक्षणे सारखी असू शकतात. त्यामुळे रक्त येणे किंवा इतर त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य तपासणी केल्याने नेमके कारण समजू शकते. मूळव्याध झाला की शस्त्रक्रिया करावीच लागते, अजिबात नाही. सुरुवातीच्या अवस्थेत बहुतेक रुग्ण हे आहारातील बदल, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम

0: औषधी उपचार, फायबरयुक्त आहार खाणे याने पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त गंभीर अवस्थेत किंवा औषधी उपचारांनी आराम न झाल्यास शस्त्रक्रिया किंवा लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो. आजच्या काळात मूळव्याधावर आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य रुग्णांमध्ये लेझर उपचारामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव व लवकर बरे होण्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. शेवटी मी सर्व श्रोत्यांना एवढे सांगू इच्छिते की मूळव्याध हा लपवण्याचा किंवा लाज वाटण्याचा आजार नाही. वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा आजार सहज नियंत्रित करता येतो. त्यामुळे रक्त येणे, गाठ जाणवणे, वेदना इत्यादी लक्षणे टाळू नका. विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अँनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्छेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: Borisa.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी सीमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
2: श्रोतेहो नमस्कार. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण मानव हे सर्व मिळून पर्यावरण तयार होतं. या पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे वृक्ष आणि वनस्पती. पृथ्वीवर अगदी पहिला जीव निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि त्यातून एकपेशीय वनस्पती आणि प्राण्यांपासून तर बहुपेशीय अत्यंत कॉम्प्लेक्स असे सजीव या पृथ्वीवर निर्माण झालेत. पृथ्वीवर सजीवांच्या शेकडो प्रजाती परस्परांच्या सहकार्याने जगत आहेत आणि उत्क्रांतीच्या प्रक्रिया ही हळुवारपणे आणि सतत सुरूच आहे. अत्यंत नैसर्गिकपणे चालणाऱ्या पशुपक्षी प्राणी आणि मानवाच्या या विकास प्रक्रियेत मात्र अलीकडच्या काळात मानवाच्या नकळतपणे झालेल्या काही कृतींमुळे आणि चुकांमुळे त्याच्या पर्यावरणामध्ये कमालीची प्रतिकूल असे बदल निर्माण झाले आहेत. मानवी चुकांच्या या बदलांचा वेग प्रचंड असल्याने दिवसेंदिवस मानवाच्या सभोवताली असणारं हे वातावरण अत्यंत दूषित, घातक आणि प्रतिकूल बनत आहे हे दैनंदिन निरीक्षणावरून सहज आपल्या लक्षात येतं. हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि त्यातून येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता फार बिघडून गेली आहे. कारण प्रदूषणामुळे अत्यंत घातक असे पदार्थ अन्न साखळीच्या माध्यमातून मानवाच्याच नव्हे तर सर्व सजीवांच्या शरीरामध्ये आता प्रवेशित झाले आहेत. त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या स्थितीत आपण विवेकशील असल्याने चुकांकडून शिकत शिकत आपण मानवाने आपल्याच पर्यावरणाला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या परिसरातील पर्यावरण स्नेही नागरिकांपासून तर जागतिक स्तरापर्यंतच्या विविध पर्यावरणीय चळवळीतील कार्यकर्ते, संशोधक, विद्यार्थी यांच्या कृतीशील उपक्रमातून आपल्या वसुंधरेवरील पर्यावरण पुन्हा एकदा मानवासह संपूर्ण सजीवांना अनुकूल करण्यासाठी आपण आता सज्ज झालेले आहोत. मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणातील जैविक घटकांपैकी वनस्पती या महत्वाच्या घटक आहेत. या वनस्पती अगदी एकपेशीय सूक्ष्म अशा शैवालांपासून तर प्रचंड महाकाय वृक्षांपर्यंत अथांग पसरलेल्या महासागरापासून तो सुदूर जमिनीच्या सर्व भागांवर पसरलेले आहेत. खरं तर या पृथ्वीवर प्राणी येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचं कार्य याच वनस्पतींनी केलं आणि त्यामुळे त्यांना आपण पृथ्वीचे आद्य नागरिक म्हणतो. आपल्या पृथ्वीच्या भूभागावरील वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषण करून जगातील सर्व सजीवांना लागणार अन्न निर्मितीचं कार्य करतात. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू देखील निर्माण करतात. जमिनीपेक्षा पाण्यातील वनस्पतींचं प्रमाण खूप जास्त असल्यानं महासागरात अन्न निर्मितीचा आणि प्राणवायू निर्मितीचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असतं. याच वनस्पतींनी कोटी कोटी वर्षांपूर्वी केलेल्या प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे जीवाश्म इंधनाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांचे प्रचंड साठे निर्माण केले आहेत. जमिनीवरील गवतवर्गीय, झुडूपवर्गीय वनस्पती, छोटे वृक्ष आणि मोठे वृक्ष एकत्रितपणे हरित आच्छादनाची निर्मिती करून पृथ्वीवरील मृदा म्हणजे माती निर्मितीचं अत्यंत मोलाचं कार्य करत असतात. या मातीमध्ये शेकडो सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म असे प्राणी सातत्याने कार्य करत असतात आणि त्यातून एका सूक्ष्म अशा इकोसिस्टीमची संरचना होते. मातीमुळेच वसुंधरा हिरवीगार झाली आहे. वनस्पती

0: मुळं सातत्याने मातीमध्ये पाणी मुरवण्याचं कार्य करत असतात, त्यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण देखील वाढत असतं. हीच मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे मातीचं संवर्धन देखील वनस्पती करत असतात. वनस्पती आपल्या पानं, फुलं, फळं, मुळं आणि बियांच्या रूपाने सर्वच आणि विविध प्रकारच्या प्राणी प्रजातींना अन्न पुरवत असतात आणि त्यामुळे अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे निर्माते म्हणून वनस्पतींचं स्थान आहे. वनस्पती क्षणोक्षणी आपल्या शरीरातून पाण्याचे उत्सर्जन बाष्परूपाने करत असतात, त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. लाखो लिटर जमिनीतलं पाणी शोषून ते पुन्हा हवेमध्ये सोडण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य वनस्पती करत असतात. हे पाण्याचे तुषार आपल्या भोवती असणाऱ्या पर्यावरणातील तापमान कमी करण्याचं काम करत असतात. हेच तुषार रूपी पाणी हवेतील तरंगणारे घातक सूक्ष्म कण चिकटवण्याचं कार्य करतात आणि त्यांना कमी करण्याचं काम देखील करतात. तेव्हा वृक्षारोपणासाठी कृतीशील होऊयात आणि आज संकल्प करूयात की आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी. धन्यवाद श्रोते.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती ऐकलीत. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी संप्रति वार्ता
1: हसरू एफ एम 101.3 मेगाहर्ट्स वर आणि वेव्ज या प्लॅटफॉर्मवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवात करूयात आपली माणसं या चित्रपटातील शांता शेळके यांच्या गीतानं. स्वर उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचा, तर संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
2: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
0: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह.
4: आरबीआय सांगते
5: जाणकार बना, सतर्क राहा.

त्यातून दिसणारं तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास

सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकली. तर आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात संगीत होतं आनंद मोडक यांचं आणि चित्रपट होता चौकट राजा. श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. आमच्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य दर्पण हा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये दैनंदिन जीवनशैली आणि विषबाधा, त्वचारोग, एलर्जी याविषयी डॉक्टर शीतल प्रवीण कोपार्डे, सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख अगद तंत्र विभाग शासकीय आयुर्वेद विभाग महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत. आज सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य दर्पण या कार्यक्रमात.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. FCRA विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा लोकसभेचा निर्णय. नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं आज लोकसभेत निवेदन. राज्यातल्या सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन. हर घर तिरंगा अभियानांतर्गत देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन. आणि राज्यातल्या धरणांमध्ये सध्या सरासरी 72% तर छत्रपती संभाजीनगर विभागात 49% उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. परदेशी अंशदान सुधारणा FCRA 2026 विधेयक लोकसभेनं पुढील छाननीसाठी काल संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं. या समितीत लोकसभेच्या 21 आणि राज्यसभेच्या 10 सदस्यांचा समावेश असेल. ही समिती हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस आपला अहवाल सभागृहात सादर करेल. परदेशी योगदान कायदा 2010 आणखी सुधारणा तसंच परदेशी योगदानाचा वापर अधिक पारदर्शक आणि जबाबदारीपूर्वक करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ विधेयक 2026 काल राज्यसभेनं संमत केलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं आहे. या विधेयकाचा उद्देश राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कायदा 1962 आणखी सुधारणा करणं हा असून या विधेयकामुळे महामंडळाला औद्योगिक उत्पादनांशी संबंधित कामकाज करण्याची मुभा मिळेल. सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या कोणत्याही संस्थेला महामंडळाकडून निधी उपलब्ध करून देण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली असून महामंडळ थेट कोणत्याही सहकारी संस्थेला किंवा सहकारी विकासाच्या कार्यात गुंतलेल्या घटकाला कर्ज आणि अनुदान देऊ शकतं. नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दुपारी 3 लोकसभेत निवेदन करणार आहेत. शहा यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. ते म्हणाले,
1: सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार है. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं, देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए.
0: आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे कथित गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे. यासंदर्भात काल झालेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. ही उच्चस्तरीय समिती राज्यात प्रत्येक महसुली विभागात जाऊन शिक्षण संस्था चालक आणि संबंधित घटकांशी तसंच विद्यार्थ्यांशी संवाद साधेल आणि त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करेल. केंद्र सरकारनं पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहारांसंदर्भात नुकताच केलेला कायदा अधिक कठोर असल्यानं तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या 15 प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी

0: राज्यातल्या शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव, लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर, परभणी जिल्ह्यातल्या पालम आणि बीड या नगरपंचायतींचा समावेश आहे. राज्यात ज्या शेतकऱ्यांची नावं 7-12 उतार्यावर नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांची अधिकृत नोंदणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ही माहिती दिली. या निर्णयामुळे 2,31,000 शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफीसह विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. दरम्यान नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणाही बावनकुळे यांनी केली. या विभागांच्या पूर्वीच्या 15 सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. ज्या सेवांसाठी कायद्यानं प्रतिज्ञापत्र अनिवार्य नाही तिथे स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: हर घर तिरंगा अभियानांतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे काल तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत संस्थेच्या शाळांचं बँड पथक आणि एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते. महापौर समीर राजूरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. बीड शहरातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. भाजप युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर आणि डॉ सारिका क्षीरसागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा रांगोळी स्पर्धा काल घेण्यात आली. महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेत शालेय तसंच खुल्या गटातल्या स्पर्धकांनी भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर आकर्षक आणि संदेशपूर्ण रांगोळ्या साकारल्या. हर घर तिरंगा अभियानांतर्गत धाराशिव इथं आज सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात येणार आहे. युवकांसह अबालवृद्धांनी देशभक्ती, देशप्रेमाची भावना तेवत राहण्यासाठी हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथले व्यावसायिक व्यंकटेश कमळू यांनी केलं आहे. ते म्हणाले,
2: हर घर तिरंगा अभियानात आपल्या घरावर तिरंगा ध्वज आपण लावून या राष्ट्राच्या स्वाभिमानाच्या अभियानात आपण सर्व सहभागी होऊया. या देशासाठी ज्या शहीदांनी बलिदान दिलं, ज्या स्वतंत्र सैनिकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली त्यांना मानवंदना आपण देऊया. जय हिंद.
0: अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगर इथं काल आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात आंबेडकरवादी विविध पक्षाचे नेते आणि मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा 1999 अनुषंगानं रॅगिंग प्रतिबंध आणि पॉक्सो या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर तसंच प्रकुलगुरू डॉ अशोक महाजन यावेळी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगचे दुष्परिणाम, कायदेशीर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केलं. दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठीची अंतिम मुदत 20 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातल्या 22,963 पात्र शेतकऱ्यांसाठी 159 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित पात्र लाभार्थ्यांचा निधीही लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था VL पोतंगले यांनी दिली. हिंगोली इथं काल वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची जिल्हास्तरीय आढावा बैठक मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांच्या उपस्थितीत झाली. जिल्ह्यातल्या प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात तसंच पात्र कुटुंबांना आवश्यक त्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

धाराशिव जिल्ह्यात वार्षिक योजनेतून नागरी परिक्षेत्रात भटक्या मोकाट कुत्र्यांसाठी निवारा तयार करणं तसंच पाळीव मोकाट प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र उभारण्याच्या कामास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी परवानगी दिली आहे। यासाठी 23,14,58,000 रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। राज्यातल्या धरणांमध्ये सध्या सरासरी 72.18% उपयुक्त पाणी साठा आहे। जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे 29,442 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी साठा झाला आहे। सध्या छत्रपती संभाजीनगर विभागात 49%, पुणे विभागात 86%, कोकण 87%, नाशिक 75%, अमरावती 59%, तर नागपूर विभागात 58% उपयुक्त पाणी साठा आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातल्या जायकवाडी धरणात

0: छत्रपती संभाजीनगर विभागातल्या जायकवाडी धरणात 93% उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 1400 तर डाव्या कालव्यातून 1600 असं एकूण 2900 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या 4187 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. हवामान. राज्यात आज कोकण तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. FCRA विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा लोकसभेचा निर्णय. नीट पेपरफुटी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं आज लोकसभेत निवेदन. आणि राज्यातल्या सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य दर्पण या कार्यक्रमात दैनंदिन जीवनशैली आणि विषबाधा, त्वचारोग, एलर्जी याविषयी डॉक्टर शीतल प्रवीण कोपार्डे, सहयोग प्राध्यापक आणि विभाग प्रमुख अगततंत्र विभाग शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल आज सकाळी 10 वाजता आरोग्य दर्पण या कार्यक्रमात.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.

आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता स्वयंसिद्धा हा महिलाविषयी कार्यक्रम प्रसारित होईल. आजच्या कार्यक्रमात जागतिक अवयवदान दिनानिमित्त अवयवदानाचे महत्त्व याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव येथील बधिरीकरणशास्त्र विभागातील भूलतज्ज्ञ या पदावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापिका दीप्ती नगराळे यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका स्वयंसिद्धा हा महिलाविषयी कार्यक्रम आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
1: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

आज रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये जय हनुमान भजनी मंडळ पानगाव तालुका कळंब यांनी गायलेली भजन आपण ऐकू शकाल. आज रात्री

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम सांगरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची उद्दिष्टे आणि पार्श्वभूमी जाणून घेतली. आजच्या भागात या योजनेसाठीची पात्रता, लाभार्थी निश्चिततेची प्रक्रिया, लाभार्थी यादी तयार करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्र तसेच पारदर्शक अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. यासाठी आजही आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
2: सर, बऱ्याचदा असं होतं की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळेत पूर्ण व्हावी हे खूप महत्वाचं असं, तर त्याच्यासाठी आपल्या शासनाचा अशी काही यंत्रणा आहे का?
1: ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण पोर्टल केलेलं आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडनं संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमच्या असिस्टंट रजिस्ट्रारचे ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000 जास्त ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात, काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR, कलेक्टर्स यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोणकोण अपात्र असणार आहे, याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17,00,000 शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. यामध्ये 7,00,000 शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10,00,000 सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत आणि ह्या जवळजवळ 17,00,000 शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
2: नक्कीच. सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?
1: ही शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17,00,000 शेतकऱ्यांपैकी 11,50,000 शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यामुळे आम्ही या सर्व 11,50,000 शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल, त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी बघता येईल किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि

0: टॅग प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे.
1: नक्की सर, त्याच तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचा होता की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर आपलं सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे अजून काही आहे का अशी माहिती?
0: आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महायुती पोर्टल तुम्हाला दाखवलं जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल. हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्सचं बटन आहे, ते ग्रीव्हन्स बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे. आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे योग्य वाटली तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरसह शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27 साठी कर्जासाठी अप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एका दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज नाकारू शकत नाही एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छित.
1: नक्कीच, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या खरंतर विकासासाठी किंवा त्यांच्या एक शेतीची एक पुनर्संधी किंवा एक सकारात्मकता यावी यासाठी खरंच ही योजना खूप छान अशी राज्य शासनाने सुरू केलेली आहे. सर, खरंतर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला? कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महायटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महायटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महायटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं अॅग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे

0: किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे, एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही, आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेले आहे, आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे, 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून, आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे, उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात, आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे, आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे, आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नात पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत, आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे, आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी.

0: मंडळी नमस्कार. आज आपण एका अशा मान्यवर व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी अनेक जोडप्यांच्या आयुष्यात पालकत्वाचा आनंद फुलवण्याचं मोलाचं काम केलंय. आज आपल्यासोबत आहेत चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरचे संस्थापक सुप्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक. त्यांनी पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज तसेच देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था एम्स येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्राचे उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय. आपल्या ज्ञान अनुभव आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीच्या बळावर त्यांनी असंख्य कुटुंबाच्या आयुष्यात नव्या आशा आणि आनंदाची पहाट आणली. श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर दरवेळेस मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं आयोजन करतं. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य आयव्हीएफ सेंटर आहे. सन 2014 साली बारामती येथे हा प्रवास सुरू झालाय. पुणे आणि मुंबई सारख्या महानगरांमध्ये उपलब्ध असणारे आधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान पश्चिम महाराष्ट्रातील लहान शहरांमधील रुग्णांनाही उपलब्ध व्हावी या उद्देशानं बारामती बरोबरच सातारा, अहिल्यानगर, पुणे हडपसर, पुणे पिंपरी, दौंड आणि सोलापूर याही शहरांमध्ये चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर आज गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांना सेवा देण्याचं काम करते. सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या शाखांमध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय.
1: सर नमस्कार. मोठ्या शहरापासून दूर राहणाऱ्या जोडप्यांना कुठं जावं, किती खर्च येईल आणि कोणत्या तपासण्या कराव्या लागतील याबद्दल बराचसा संभ्रम असतो. त्यांनी पहिली पायरी कोणती घ्यावी यासाठी चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर काय पावलं उचलतं?
2: वंध्यत्व अर्थात मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये बऱ्याच जोडप्यांना अडचणी येतात. अशा वेळेस गोंधळून गेलेल्या मनस्थितीत पहिली पायरी म्हणजे त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान आणि अचूक निदान झाल्यावर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं आणि त्यानुसार उपचार सुचवणं ही असते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचे उपचार आपल्या जवळच्या शहरांमध्ये गावामध्ये उपलब्ध नसल्यामुळं आणि योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं हजारो जोडपी वंध्यत्वामध्ये ग्रस्त होतात. त्यावेळेस श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरने असा विचार केला की आपण फ्री फर्टिलिटी कॅम्पचं आयोजन का करू नये. या कॅम्प्समध्ये आपण आलेल्या जोडप्याला त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान करतो. निदान झाल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि पुढील उपचार सुचवला जातो. आवर्जून सांगावं लागेल की प्रत्येक वंध्यत्वाच्या इन्फर्टिलिटीच्या कपल्सला आयव्हीएफ लागतच असं नाही. कधी कधी अचूक निदान झाल्यावर साध्या उपचारांनी देखील आपण मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करू शकतो.
0: तर मंडळी, गर्भधारणेसंदर्भातील अनेक प्रश्न आजही अनेक जोडप्यांना सतावत असतात. अशा जोडप्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. त्यामुळे हे शिबिर तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचं पाऊल ठरू शकतं. आजच संपर्क करा 84 84 86 1900 8484861900. स्वातंत्र्य दिनानिमित्त गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
2: वंध्यत्वाच्या समस्येमुळे खचून न जाता जोडप्यांनी जवळच्या तज्ज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञांशी सल्ला मसलत केली तर त्यांचं समस्येचं अचूक निदान होईल आणि त्यानुसार त्यांना पुढील उपचार पद्धती स्वीकारता येईल. आणि जेव्हा अशा प्रकारे जोडपी आपल्या कॅम्प्समध्ये येतात तेव्हा हजारो जोडप्यांचं आपण या कॅम्पच्या माध्यमातून निदान करतो, त्यांना योग्य ती उपचार पद्धती सुचवतो आणि आमच्या ब्रीद वाक्यानुसार तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नाला आमची साथ यानुसार आम्ही त्यांचं मातृत्व स्वप्नपूर्तीमध्ये खारीचा वाटा उचलतो.
1: नक्कीच डॉक्टर, वेळोवेळी महाराष्ट्रभर आपण कॅम्प घेत असता 15 ऑगस्ट रोजी चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरच्या सर्व सेंटरमध्ये हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आलंय. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या सुखी आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकता. आणि सोबतच तुम्हाला सांगतो, या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना मोफत वीर्य तपासणी आहे, 3D सोनोग्राफी आहे आणि आयव्हीएफ उपचारांवर 25% सूट आहे.

तर यांचा संपर्क क्रमांक आहे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।

प्रायोजित कार्यक्रम चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंद्रशेखर साणेकर यांचं गीत ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या सुपरस्टार दिवंगत श्रीदेवी यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो श्रीदेवी यांचा आज जन्मदिवस आहे. ऐकूयात यानंतर त्यांच्यावरच चित्रित झालेलं चांदणी या चित्रपटातील हे सुंदर असं गीत.

श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शिवहरी यांचं आणि चित्रपट होता चांदनी. श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात श्रीदेवी यांच्यावरच चित्रित झालेलं नगीना या चित्रपटातील गीत.

आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट होता नगीना. श्रोतेहो, याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 8:30 होत

0: आहेत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्ण पदकं, आतापर्यंत एकूण 29 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत एका विशेष समारंभात 115 कलाकारांना 2024 आणि 2025 या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कार प्रदान करणार आहेत. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सांस्कृतिक राज्यमंत्री राव इंद्रजितसिंह उपस्थित राहणार आहेत. हे दिग्गज कलाकार संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांच्या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या कलाविश्वाचं प्रतिनिधित्व करतात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या महिन्याच्या 20 तारखेला हे अधिवेशन सुरू झालं होतं. राज्यसभेत आज खाणी आणि खनिज सुधारणा विधेयक सादर करण्यात येणार आहे. दरम्यान विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे काल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला. लोकसभेत काल खाणी, खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक मंजूर झालं, तर परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक आणि केरळ नामांतर विधेयकाला काल मंजुरी मिळाली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत आधीच मंजूर झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे, सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, असं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. संसदेत शहा यांच्या उत्तराची वारंवार मागणी करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते बोलत होते. चर्चा सुरू झाल्यास ते सभागृहात उपस्थित राहून प्रत्येक सदस्याचं म्हणणं ऐकून घेतील आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करतील, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंजाबमध्ये जुलै महिन्यात बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसद्वारे घेण्यात आलेल्या फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेतील कथित पेपर फुटीच्या प्रकरणावरून पंजाब सरकारनं जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं या परीक्षेला स्थगिती दिली असून ही परीक्षा आधीच का थांबवली गेली नाही आणि ती नव्यानं घ्यावी का, असे प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले असल्याचंही पात्रा यांनी सांगितलं. झारखंडमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा आणि विधानसभेच्या घेरावानंतरही सरकार आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. विद्यार्थी 2024 JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत, तसंच सर्व वादग्रस्त परीक्षांमधील कथित अनियमिततेची CBIद्वारे चौकशी व्हावी अशीही त्यांची मागणी आहे. तर झारखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन छाननी तसंच सुरू असलेला CID तपास यांचा हवाला देत या टप्प्यावर परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्रात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत घरोघरी गणनापत्र भरून घेण्याचं काम येत्या 17 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर नवीन नावं समाविष्ट करणं, नावं वगळणं तसंच दुरुस्ती करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मिळणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल सांगितलं. या कालावधीत नवमतदारांसह सध्याच्या

मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही या प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं काल इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. पश्चिम बंगालमध्ये तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारनं जारी केलेली इतर मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय अ आणि ब वर्गातील प्रमाणपत्र कलकत्ता उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहेत. न्यायमूर्ती राजशेखर मंथा आणि न्यायमूर्ती अनुज यांच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार राज्यात ओबीसी अ आणि ओबीसी ब हे वर्गीकरण अस्तित्वात राहणार नाही. पूर्वीच्या प्रणालीअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची वैधता संपुष्ट आल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयानुसार ही प्रमाणपत्र घेतलेल्या व्यक्ती आता खुल्या प्रवर्गातील मानल्या जातील. देशातील हातमाग उद्योगातील महिलांचा सहभाग अधोरेखित करण्याच्या उद्देशानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत सृजन व्हॉइसेस फ्रॉम द लूम या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. विणकर महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाची आणि देशाच्या विणकाम वारशाच्या योगदानाची दखल घेण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव शमी राव सहभागी होतील तर 6 हातमाग समूहातील 100 अधिक महिला सहभागी होणार आहेत. या महिला आपलं अनुभव कथन देखील करणार आहेत. यावेळी महिला विणकरांच्या प्रवास आणि अनुभव कथनाचा एक संग्रह देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांची निदर्शनं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची चिन्ह आहेत. अवामी एक्शन कमिटीनं जगभरातील काश्मीरींना आज निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सुमारे 100 नागरिकांचा बळी गेला आहे असं जम्मू काश्मीर जॉईंट एक्शन कमिटीचे ज्येष्ठ नेते सरदार शब्बीर यांनी सांगितलं. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक शाळकरी विद्यार्थी शिक्षक यात सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधले विद्यार्थी एनसीसी कॅडेट स्काउट गाईडचे पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते. बीडमध्ये तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कांद्याची खरेदी आणि साठवणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांची एक बैठक घेतली. यावेळी निकृष्ट कांद्याची विल्हेवाट लावण्याचं धोरण, बाजारातली परिस्थिती आणि वाजवी दरात कांद्याचा अखंड पुरवठा करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13-17 सप्टेंबर दरम्यान T20 क्रिकेट मालिका होणार आहे. नवी दिल्लीत हे सामने होतील असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय तलवारबाजांनी 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या वरिष्ठ गट फॉईल प्रकारात कनकलक्ष्मी हिनं सुवर्ण तर अशिथानं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या वरिष्ठ गटात एपी प्रकारात राजेंद्र शेरजीन यानं तर सबरे प्रकारात करण सिंग यानं सुवर्णपदक पटकावलं. सबरे प्रकारात कुमार सेन तब्न पद्मगिशो निधी यानं कांस्य पदक मिळवलं. नायजेरियातील लागोस इथं होत असलेल्या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 29 पदकं मिळाली आहेत. हवामान. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान विभागानं आज पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून या भागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्ण पदकं, आतापर्यंत 29 पदकांची कमाई. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र

0: संपला नमस्कार.
1: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळची 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात माणिक वर्मा यांच्या स्वरातील गीत.

0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे।
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर।
2: श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन। आज सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य दर्पण हा कार्यक्रम प्रसारित होईल। यामध्ये दैनंदिन जीवनशैली आणि विषबाधा, त्वचारोग, एलर्जी याविषयी डॉक्टर शीतल प्रवीण कोपारडे, सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख अगद तंत्र विभाग शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल। तेव्हा ऐकायला विसरू नका आरोग्य

माणिक वर्मा यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं श्रोते हो. याबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकलेत. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले. सकाळचे 10 वाजले आहेत.

0: प्रसारित करत आहोत आरोग्य दर्पण हा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात दैनंदिन जीवनशैली आणि विषबाधा त्वचारोग एलर्जी याविषयी डॉक्टर शीतल प्रवीण कोपारडे, सहयोग प्राध्यापक आणि विभाग प्रमुख अगद तंत्र विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतो, आरोग्य दर्पण आजच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. श्रोतो, आजच्या आरोग्य दर्पण

0: या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलेला आहे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव येथील अगततंत्र विभागाचे प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शीतल प्रवीण कोपार्डे यांना. श्रोते हो, आज आपण विषबाधा म्हणजे काय आणि आयुर्वेदामध्ये विषाची नेमकी व्याख्या काय सांगितली आहे आणि आपल्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये विषचिकित्सा OPD सुरू झालेली आहे आणि त्याविषयी सुद्धा आपण मॅडमकडून जाणून घेऊ. डॉक्टर शीतल कोपार्डे मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: मॅडम, सुरुवातीला मला हे सांगाल की आपण विष हा शब्दप्रयोग जनरली म्हणतो, पण आजच्या काळात जर आपण विष म्हटलं की आठवतो आपल्याला सर्पदंश किंवा मग विंतुदंश, तर आयुर्वेदामध्ये विषाची संकल्पना काय सांगितली आहे?
1: आयुर्वेदाच्या दृष्टीनं विष ही संकल्पना केवळ आशुकारी अवस्थेमध्ये नाहीये, म्हणजे सर्पदंश वृश्चिक दंश ही आशुकारी म्हणजे अक्यूट कंडिशन मध्ये आहे, पण बाकीच्या ज्या चिरकालीन म्हणजे क्रोनिक कंडिशन सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होतात. आयुर्वेदानुसार विषाद जनत्वात विष इत्यभिधीयते, म्हणजे ज्याच्यामुळे विषाद म्हणजेच दुःख निर्माण होतं त्या सर्व वस्तूंना किंवा घटकांना विष असं संबोधलेलं आहे. म्हणजे मनाला दुःख देणारी जी काही गोष्ट आहे, जी काही घटक आहेत, ते आपल्याला विष या संकल्पनेमध्ये अंतर्भूत होताना आपल्याला बघायला मिळतात. विषविज्ञानाचे जनक जे आहेत पॅरासेल्सस यांनी सुद्धा एव्हरीथिंग इज पॉइझन, ओनली डोज मेक्स पॉइझन्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या मात्रेमध्ये आपण एखादी गोष्ट सेवन करतो त्यावरून ते विष होणार की औषध होणार हे ठरलेलं आहे. म्हणजे या जगातली सगळी वस्तू जी आहे ती विषामध्ये अंतर्भूत होते. फक्त मात्रा, किती मात्रेत आपण त्याचं सेवन करतोय. म्हणजे उदाहरणार्थ आपण घ्यायचं झालं तर पाणी, पाणी किती प्यायला पाहिजे, अति पाणी पिल्यानंतर मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणून पाण्याला जरी जीवन म्हटलं तरी ते अतिमात्रेत सेवन केलं तर ते विषाप्रमाणे कार्य करतं. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विषाच्या संकल्पनेच्या अंतर्गत येतात. मग आपण जर व्याख्या बघायची म्हटलं तर जे द्रव्य शरीरामध्ये प्रवेशित होऊन शरीराच्या सामान्य कार्यामध्ये बिघाड उत्पन्न करतं, कोणत्याही स्वरूपातला बिघाड असू देत, म्हणजे अगदी खाज असेल किंवा मृत्यूपर्यंतचे असे कुठलेही बिघाड, म्हणजे विशिष्ट त्याच्यामध्ये विभागणी नाही करता येत आपल्याला, पण साध्या लक्षणांपासून अति घातक लक्षणांपर्यंत चे जो व्यापकता आहे ती आपल्याला विषलक्षणांमध्ये बघायला मिळते आणि सर्व घटक जे आहेत ते विषामध्ये अंतर्भूत होतात. मग याच्यामध्ये प्रामुख्याने आज आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये अन्न, अन्न भेसळ, आजकाल मोहीम आपण अन्न शुद्धीची अन्न भेसळीची मोहीम आपण बघतच आहोत, त्याच्यानंतर प्रदूषणाचा सुद्धा त्याच्यावर सहभाग होतो, कीटकनाशके आहेत तर त्याचाही सहभाग होतो, औषधांचा अतिप्रमाणातला अयोग्य वापर आहे तोही त्याच्यामध्ये अंतर्भूत होतो, त्याचबरोबर तंबाखू, दारू यासारखे व्यसनी पदार्थ त्यांचाही अंतर्भूत जो आहे तो याच्यामध्ये होतो. याशिवाय सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर याचा सुद्धा परिणाम हा विषाच्या परिणामांसारखाच दिसतो. म्हणून हे सर्व घटक जे आहेत ते विषाच्या संकल्पनेच्या अंतर्गत येतात आणि याच्यावरून आपल्याला विष किती व्यापक आहे याची साधारणतः कल्पना येते आहे. आणि याच्यामुळे विषाची योग्य माहिती असणं आपल्याला की हे विषा अतिप्रमाण हे होत नाहीये ना याची माहिती घेणं आणि त्याचा प्रतिबंध कसा करता येईल किंवा त्याच्यावर वेळेवर वैद्यकीय उपचार कसे करता येईल या दृष्टिकोनातून माहिती घेणं ही काळाची गरज आहे.
0: नक्कीच मॅडम. मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की त्या घटकाची मात्रा किती आहे त्यानुसार ते विषात रूपांतर होणार की त्याचा शरीराला उपयोग होणार हे ठरतं. तर आजच्या आधुनिक जी जीवनशैली आहे तर त्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे विषारी किंवा हानिकारक घटकांचा संपर्क आपल्याला येऊ शकतो?
1: रासायनिक पदार्थांचा जसा आपल्या जीवनामध्ये वापर वाढत चाललेला आहे तसा विषाचा दुष्परिणामांचा प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण टूथपेस्ट वापरतो त्याच्यामध्ये पण हानिकारक पदार्थ असतात, त्याच्यानंतर साबण वापरतो ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हानिकारक पदार्थ असतात, परत काही कॉस्मेटिक क्रीम वगैरे वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा हानिकारक. म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण जे जे रासायनिक पदार्थ वापरतो त्याच्यानुसार शरीरावर दुष्परिणाम हे

0: आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर अन्न सेवन करतो आहे तर केचप वापरलं, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह झाले, हा कलरिंग एजंट वापरले तर त्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे जे कलर आपण फूड कलर म्हणून वापरतो तर त्याच्यामध्ये कॅन्सर क्रिएट करणारे घटक द्रव्य असतात, त्यामुळे ते अवॉइड करायला पाहिजेत, ते घ्यायला नाही पाहिजेत. हे म्हणजे अन्नापासून आपल्याला सुरुवात, अन्न भेसळ आहे, त्याच्यामध्ये दूध वापरलं तर त्याच्यामध्ये युरिया मिक्स केलेला असतो, त्याचे किती घातक परिणाम शरीरावर. इवन लहान मुलांना आपण दूध देतो त्यांचं शरीर वाढव, पण ते दूध नसून ते युरिया मिक्स केलेलं दूध असेल तर आपण मुलांच्या आरोग्याशी किती खेळतो आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येतं. त्यामुळं दूषित अन्न हा दुसरा एक प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. पाण्याचं गुणवत्ता योग्य आहे की नाही, आपण कुठल्या प्रकारचं पाणी वापरतोय, बोरचं पाणी वापरत असेल तर त्याचं TDS चेक केलेलं आहे की नाही, क्षारयुक्त पाणी आहे की नाही बघायला पाहिजे आहे. त्याच्यानंतर कीटकनाशकांचा वापर करून जर भाजीपाला उगवला असेल आणि त्या भाजीपाल्याचं जर आपण वारंवार सेवन करत असू तर याच्यामध्ये आपल्याला विषाचे दुष्परिणाम हे बघायला मिळत आहेत. याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे प्रदूषणाचा. हवा, पाणी याच्या प्रदूषणाचे प्रकार जे आहेत ते डायरेक्ट आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणामध्ये आपल्याला त्या मानवी शरीरावर घातक परिणाम जे आहेत ते बघायला मिळतात. घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जे जे रासायनिक पदार्थ आहेत, आता घरामध्ये क्लिनिंग म्हणजे स्वच्छता ठेवण्यासाठी आपण क्लिनिंग एजंट वापरतो, तर त्याचाही परिणाम जो आहे तो आपल्याला शरीरावर घातक परिणाम बघण्यासाठी मिळतो. मॉस्किटो रिपेलेंट म्हणून आपण वापरतो, किंवा काही रॅट किलर उंदीर मारण्याची औषधं असतात, त्याचं जर चुकून लहान मुलांनी सेवन केलं तर त्याची सुद्धा विषबाधा जी आहे ती याच्यामध्ये बघायला मिळते. सौंदर्य प्रसाधनांचा वापर जो आहे किती वापरतात, क्रीम आहेत, त्यांच्यानंतर फेअरनेस क्रीम त्याच्यामध्ये आहेत, ह्या वेगवेगळ्या याचा जर वापर केला तर त्वचेवर त्याचा दुष्परिणाम हा दिसून येतोच येतो. कितीही आपण हर्बल प्रोडक्ट म्हटलं तरी त्याच्यामध्ये केमिकल असतातच असतात, त्यामुळे ते पूर्ण हर्बल आहे हे जे आहेत, मग याच्यामध्ये आपली जागरूकता असायला पाहिजे की ते खरंच हर्बल आहेत का, किंवा त्याचा आपल्या काही शरीरावर दुष्परिणाम होणार नाही ना याची पूर्ण काळजी घेऊनच मग नंतर आपल्याला त्याचा वापर करणं गरजेचं आहे. औषधांचा योग्य वापर करणं, योग्य मात्रेत वापर करणं हेही तितकंच आवश्यक आहे. वैद्यकीय सल्ल्याच्या शिवाय कोणतेही औषधं घ्यायची नाहीत हे जर एक नियम आपण पाळला तर आपल्याला बऱ्यापैकी आपण ह्या विषयाच्या दुष्परिणामांना दूर ठेवू शकतो. बऱ्याचदा असं होतं की डॉक्टरांकडे कुठं जायचं म्हणून डायरेक्ट मेडिकल शॉपमध्ये जातो आणि औषधं घेतो की हे होत आहे आम्हाला औषधं द्या, पण ते किती मात्रेत घ्यायचं आहे याचा योग्य सल्ला जर माहिती नसेल तर मग त्याचे दुष्परिणाम हे शरीरावर होणारच आहेत. याच्याशिवाय मी मगाशी पण आपल्याला सांगितलं की व्यसनाधीनता निर्माण करणारे जे काही पदार्थ आहेत, सिगरेट, तंबाखू, दारू, याचा परिणाम हा शरीरावर विषासारखाच होतो. आता हा जर पूर्ण आपण आवाका बघितला तर दिवसभरामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या करतो त्याचा परिणाम जो आहे तो शरीरावर विषासारखा आपल्याला दिसून येतो आहे.
1: बरोबर, नक्कीच मॅडम. मॅडम, आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये जेव्हा आपण वावरतो बरेचसे पेशंट असतात ते विषामुळे असू द्या किंवा मग कुठल्या तरी ॲलर्जी अशामुळे त्रस्त असतात, आणि नुकतीच आपल्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये एक OPD सुरू झालेली आहे ज्याचं नाव आहे विषचिकित्सा OPD. तर ही OPD कोणत्या कोणत्या प्रकारच्या रुग्णावर उपचार करतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे पेशंट इथे येऊ शकतात आणि सद्य परिस्थिती याची काय आहे आपण काय सांगाल?
0: या आमच्या विषचिकित्सा OPD मध्ये आम्ही बहुतेक करून त्वचेचे सर्व विकार जे आहेत ते आम्ही व्यवस्थितपणे हाताळतो. त्याचे जी योग्य चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, आता योग्य चिकित्सा म्हणजे काय आहे की तो व्याधी पुनरुद्भव नाही झाला पाहिजे अशी जी चिकित्सा असते त्याला योग्य चिकित्सा असं म्हटलेलं आहे. म्हणून आमच्याकडे येणाऱ्या रुग्णाला आम्ही आधी आश्वासन देतो की हा जो रोग आहे तो वारंवार उद्भवणार नाही. म्हणजे आता आम्हाला हे बघायचं असतं की हा व्याधी जो आहे तो वारंवार उद्भवतो आहे का. म्हणून मी सगळ्या श्रोत्यांना हे सांगू इच्छिते की प्रत्येकाने आपला जो व्याधी आहे किंवा रोग आहे तो वारंवार उद्भवतो का, औषधं घेतोय तोपर्यंत हा बरा असतो, त्याच्यानंतर औषधं बंद केल्यानंतर परत हा उद्भवतोय

0: याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर असं होत असेल तर मात्र त्यांनी आमच्याकडे संपर्क केला तर आम्ही त्याच्यावर योग्य चिकित्सा करू शकतो. त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या एलर्जी आहेत त्याच्यावर आम्ही उपचार करतो. त्याच्यानंतर सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर झाल्यामुळे जे काही त्वचारोग होत आहेत किंवा श्वसनाचे रोग होत आहेत तर याचीही चिकित्सा आम्ही आमच्या ओपीडीमध्ये करतो आहे. याशिवाय रुग्णांच्या इतिहासामध्ये काही सर्पदंश झाला असेल किंवा वृश्चिक दंश झाला असेल किंवा इव्हन मॉस्किटो बाईट्स काही असतील तर असा इतिहास जर असेल आणि आत्ता लक्षणं दिसताना त्वचा रोगासारखी दिसत असतील तरीसुद्धा अशा सर्व प्रकारच्या रुग्णांवर आम्ही चिकित्सा करतो आहे.
1: नक्कीच, जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या त्वचा रोगावर आपल्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये उपचार केले जातात, परंतु जर त्वचा रोग वारंवार एखाद्या व्यक्तीला होत असेल तर त्या व्यक्तीची जीवनशैली कशी असावी आणि त्या व्यक्तीला आपण कुठला महत्त्वाचा सल्ला द्याल जेणेकरून त्वचा रोग किंवा मग ॲलर्जी त्याची कमी होऊ शकते?
0: सर्वात प्रथम हे लक्षात घ्यायला हवंय की त्वचा ही शरीराचं एक महत्त्वाचं संरक्षणात्मक आवरण आहे. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना केवळ बाह्य सौंदर्यापेक्षा तिचं आरोग्य चांगलं कसं राहील याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला आपला आहार आणि आपली जीवनशैली संतुलित आहे का हे आधी बघणं आवश्यक आहे. आपल्या प्रकृतीला आणि आरोग्याला अनुकूल असा संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. अतिप्रमाणात केलेले प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित आहार, अयोग्य आहाराच्या सवयी या सर्वांना आधी टाळणं आवश्यक आहे. आणि याच्यानंतर पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. शारीरिक हालचाल यालाच आपण व्यायाम म्हणतो, व्यायाम असणं गरजेचं आहे. स्वच्छता, ताणतणावाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदाच्या भाषेमध्ये याला आहार आणि विहार असं संबोधलं जातं. आणि आयुर्वेदामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की जो नियमित व्यायाम करतो, जो घृताचं सेवन करतो, ज्याचा अग्नी म्हणजे डायजेशन पॉवर ज्याची व्यवस्थित आहे, तो विषाला सुद्धा पचन करू शकतो एवढी शक्ती त्याच्या जाठरग्नीमध्ये असते. म्हणजे आयुर्वेदाचं हे सिद्धांत आहे आणि ह्या सिद्धांताला अनुसरून जर आपण आपल्या आहारामध्ये व्यायामामध्ये जर बदल केला तर निश्चितच आपल्याला ही जी विषबाधापासून होणारे जे त्वचा विकार आहेत, श्वसनाचे विकार आहेत किंवा इतर जे कोणते विकार आहेत ते दूर ठेवण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मदत होऊ शकते. किंवा सौंदर्य प्रसाधनाचा वापर करतोय आपण तर त्याच्या संदर्भात जागरूकता असणे गरजेचं आहे की कोणतं आपण वापरतो आहे, किती वेळापर्यंत वापरतो आहे, किती मात्रेत वापरतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे कोणते सौंदर्य प्रसाधनं वापरतोय त्याच्याबद्दल योग्य ती माहिती आधी घ्यायची आणि त्याच्यानंतर मग त्याचा वापर लिमिटेड किंवा ठराविक कालावधीपर्यंत करणं गरजेचं आहे. याच्याशिवाय ॲलर्जीसाठी मी एक मुद्दा सांगू शकते की आपल्याला कोणत्या घटकाची ॲलर्जी आहे, कधी तो होत आहे, म्हणजे उन्हाळ्यात होतोय, पावसाळ्यात होतोय, हिवाळ्यात होतोय, काही विशिष्ट आहार सेवन केल्यानंतर होत आहे किंवा दिवसा झोप गेल्यानंतर होत आहे किंवा एखादं औषध घेतल्यानंतर होत आहे, तर याचं आपण स्वतःचं स्वतः परीक्षण करणं आणि योग्य वेळेला वैद्यकीय सल्ला घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये आपल्या प्रकृतीनुसार आहार विहार हा याला सगळ्यात महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर औषधोपचार आहेत. म्हणजे तुम्हाला दिनचर्या पाळायची, म्हणजे दिवसभरात तुम्ही काय करायचं आहे, ऋतुचर्या म्हणजे ऋतूमध्ये तुम्ही काय करायचं आहे, हे सगळं आयुर्वेदानुसार तुम्ही जर फॉलो केलं, तुम्ही जर त्याचं पालन केलं तर तुम्हाला कुठलेही रोग होत नाही. त्यामुळं आहार व्यवस्थित असणं, त्याच्यानंतर आपला विहार म्हणजे जीवनशैली आपली व्यवस्थित असणं आणि हे करूनही जर एखादा व्याधी जर आपल्याला उत्पन्न होत असेल तर तो वैद्यकीय सल्ला योग्य वेळी घेणं, हे जर तुम्ही सगळे नियम काटेकोरपणे पाळले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रोग कधी होणार नाही याची शाश्वती असते.
1: नक्कीच मॅडम. मॅडम, शेवटी जाता जाता विषबाधा आणि त्वचा रोग किंवा ॲलर्जी इत्यादीपासून जर आपल्याला समाजाचे किंवा व्यक्तींचे श्रोत्यांचे संरक्षण करायचे असेल तर आपण श्रोत्यांना काय आवाहन कराल, कशी त्यांची जीवनशैली असली पाहिजे, कोणता महत्त्वाचा संदेश

0: त्यांना द्याल?
1: विषापासूनच्या संरक्षणाची सुरुवात ही जागरूकतेपासून होते असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे स्वतः जागरूक असणं, स्वतः कुटुंबाच्या प्रती, आपल्या समाजाच्या प्रती जागरूक असणं हे प्रत्येक नागरिकाचं प्रथम कर्तव्य आहे असं मला वाटतं. कारण आपण घरात काम करताना किंवा कामाच्या ठिकाणी शेतात काम करताना किंवा कुठलेही रासायनिक द्रव्य हाताळताना याचे परिणाम काय होणार आहेत याबद्दल आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे. सौंदर्य प्रसाधनाचा वापर करताना ते कोणत्या प्रकारचं आहे, काय केमिकल्स त्याच्यामध्ये आहेत याची माहिती करून घेणं आवश्यक आहे. इवन आपण भाजीपाला बाजारातून आणताना कीटकनाशक विरहित जर भाजीपाला असेल तर तो तुम्ही सेवन, म्हणजे याच्या संदर्भातली जागरूकता आपल्याला पाहिजे की आपण कोणतं अन्न खातो आहे, फास्ट फूड खाताना त्याच्यामध्ये कुठले प्रिझर्वेटिव्ज आहेत. आपण आता सध्या बघतोय की कॅन्सरचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे, तो लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये येतो आहे. का वाढत आहे हे जेव्हा शास्त्रज्ञांनी संशोधन केलं तर त्याच्यामध्ये हजारो असे पदार्थ सांगितलेत की हे कार्सिनोजेनिक आहेत, म्हणजे याच्यामुळे कर्करोग हा उत्पन्न होतो. त्याच्यामध्ये फूड कलर हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. मग लहान मुलांना हे असे फूड कलर अट्रॅक्टिव्ह दिसतात, मुलांना वाटतं की अरे लाल कलरचं छान दिसतंय, पिवळा कलर छान दिसतोय, पण तो कर्करोगासाठी कर्करोग निर्माण करणारा असा घटक आहे, तर तो अवॉइड करायला पाहिजे. प्रिझर्वेटिव्ह जास्त असतील, फास्ट फूड, आता आमच्याकडे येणारे रुग्ण आहेत त्यांना आम्ही विचारलं दिवसातून तुम्ही किती वेळा बाहेरचं खाता, चायनीज किती वेळा खाता, फास्ट फूड किती वेळा खाता, आणि त्यांना आम्ही फक्त एक सांगतो की हे बंद करा. 8 दिवसात पेशंट सांगत येतो की आम्हाला अरे तुम्ही काय केलं हे, की आम्हाला लगेच बरं वाटायला लागलं. आम्ही फक्त जे त्याचे विष शरीरात जाण्याचे जे मार्ग होते ते आम्ही आधी त्यांना बंद करायला सांगतो की हे हे आहे, हे तुम्ही बंद करा, ह्या पथ्यांचं पालन करा. ठराविक गोष्टी आम्ही सांगतो की हे खायचं नाही तुम्हाला, प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळे आम्ही पथ्य सांगत असतो, हे खायचं नाही. तेवढं सांगितल्यानंतर फक्त आहाराचं आणि तुमच्या विहाराचं जेव्हा आम्ही नियोजन करतो त्यावेळेला 70% व्याधी जो आहे तो बरा होतो. उरलेला 30% आहे तो आम्ही औषधांनी बरा करतो. त्यामुळं आपल्याला जागरूक असणं प्रत्येक याच्या बाबतीत गरजेचं आहे. सगळ्याच आपला घरातल्या लोकांच्या संदर्भातलं, कुटुंबाच्या संदर्भात किंवा समाजाच्या संदर्भात आपण जे काही वापरतो आहे वस्तू, आहार सेवन बघितलं, भाजीपाला बघितलं, त्याच्यानंतर आपण कडधान्य बघितलं की हे सेंद्रिय वापरण्याकडे जास्त आपला कल असावा, की जेवढं आपण सेंद्रिय आहाराकडे जाऊ तेवढं व्याधी होण्यापासून आपल्याला हे प्रतिबंध करता येतो. ॲलर्जीच्या बाबतीत आपल्याला जागरूकता असायला पाहिजे. मी जसं मागाशी सांगितलं की आपल्याला काय होत आहे, कशामुळे होत आहे, तर ह्याच्याबद्दल जागरूकता आणि योग्य वेळेला वैद्यकीय सल्ला, हे जितक्या लवकर तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्याल तितक्या लवकर तुम्हाला व्याधी वाढण्यापासून आपल्याला प्रतिबंध करता येईल. त्याचबरोबर विहार म्हणजेच आपली जीवनशैली ही कशी आहे याच्याबद्दल, कशी असावी याच्याबद्दल आपल्याला जागरूकता असणं गरजेचं आहे. आणि शिवाय व्यसनाधीनता निर्माण करणारे घटक आहेत त्याच्यापासून लांब राहणं. बऱ्याचदा आम्ही रुग्णांना सांगतो की हे तुम्ही नका खाऊ, तरी त्यांची तलप होते. ते सांगतात आम्ही 8 दिवस बंद केलं परत आणि चालू होतं, तर हे विषाप्रमाणेच आहे. तुम्हाला हा घटक लांब ठेवणंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी जर तुम्ही योग्य पालन करत असाल आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेत असाल तर तुम्हाला कुठलेही व्याधी होणार नाहीत. मी सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना आवाहन करू इच्छिते की आपल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी विषचिकित्सा OPD जी आहे, OPD क्रमांक 12 या ठिकाणी या सर्व प्रकारच्या रुग्णांवर चिकित्सा केली जाते. मी जे आत्ता वर्णन केलेलं आहे त्यामधले जर काही आपल्याला व्याधी असतील, आपल्या नातेवाईकांना काही व्याधी असतील, तर आपल्या 12 नंबरच्या OPD ला निश्चितच भेट द्यावी की जेणेकरून त्यांना आम्हाला चिकित्सा करता येईल. म्हणून शेवटी सांगते की जागरूकता, सुरक्षित आहार, निरोगी जीवनशैली आणि वेळेवर योग्य उपचार याच माध्यमातून आपण विषबाधा आणि त्यासंबंधीचे अनेक दुष्परिणाम आहोत ते टाळू शकतो आणि निरोगी आयुष्य जगण्यास आपण सुरुवात करू शकतो.
0: नक्कीच मॅडम. मॅडम, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि विषयाचे शरीरावर होणारे परिणाम

0: आणि त्यानुसार आपली जीवनशैली कशी असावी याविषयी योग्य माहिती आपल्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: दैनंदिन जीवनशैली आणि विषबाधा, त्वचारोग, एलर्जी याविषयी डॉक्टर शीतल प्रवीण कोपार्डे, सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख अगततंत्र विभाग शासकीय आयुर्वेदिक

0: 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेची समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 19 00, 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.

सौमित्र यांची गीतरचना श्रोतेहो आपण ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते मिलिंद इंगळे. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी ठीक 6:30 स्वयंसिद्धा हा महिलाविषयी कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमात आज जागतिक अवयव दिनानिमित्त अवयवदानाचे महत्व याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव येथील बधिरीकरण शास्त्र विभागातील भूलतज्ञ या पदावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापिका दीप्ती नगराळे यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नकात आज सायंकाळी ठीक 6:30 स्वयंसिद्धा हा महिला विषयी कार्यक्रम.

0: संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिगीत रचना आपण ऐकली. गायिका आणि संगीतकार होत्या किशोरी यमोणकर. श्रोतो, आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम कायदा न्याय मंत्रालय न्याय विभाग भाग 7.
1: We bring you a talk on mental health and access to justice, care and human dignity. This talk was part of a webinar organized by the Department of Justice.
2: Us jab tak ek individual ye nahi samajhta ki mujhe mental health ki issues hain, mujhe hospital jana hai ya mujhe kisi se connect karna hai, tab tak next step aata hi nahi hai. We do not then talk about what rights he has or what where he can go. जब भी हम अक्सर स्वास्थ्य की बात करते हैं, फिजिकल हेल्थ, whether he is healthy or not, शारीरिक रूप से हम स्वस्थ हैं कि नहीं, and we usually ignore

माझ्या बंड्या तू वडर, माझ्या पांड्या तू वडर, अरु माझ्या

कर्दळीचं हात पाणी पाजत त्यात पिक हस त्यात तुला हळदीचं अंग केवड्याचा रंग जीव झाला धुंद माझ्या फुला.

माझ्या सोन्या तू येर, अर माझ्या तान्या तू येर, इस तू हो

बालक राम आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील आनंद यादव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता वावटळ. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात आली लहर केला कहर या चित्रपटातील गीत.

उत्तरा केळकर यांच्या स्वरातील मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ऋषी राज यांचं आणि चित्रपट होता आली लहर केला कहर. श्रोते हो, याबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात बेगम अख्तर यांनी गायलेला दादरा आणि त्यानंतर गायलेली ठुमरी आपण ऐकू शकत आहोत.

बेगम अख्तर यांनी गायलेला दादरा आणि ठुमरी आत्ताच आपण ऐकलीत श्रोते हो. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 11:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात चांदनी या चित्रपटातील गीत. आनंद बक्षी यांची ही गीतरचना, स्वर सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांचा, तर संगीत आहे शिव हरी यांचं.

तेरा बीमार में।

मुझे जिसमें लगाना।

आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. मोहम्मद अजीज आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट होता चालबाज. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर लम्हे या चित्रपटातील गीत ऐकूयात.

लता मंगेशकर आणि हरिहरण यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शिवहरी यांचं आणि चित्रपट होता लम्हे. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर खुदा गवा या चित्रपटातील आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि स्वर कविता कृष्णमूर्ती यांचा.

अलका याग्निक आणि मोहम्मद अजीज यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. चित्रपट होता खुदा गवा. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जांबाज या चित्रपटासाठी इंदिवर यांची गीतरचना. मनहर आणि साधना सरगम यांच्या स्वरात, संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

अभिजीत आणि पौर्णिमा यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतकार होते विनय बिहारी. श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. मैत्रिणींनो, बालकवी ठोंबरे यांच्या कवितेमधल्या प्रत्येक शब्दाशब्दामध्ये श्रावणाचं सौंदर्याचं वर्णन आहे. खरंच श्रावण आहेच तसा कवी मनाला भुरळ घालणारा. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज हे लिहितात, हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. श्रावण म्हणजे सृष्टीच्या कणाकणा चैतन्याचा अजणू झराच. हिरवा कंच शालू परिधान केलेली धरती, डोलणारी वृक्षराजी,

नद्या, ओढे, खळखळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलं, श्रावणाचं वर्णन खरंच ते करण्यापेक्षा डोळ्यांनीच अनुभवावं असा हा सृजनाचा महिना. सगळीकडे सप्तरंगांची उधळण करत तो येतो. उत्साहानं मांगल्यानं भरलेला श्रावण सणांची पर्वणी घेऊन येतो आणि सणांच्या निमित्तानं तो आपल्याला सृष्टीच्या अधिक जवळ घेऊन जातो. नाती फुलवतो, नाती रुजवतो. आणि मैत्रिणींनो, अनेक कवींनी श्रावण महिना आपल्याला नेमका कसा भासतो याविषयी काव्यसुमनं गुंफली आहेत. कवी मंगेश पाडगावकरांनी मात्र एका प्रेमात बुडालेल्या युवतीला श्रावण कसा भासतो याचं चित्रण आपल्या कवितेत केलेलं आहे. चला तर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकरांची ही सुंदर अशी रचना.

मैत्रिणींनो, आता वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. आज स्त्री शिकली, स्वतःच्या पायांवर उभी झाली, प्रत्येक क्षेत्रात तिनं आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, ही वाक्य आपण नेहमीच ऐकत आणि बोलत आलो आहोत. पण आजची आधुनिक स्त्री मात्र याही पुढे गेली आहे, हो ना? आता तर असं म्हणावं लागेल की स्त्रीनं नवं तंत्रज्ञान आत्मसात केलंय. प्रत्येक क्षेत्रात ती सक्षमपणे वावरते आहे. सातार समुद्रापार तिच्या कर्तृत्वाचा ठसा तिनं उमटवलाय. ती यशस्वी उद्योजिका बनली आहे. त्यातही तंत्रज्ञानाची कास तिनं धरली आहे आणि हे करताना तिच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला आर्थिकदृष्ट्या तिनं सक्षम बनवलंय, आत्मनिर्भर बनवलेलाय, रोजगार निर्मिती केली आहे. तर मैत्रिणींनो, स्त्रीची ही बदललेली भूमिका खरोखर अभिमानास्पद अशीच आहे. तिची उद्योग भरारी या आपल्या मालिकेमध्ये आज आपण ऐकणार आहोत अपर्णा चौधरी यांची मुलाखत. आपण नेहमी या मालिकेमध्ये अशाच उद्योजिकांना आमंत्रित करीत असतो आणि अपर्णा चौधरी यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया तिची उद्योग भरारी.

0: मैत्रिणींनो, स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यशाची नवी वाट तयार होते. सेवा, गुणवत्ता आणि विश्वास या तीन मुद्द्यांवर उभा राहिलेला व्यवसाय समाजाच्या आरोग्यालाही हातभार लावतो. फार्मसीशी संबंधित उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका यशस्वी उद्योजिकेचा प्रवास, तोही प्रेरणादायी प्रवास, आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या अनुभवातून त्यांच्या व्यवसायातील आलेली आव्हानं, संधी आणि यशाचं रहस्य जाणून घेऊया. मैत्रिणींनो, ही आपली मैत्रीण आहे अपर्णा चौधरी. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अपर्णाताई.
1: नमस्कार मॅम.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.
0: कशा आहात?
1: एकदम ठीक.
0: व्यवसायामध्ये इतके वर्ष राहिल्यानंतर आज तुम्ही या स्थितीमध्ये आहात, कसं वाटतं?
1: मॅम, हे सगळं इझी नव्हतं, पण जेही मिळालं त्याच्यात मी खूप समाधानी आहे, खूप आनंदी आहे. माझा व्यवसाय, माझी फॅमिली, माझी मुलं, सगळ्यांची मला खूप साथ आहे आणि मी खूप आनंदी आहे.
0: आणि तुमच्यातील जिद्द, चिकाटी या गुणांनी तुम्हाला इथवर आणलेलं आहे. अर्थात हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अडचणींनी भरलेला असेल, पण कसं तुम्ही त्यातून वर आलात हे जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्या व्यवसायाविषयी जाणून घ्यायचं आहे.
1: मॅम, माझा व्यवसाय हा किडनीशी रिलेटेड आहे. किडनीचे जे आजार असतात त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, एक घरचं जे डायलिसिस येतं ते घरचे डायलिसिसचं, त्याच्यानंतर मशीन्सचे डायलिसिस जे हॉस्पिटलशी रिलेटेड आहे, तर एकूणच किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस याच्याशी रिलेटेड माझा सगळा व्यवसाय आहे.
0: बरं, शिक्षण हे तुम्ही याच क्षेत्रात घेतलं होतं?
1: नाही मॅम, शिक्षण माझं वेगळ्या क्षेत्रात झालं. मी बीएससी मायक्रोबायोलॉजी मधनं केलं. एमएससी मायक्रोबायोलॉजी करून मला टीचर व्हायची खूप इच्छा होती.
0: बरं,
1: पण आपण म्हणतो ना, आयुष्यात सगळे निर्णय हे आपले नसतात, काही निर्णय हे वेळ आणि परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. तर माझ्या बाबतीतही सेम झालं, मला काही निर्णय हे परिस्थितीनुसार घ्यावे लागले. बीएससी मायक्रोबायोलॉजी शिकत असतानाच माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली, आणि घरी छोटा भाऊ, बहीण, आई आणि मी, आम्ही चौघच जण. आणि बीएससी मायक्रोबायोलॉजी ठीक आहे, आता मला एमएससी करायचं होतं, पण करणार कसं होतं? कारण की बाबांचाही बिझनेस होता आणि तोही ठीकठाक बिझनेस, म्हणजे असं नाही की खूप उत्पन्न होतं. तर म्हणजे प्रॉब्लेम तर हा झाला की आम्हाला आता उद्या सकाळी काय होईल याचं आम्हाला माहित नव्हतं की आता उद्या सकाळ कशी निघेलाय.
0: बरं,
1: तेव्हा मग मी या जॉबकडे वळली. अचानक मला एक ऑफर आली की बीएससी झालेली आहे तर तू असं मार्केटिंगचं बघू शकशील का, ज्याच्यामध्ये डायलिसिसच्या पेशंट्सला जाऊन चेक करावं लागतं, विचारपूस करावं लागतं, त्याचं ट्रेनिंग मला मिळेल आहे असं कंपनींनी सांगितलं.
0: बरं,
1: मग त्याच्यानुसार मी याच्यामध्ये आली आणि अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला.
0: मग पुढे त्यातच करिअर करायचं, व्यवसाय करायचा असं तुम्ही ठरवलं?
1: हो, त्याच्यातच.
0: सुरुवातीची ती अवघड परिस्थिती तुमच्यासाठी असेल, कारण शिक्षण वेगळं आणि आपण करतो ते काम वेगळं, मग त्यासाठी येणारा अभ्यासही तुमचा भरपूर झाला असेल.
1: मॅम, मी जेव्हा जॉईन केलं, जॉईन केल्याच्या नंतर हळूहळू त्यातनं शिकत गेली. मला 7 वर्षापर्यंत ते पूर्ण, म्हणजे ती फील्ड बऱ्यापैकी हस्तगत झाली होती की पेशंट्सला कशा प्रकारे डायलिसिस करतात, कसं डॉक्टरांशी बोलायचं, ते सगळं मला कळून चुकलं होतं. त्याच्यामुळे मी याच फील्डमध्ये मला करिअर करायची खूप इच्छा झाली.
0: बरोबर. फार्मास्युटिकल कंपनीत जॉब तुम्ही जवळपास 7 ते 8 वर्ष केलेला आहे, तर कसं त्या कामाचं स्वरूप होतं आणि त्यातले काही अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत ना?
1: त्याच्या मॅम, माझं म्हणजे बेसिक काम असं होतं की मी ज्या कंपनीला होती, फार्मा कंपनीला, ती अहमदाबादची होती. मला आधी जवळजवळ 15 ते 20 दिवस मी अहमदाबादला जाऊन त्यांचं ट्रेनिंग घेतलं पूर्ण, की ते डायलिसिसचे पेशंट्स कसे सांभाळायचे, कसे त्यांच्याशी हँडल करायचं आहे. ओटीमध्येही मी पेशंट्सला हँडल केलेलं आहे, तर ते सगळ्याचं आधी मी ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर मग मी इथे नागपूरचं पेरिफेरी एरिया, मग हळूहळू विदर्भ, मग विदर्भ झाल्याच्या नंतर माझे खूप सारे पेशंट जबलपूर, छत्तीसगडमध्ये, एमपीमध्ये आणि मराठवाड्यापर्यंत, पूर्ण विदर्भात सगळीकडे पेशंट्स होते. तर माझं कामाचं स्वरूप तेच होतं की पेशंटला आम्ही जे होम डायलिसिससाठी कॅथेटर लावून घरी पाठवायचं आणि ते घरी जाऊन डायलिसिस करायचे. तर माझं बेसिक काम होतं की पेशंटच्या घरी जाऊन चेक करणं की ते प्रॉपर डायलिसिस करत आहे, नाही करत आहे, त्यांना काही इश्यू आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर ते सगळं चेक करून त्याचा रिपोर्ट

0: येऊन मला डॉक्टरला दाखवावं लागत होता की सर आपला पेशंट घरी जाऊन असं असं डायलिसिस करताय, तो असं असं आहे, व्यवस्थित आहे, त्याची सध्याची स्थिती चांगली होत आहे, वाईट होत आहे, त्याला आणखी काही चेंजेस करायचे आहे, ते सगळं डॉक्टरांसोबत बोलून तो मेसेज पेशंटला फॉरवर्ड करत होती. तर माझं काम होतं कोऑर्डिनेटर, म्हणून मला क्लिनिकल कोऑर्डिनेटर ही पोस्ट मिळालेली होती की जे पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये कोऑर्डिनेट करायचं.
1: पण तुम्ही म्हणाला बाहेर गावी गेले, म्हणजे मराठवाडा झाला.
0: मला सातत्याने, मी म्हणजे 30 दिवसात ना मॅम, मी जवळजवळ 20 दिवस तरी टूरवर राहायची, कारण की पेशंट आहे तो. आज छिंदवाड्याच्या पेशंटला प्रॉब्लेम झाला, उद्या जबलपूरचा झाला, तर कधी ना कधी काही इश्यू आला की मला लगेच जावं लागत होतं. आणि ते म्हणजे एक पिरियड पर्यंत ठीक होतं की मी कंटिन्यू टूर करत होते, पण जेव्हा म्हणजे मुलगी थोडी माझी आता 4-5 वर्षाची झाली, नंतर तिला शाळेचं वगैरे टाकावं लागलं, तेव्हा अडचण बाहेर लागली.
1: पण आपण आता येतो पूर्वीचा जर काळ आठवला तर जाण्यासाठीही बरंच अंतर होतं. हो, शहरांची नावं सांगितली आणि गेल्यानंतर तिथे त्या पेशंटला चेक करणं आणि पुन्हा परत
0: येणं,
1: तर मग मुक्कामही करावा लागला असेल बरेचदा.
0: पुष्कळशा ठिकाणी मुक्काम करावा लागत होता आणि तेव्हा इतकी चांगली हॉटेल्स नव्हती, म्हणजे लोकांची मनस्थिती वेगळी होती, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, त्याच्यामुळे कुठेही गेल्याच्या नंतर तो एक इश्यू राहायचा. तर मग मी जाणे आणि येण्याची तशी वेळ साधायची की इथनं रात्री निघालं, सकाळी आपल्या एखाद्या हॉटेलला फ्रेश झालं, त्याच्यानंतर पेशंटकडे गेलं, चेकअप केलं, सगळं झालं, 1-1.5 तास त्यांच्यासोबत घालवला आणि मग बस किंवा ट्रेन पकडून संध्याकाळी नागपूरला. म्हणजे अशा प्रकारे केलं होतं की तिथे जाऊन राहायची गरज नको पडायला. मी जस्ट BSc झाल्या जॉबला लागले, तर मला काही त्यातला इतका अनुभव नव्हता. तर तशा प्रकारे मी सायकल बनवायची की इथून गेली, तिथे चेकअप केलं आणि सेम डे वापस आले. खूप हेक्टिक होत.
1: पण आता काम तुम्ही ते निवडलं, हळूहळू तुम्ही त्यात रमायला देखील लागल्या होत्या.
0: खूप
1: आणि कुठेतरी अशा पेशंटशी जेव्हा तुम्ही संपर्कात आला असाल तर कुठेतरी एक भावनिक नातंही निर्माण होतं
0: खूपशा पेशंट,
1: आणि आपण थोडस बेस्ट देण्याचाही विचार त्याच्यासाठी करतो. पुढे जॉब सोडून तुम्ही फर्म स्वतःची सुरू केली, तर याच्या मागचं काय कारण होतं?
0: मॅम, मी जसं मगाशी सांगितलं ना की मुलगी माझी छोटी होती, तिला सोडून मी जात होती. माझ्या सासू सासऱ्यांचा खूप याच्यात मोलाचा वाटा होता, पण नंतर ऑफकोर्स हजबंडचाही, माझ्या पतींचं मला खूप मोठं योगदान आहे माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या जॉबमध्ये. तर मुलगी मोठी होत गेली, मला सेकंड चान्स पण घ्यायचा होता, तर त्याच्यातून मला बिलकुल वेळ नव्हता मिळत. मी कंटिन्यू टुरिंग जॉब, कंटिन्यू बाहेर, तर मग असं वाटलं की नाही, आता ब्रेक घ्यायला हवा, कारण की कुठेतरी ते थांबायला हवं होतं की एक सायकलमध्ये जी मी चक्कीसारखं असं फिरणं चालू होतं, तर ते थांबायचं होतं. तर मग निर्णय घेतला की आपण याच फील्डमध्ये जेव्हा 6-7 वर्ष
1: काम केलेलं
0: आहे, तर याच फील्डशी रिलेटेड एखादा आपण छोटा व्यवसाय चालू करू शकतो, जेणेकरून मी म्हणजे माझ्या वेळेप्रमाणे तो व्यवसाय करू शकेल. मला जेव्हा वाटेल की घरी कुटुंबाला वेळ द्यायचा आहे तेव्हा मी घरी वेळ देईल, जेव्हा असं वाटेल की नाही आता ऑफिसला वेळ द्यायचा आहे तेव्हा देईल. मग खूप विचार केल्याच्या नंतर याच फील्डचा व्यवसाय मला निवडण्याची इच्छा झाली आणि मी एक मग छोट्या व्यवसाय याचा चालू केला.
1: आणि तुम्हाला अनुभव तो होताच, सुरुवातीच्या या काळामध्ये काय अडचणींचा सामना करावा लागला?
0: हा विचार केला की नाही व्यवसाय करायचा आहे, तर सगळ्यात पहिलं मत आलं की भांडवल, यायचं अमाऊंट ते खर्च होऊन जायचं. असं काही मी खूप जमा केलेले नव्हते अमाऊंट की नाही माझ्याकडे आहे. तर व्यवसाय करायचा ऍटलिस्ट तेव्हाच्या काळात मला 2-3 लाख रुपये तरी कमीत कमी हवे होते. दुसरं त्याच्यानंतर जागेचा प्रश्न होता, सपोर्ट. पुन्हा आता ठीक आहे, मला हा जॉबचा दर 1 तारखेला सॅलरी येते आहे, माझं काम होत आहे, पण व्यवसाय म्हटल्यावर मग ती एक भीती म्हणत होती की चालेल की नाही चाललं तर कसं होईल, पुन्हा बॅक जॉबवर यावं लागेल. आणि ती यायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. देवाच्या कृपेनी, फॅमिली सपोर्टनी ते फिक्स झालं आणि प्लस प्लस प्लस होत गेलं.
1: आता किडनीशी रिलेटेड साहित्य आपल्याला लागत असेल, मग ते साहित्य कसं मागवायच्या, कुठून मागवायच्या?
0: मी ज्या कंपनीला होती सगळ्यात पहिले त्याच कंपनीच्या लोकांशी मी बोलली की मी आता जॉब मला लेफ्ट करायचा आहे, पण या एरियातले सगळे डॉक्टर्स, या एरियातलं सगळं ओळखीचंच आहे, तर मला त्याचा फायदा करून घ्यायचं आहे. तर तुम्ही मला त्याचं म्हणजे कंपनीची तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप द्याल का, मला कंपनीशी तुम्ही मटेरियल मला द्याल का, जेणेकरून मी या एरियात तुमचं काम वाढवू शकते. जे पण फार्मा कंपनी ज्याच्यात मी काम करत होती त्यांना खूप विश्वास होता की नाही, ही असल्यावर आम्हाला इथे काही इश्यू येणार नाही. तर त्यांनी विश्वास दाखवला, त्यांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी विश्वास दाखवून मला

0: एका कंपनीचं काम मग दुसऱ्या कंपनीचं असं करत करत मला फार्मा कंपन्यांचे कामं मिळत.
1: बरं, मग हे सामान कुठून यायचं?
0: तेव्हा मॅम हे फरीदाबाद वरून यायचं, मुंबईवरून यायचं, खूपसं मटेरियल बेंगलोर वरून यायचं. तर वेगवेगळ्या जिथल्या जिथल्या कंपन्या होत्या त्यांचे त्यांचे हेड ऑफिस किंवा त्यांचे पोर्ट, जसं मुंबईला आहे, नंतर पॉंडेचेरी आहे, तर बाहेरून पण काही माल यायचा, जसं जर्मनी वरून मशीन्स येतात डायलिसिसच्या.
1: बरं,
0: तर त्या मग मला जिथे जिथे पोर्ट आहे, मुंबई पोर्ट आहे किंवा पॉंडेचेरी पोर्ट आहे, तिथं यायचे. तर असं सगळीकडून.
1: हो, आणि छान फर्म मध्ये सुद्धा तुमचा जम बसला आणि व्यवस्थित तोही प्रवास तुमचा सुरू झाला. पण तुम्ही एकाच गोष्टीवर थांबणाऱ्या नव्हत्या, जिद्दीच्या. तुम्ही पुढे फॅक्टरी सुरू करण्याचा विचार केला.
0: हो,
1: तर काय कारण होतं याचं, कशी हिंमत केली?
0: मला कोरोनाच्या काळामध्ये मला आणि इथल्या डॉक्टर्सला हॉस्पिटल्सला मटेरियलचा आम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम झाला, कारण की कोरोना काळात बाहेरून मटेरियल येण्याकरता ट्रान्सपोर्टेशन तेव्हा नव्हतं, त्या कंपनीला कामगार तेवढे उपलब्ध नसल्यामुळे तेवढं प्रोडक्शन होऊ शकत नव्हतं. प्रोडक्शन झालं तर ट्रान्सपोर्टेशन, जिथे मला म्हणजे ट्रकचं भाडं घ्यायचे, ट्रान्सपोर्टेशन जिथे मला 50-60 हजार लागायचे तिथे ते लोक 90 हजार घ्यायला लागले, 1 लाख. पण या सगळ्याच्यात मी हॉस्पिटल्सला रेट नव्हती वाढवू शकत, कारण की सगळ्यांसाठीच तो खूप कठीण काळ होता. सगळ्या हॉस्पिटल्सला प्रॉपर सप्लाय दिला, सगळीकडे मटेरियल प्रॉपर दिलं की ठीक आहे, सगळ्यांना तो प्रॉब्लेम होतोच आहे, आपल्याला पैशाचाच इश्यू होईल ना, आपल्याला नुकसानच होणार आहे. पण आम्ही तेव्हाही पूर्ण सगळ्या हॉस्पिटल्सला फुलफिल केलं, पण आम्हाला तेव्हा खूप प्रॉब्लेम झाला. मटेरियल येत नव्हतं, आलं तर ते खूप अभ्याढव्य कॉस्टनी येत होत. तर त्या काळात आम्ही विचार केला की जे डायलिसिसला लागणारं मेन फ्लुइड असतं,
1: बरं,
0: तर ते आपण इथे का बरं नाही मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं, कारण की सगळं बाहेरून येत होतं मटेरियल. ते ऑफकोर्स आताही सगळं मटेरियल मेजॉरिटी बाहेरूनच येतं, पण त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त
1: जात असे
0: आणि ते मटेरियल असल्याशिवाय डायलिसिस होऊ शकत नव्हतं. सगळ्यात महत्वाचं, बाकी काही गोष्टींना सबस्टिट्यूट असू शकतं, पण हे जे फ्लुइड आहे ए पार्ट आणि बी पार्ट म्हणतात त्याला काही तोड नव्हतं. ते असल्याशिवाय डायलिसिस होऊच नव्हतं शकत. आणि त्याची मेन फॅक्टरी मुंबईला आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, पण आपल्या विदर्भात नव्हती.
1: बरं,
0: तर तेव्हा असं वाटलं की नाही, आपल्या विदर्भात पण एखादी फॅक्टरी हवी याची, जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल, इथल्या हॉस्पिटल्सला आपण एक कॉम्पिटेटिव्ह रेट देऊ शकू आणि तिथे कुठे ना कुठे डायलिसिसच्या पेशंटला याचा फायदाच होईल. तर त्याच्यामुळे मग आम्ही तेव्हा विचार केला, कोरोना काळातच मग आम्ही नागपूर MIDCला जी बुटीबुरी आहे तिथे छोटीशी जमीन घेतली आणि हळूहळू फॅक्टरीचं काम चालू होतं.
1: बरं,
0: मग आता मागच्या 6-7 महिन्यापूर्वीच फुल फ्लेशली फॅक्टरी सुरू झाली.
1: पण जमीन बघणं, नंतर बाकीचे इन्स्ट्रुमेंट आणणं, म्हणजे आव्हान होतं.
0: ते सगळं माझ्या मिस्टरांनी सांभाळलं, श्रेय घेत नाही मी ते सगळंच्या सगळं माझ्या हस्बंडनी केलेलं आहे.
1: आणि मग सर सुद्धा याच फील्ड मधले का?
0: सर या फील्ड मधले नव्हते, सर म्हणजे फॅब्रिक फॅक्टरीला होते.
1: बरं,
0: पण मी जेव्हा जॉब सोडला 2008 मध्ये तर त्यांना नका सोडू म्हटलं, कारण की दोघही जण जर जॉब सोडला तर जर नाही चाललं तर एखाद्याची तर सॅलरी हवी.
1: बरोबर,
0: मग 2008 मध्ये मी वर्षभर फर्म चालवलं. थोडं थोडं जेव्हा असं वाटलं की नाही आता माझी सॅलरी निघत आहे, तेव्हा त्यांना म्हटलं की नाही आता तुम्ही जॉब सोडा, कारण की मला आता गरज आहे मदतीची, मी एकटी नाही करू शकणार.
1: आणि बऱ्यापैकी तुम्ही स्टेबल झाले होते.
0: स्टेबल झाले,
1: तुम्हाला बऱ्यापैकी ते मार्केटिंग जमायलाही लागलं होतं, लोकांची ओळख आधीपासून तुमची होती,
0: ती खूप मोठा माझ्यासाठी फायदा झाला.
1: तर अशा रीतीने हा व्यवसाय बऱ्यापैकी तुमचा पुढे चालला. तर या व्यवसायाविषयी पुढेही जाणून घेऊया, पण आपण आता इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना. तर कुठलं गीत ऐकायला तुम्हाला आवडेल?
0: मला बडे दिलवाला या पिक्चर मधलं लता दीदींचं कही ना जा आज कही मत जा.
1: बिल्कुल, ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: अपर्णाताई, आता या फील्डमध्ये तुमचं काम सुरू होतं, अनेक डॉक्टरांशी तुमच्या भेटी होत होत्या, जसं सामान लागलं तसं तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करत होत्या आणि हा व्यवसाय पुढे पुढे जात होता. या फील्डमध्ये तुम्ही आपली मोनोपल्ली कशी डेव्हलप केली, काय सांगाल?
1: मोनोपल्ली नाही म्हणता येणार मॅम. आता पुष्कळशे लोक आहे जे या फील्डमध्ये काम करत आहे. माझं एवढंच काम असतं की कोणतीही किडनीशी रिलेटेड नवीन काही गोष्ट आली, न्यू काहीतरी इन्व्हेंट झालेलं आहे जे किडनीशी रिलेटेड आहे, ज्याचा पेशंटला फायदा होतो आहे, तर माझं म्हणजे मला खूप इच्छा असते ती की नागपूरमध्ये यावं ते काम.
0: बरोबर.
1: म्हणजे नागपूरच्याही पेशंट्सला, पहिलेच्या काळात जसं डायलिसिस फक्त मुंबईला व्हायचं, इथून पेशंट मुंबईला जायचे, पण हळूहळू ते नागपूरमध्ये आलं. आज नागपूरमध्ये खूप मोठे मोठे नेफ्रॉलॉजिस्ट आहे, तर ते मी विचार करते की ते सगळ्यात पहिले नागपूरला यावा.
0: पण
1: ऑफकोर्स प्रयत्न करते की माझ्याकडे आलं म्हणजे फायदाच होईल, मलाही होईल, पेशंटलाही होईल आणि डॉक्टरांनाही ती गोष्ट एका ठिकाणी मिळेल.
0: बरोबर. हा एक चांगला उद्देश तुमचा होता. आता तुम्ही स्वतः कंपनीची मालकीण आहात, मार्केटिंग विभाग तुम्ही सांभाळता, अजूनही तुम्ही टूरला जाता, तर कसं शक्य होतंय हे आता?
1: मॅम ते माझ्यामधनं काढूच नाही शकणार. मार्केटिंग जे आहे ते मला, मार्केटिंग म्हणजे मार्केटमधनं प्रेझेंट राहणं, मार्केटमध्ये तुम्ही प्रेझेंट आहे, आणि मला ते म्हणजे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला काम करायला आवडेल आहे. कारण की तुम्ही जोपर्यंत जात नाही, तर आज जर माझ्याकडे काही नवीन गोष्ट आलेली आहे जी किडनीच्या पेशंटसाठी किंवा हॉस्पिटलसाठी उपयुक्त आहे, तर ते जोपर्यंत मी जात नाही आणि त्यांना सांगेल नाही, त्यांना कळणार नाही. म्हणजे दर महिन्याला एक विजिट मला करायची इच्छा राहते. दर महिन्याला मी चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, म्हणजे विदर्भ तर जाते.
0: बरं.
1: पण बाहेरही माझी इच्छा असते की नाही सगळ्यांसोबत जाऊन भेटावं, तिथल्या डॉक्टर्सचे अनुभव, त्यांना काही गोष्टी लागत आहे का जे इझिली अवेलेबल नाही होत आहे, तर तू हे अवेलेबल कर, म्हणजे आम्हाला फायदा होईल. कारण की प्रत्येक गोष्ट डॉक्टर त्यांच्याकडे अवेलेबल करून नाही ठेवू शकत.
0: बरोबर.
1: त्यांना भरोसा आहे की नाही मला केव्हाही लागली अर्ध्या रात्री ही गोष्ट इथे अवेलेबल राहील.
0: बरोबर.
1: तर तोच बस
0: विश्वास तुम्ही संपादन केलेला आहे आणि या फील्डमध्ये विश्वास असतं महत्वाचा असतो,
1: हे
0: खूप जरुरी आहे. आता तुम्ही म्हणालात की जसं तुम्ही विदर्भ फिरलेले आहात, एमपी मध्ये सुद्धा गेलेले आहात, पूर्वी गेलेले आहात, अजूनही जात आहात, तर तो पूर्वीच्या काळात जेव्हा तुम्ही जात होत्या आणि आता, तर कसं लोकांच्या प्रतिक्रिया दिसतात?
1: आज मला वाटतं टोटल 26 वर्ष झाले मी या फील्डमध्ये सेवा देते आहे.
0: बरं.
1: तेव्हा ऍज ए एमआर जात होती मी, मला वेटिंग करावं लागत होतं.
0: बरं.
1: आता ऍज ए डीलर किंवा एक एंटरप्रिन्युअर म्हणून जाते मी, तर मला वेट नाही करावं लागत. डॉक्टर मी गेल्यावर मला लगेच बोलवतात, लगेच भेटतात, तो एक म्हणजे डिफरन्स.
0: व्यवसायाचं वेगळं फील्ड झालं आणि या फील्डमध्ये स्त्रिया महिला फारशा येत नाही, पण आज तुम्ही या फील्डमध्ये आलात, तुम्ही ते करून दाखवलं.
1: मॅम मला असं वाटतं की तुम्ही हे करू शकता, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश म्हणजे दररोज सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांची एक बेरीज आहे, त्यालाच आपण यश म्हणू. आपल्याला यश ओव्हरनाईट मध्ये नसते मिळत. तुम्हाला काही वेळ द्यावा लागतो, तुम्हाला एक बिझनेसमध्ये स्थिरता द्यावं लागतं, तुम्हाला एक विजन असावं लागतं, ते सगळं तुमच्याकडे हवं. रेग्युलर स्टॉल्स विजिट, कुठे प्रोग्राम्स होतात फार्माचे, मोठे मोठे मशीनरीजचे दिल्लीला, मुंबईला, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही तेच बघतो. तर ती ही गोष्ट हा खरंच फायद्याची आहे का, या गोष्टीने पेशंट्सला किंवा हॉस्पिटलला फायदा होईल, तर तसं अपडेट राहणं खूप जरुरी आहे. तुम्ही एकदाचा व्यवसाय टाकून फक्त खुर्ची टाकून जर बसाल तर त्याच्याने व्यवसाय चालणार
0: नाही.
1: अपडेट राहावं.
0: आपण म्हणतो ना की स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. हेच उदाहरण आहे तुमच्यासारख्याच मैत्रिणींशी जेव्हा बोलणं होतं, त्यांचं कामाचं स्वरूप जेव्हा कळतं, तेव्हा खरंच खूप अभिमान वाटतो अशा मैत्रिणींचा, अशा त्यांच्या कार्य

0: त्याच्या प्रवासाचा आणि घर संसार सांभाळून तुम्ही ही जबाबदारी पेलत आहात. आज आपल्याकडे येणारे भरपूर असतात, आपलंही एक वेगळं लाईफ असतं, पण ते सांभाळून इतकं डेडिकेशननी हे काम करणं खरंच कौतुकास्पद आहे. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न आपल्याला आहे, तुम्ही या व्यवसायातून अनेकांना रोजगार देत आहात, ही पण खूप जमेची बाजू आहे, तर कसं वाटतं तुम्हाला?
1: माझ्याकडे जितकेही स्टाफ आहे ते माझ्या फॅमिली सारखेच आहे. आज जवळजवळ माझ्याकडे 35 ते 40 स्टाफ असेल, फॅक्टरी प्लस ऑफिस प्लस कंपनी सगळं मिळून. पण त्यातले खूप सारे तर असे आहेत की जेव्हा फर्स्ट डे पहिल्या दिवशीपासून आहे माझ्या ऑफिस, जेव्हा चालू झालं तेव्हापासून, आणि ते खूप कोऑपरेटिव्ह आहे. मी ऑफिसला असेल नसेल ते इतकं केअरफुली ऑफिस बघतात, माझ्यासाठी ते एम्प्लॉय
0: नाही, वातावरण तुम्ही दिलं असेल.
1: एक्झॅक्टली,
0: माझ्यासाठी बॉन्ड तयार झाला,
1: बॉन्ड तयार झालेला आहे.
0: इतक्या वर्षाचा तुमचा हा अनुभव आहे आणि त्या व्यवसायाच्या प्रवासात अनेक कटुगोड अनुभव देखील तुम्हाला आले असतील, तर या प्रवासातला एखादा संस्मरणीय अनुभव असा सांगता येईल का?
1: अनुभव तसे मॅम खूप सारे आहेत, पण एखादा अनुभव असतो जो आपल्या कायम स्मरणात असतो, अशातलाच एक अनुभव छोटासा शेअर करते. माझ्याकडे मॅम एक CRRT मशीन आहे, कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंट थेरपी मशीन म्हणतात त्याला. म्हणजे जेव्हा अॅक्युटमध्ये पेशंट असतो, किडनी फेल व्हायला सुरुवात होतो किंवा काही शॉकमध्ये असतो, तेव्हा ती मशीन काम करतं आणि त्या मशीनमुळे त्यांची किडनी जी फेल व्हायला सुरुवात झालेली असते ती पुन्हा वापस येण्याचे चान्सेस असतात.
0: बरं,
1: म्हणजे ती मशीन थोडी महाग होती आणि आपल्या नागपूरला कोणत्याही हॉस्पिटलला नव्हती, पण मला इच्छा झाली की आपल्या नागपूरमध्ये ती मशीन यावी. पण हॉस्पिटल्स कोणी तेव्हा इंटरेस्टेड नव्हते, कारण की त्यांच्याकडे महिन्यातून असा एखाद दोनच पेशंट निघत होते ज्याला ही मशीन लागू शकत होती.
0: मशीन्स महागाई असू शकतात,
1: महागाई असत होत्या. मग मी विचार केला की आपण एक मशीन घेऊ आहे आणि हॉस्पिटलला म्हणू आहे की जेव्हा पेशंटला इमर्जन्सी राहील मी ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. पण मला नव्हतं माहित की हे खूप चांगलं मॉडेल म्हणजे मोठ्या प्रमाणात तयार होईल म्हणून. तर मी पहिले छोट्या छोट्या हॉस्पिटल्सला 72 तासासाठी ती मशीन ऑन रेंट द्यायला सुरुवात केली. पण हळूहळू काय झालं, पूर्ण जिल्ह्यामध्ये हे झालं की नाही ही मशीन कामाची आहे, आणि जेव्हा ती इझिली मी प्रोव्हाइड करताय तेव्हा त्यांनी घ्यायचा विचारही नाही केला. आता आहे पुष्कळच्या मेन हॉस्पिटलला घेतली ती मशीन, पण मी हे मॉडेल जवळजवळ 5 ते 6 वर्षापूर्वी चालू केलं, तेव्हा नागपूरमध्ये CRRT मशीन ही पहिली आमच्याच कडनं आली. तेव्हा मी पूर्ण जिल्ह्यात माझ्याकडनं ऑन रेंट जात होती, आताही जाते. पहिले एक मशीन घेतली, मग 2, 3, आता माझ्याकडे टोटल 4 मशीन्स आहे ज्या मी कंटिन्यू रेंटने देते. ती 24 तास मी त्याच्यासाठी रेडी असते. की खूपशा वेळा असं झालं की सकाळी 4 वाजता, रात्री 12 केव्हा पण, आणि या सगळ्याच्यात माझी ऑब्व्हियसली फॅमिली सोबत असते. ऑफकोर्स हे कोणाचा तरी जीव वाचवत आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, कोणाची किडनी फेल होण्यापासून वाचवत आहे ते एक समाधान असतं.
0: आणि थोडस एक जिज्ञासा म्हणून, जेव्हा तुम्ही ही मशीन घेण्याचा विचार केला, फॉरेन कंपनीची ती असावी, मग त्यांच्यासोबत डील करणं, त्यांच्याशी बोलणं, हे सगळं तुम्ही सगळं एकट्याने सांभाळलं?
1: नाही, माझ्या म्हणजे यात कंपनीचे जे मॅनेजर्स होते त्यांनी मला खूप याच्यात मदत केली. म्हणजे एक धीर दिला की नाही मॅम तुम्ही ही मशीन घ्या, ही मशीन फ्युचर आहे, हे भविष्य आहे. पण त्याच्यानंतर हळूहळू ते मॉडेल इतकं फेमस झालं की मला म्हणजे जे फॉरेनचे लोक होते त्यांनी दिल्लीला बोलवलं आम्हाला. एका मीटिंगच्या दरम्यान जेव्हा दिल्लीला गेलो तर त्यांनी खास आमच्यासाठी एक 5 मिनिटं 10 मिनिटांची वेगळी मुलाखत ठेवली की आम्हाला जाणून घ्यायचं आहे की इंडियातलं हे फर्स्ट मॉडेल आहे जे तुम्ही असं मशीन, इतकी मोठी मशीन, त्याचं सगळं कन्झ्युमेबल एका हॉस्पिटलला नेऊन पोहोचवत आहे, त्याचं टेक्निशियनचं ट्रेनिंग कसं केलं, तुम्ही कसं काय ट्रेनिंग म्हणजे टेक्निशियन प्रोव्हाइड करताय, तर त्यांना खूप उत्सुकता होती. तर त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी त्यांचा एक मध्ये कन्व्हर्टर दिला, तो आम्हाला प्रश्न विचारत होता, मग आम्ही त्याचे आन्सर करत होतो. तर त्याला खूप कुतूहल वाटलं की असं कसं होऊ शकते की इतकी मोठी मशीन हे फिरवत आहे. जे त्यांनी कधीच कल्पनाही नव्हती केली की असं काही होऊ शकते, ही मशीन घेऊन कोणी फिरू शकतं. मग त्याच्यानंतर त्यांनी हे मॉडेल त्यांना इतकं आवडलं की आजच्या डेटमध्ये तर मग सेम मॉडेल त्यांनी आता दिल्लीला चालू केलं, बेंगलोरला चालू केलं, मुंबईला चालू केलं, पुण्याला चालू केलं. मला गर्व होईल की पूर्ण इंडियात असं फर्स्ट मॉडेल चालू करणार आम्हीच राहू आहे की आम्ही असं मॉडेल चालू केलं.
0: सुरुवात तुमची अगदी कमी भांडवलापासून झाली,

0: प्रॉफिटही बऱ्यापैकी असेल, पण आज बघता या व्यवसायाची उलाढाल किती रकमेपर्यंत गेलेली आहे काय सांगाल?
1: हो, छोट्यापासून चालू केलं मी, म्हणजे होऊ शकतं की माझं फर्स्ट जे वर्षाचं टर्न ओव्हर होतं ते हार्डली 1-2-3 लाखाचं असेल, पण ऑफकोर्स आता ते कोट्यावधीत गेलेलं आहे आणि मला सांगताना खूप आनंद होईल आहे, म्हणजे बऱ्यापैकी मी व्यवसाय एस्टॅब्लिश केलेला
0: आहे. श्रेय पूर्ण तुम्हाला जातं आणि तुमच्या घरातील व्यक्तींना जातं.
1: एक्झॅक्टली.
0: अपर्णाताई, अनेक आठवणी, अनेक असे अनुभव असतील जे तुम्हाला आजही आठवत असतील आणि त्या अनुभवातून तुम्ही शिकत गेलेले आहात आणि हे शून्यातून तुम्ही आपलं विश्व उभारलेलं आहे, भावी योजना काय आहेत या व्यवसायाच्या दृष्टीने बघितलं तर काय सांगाल?
1: माझं खूप असं प्लॅनिंग नाही, कारण की माझं महत्वाचं प्लॅन म्हणजे माझी फॅक्टरी होतं.
0: बरं.
1: फॅक्टरीचं झालेलं आहे, पण आता म्हणजे माझी खूप वाढवायची इच्छा नाही, कारण की खूप जास्त बर्डन झालेलं आहे आता, ऑफिस, फॅक्टरी आणि फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत. त्याच्यामुळे आता मला ठीक आहे, जे माझं ऑफिस आहे तिथे आणखी काही अपडेट्स करणं, नवीन नवीन गोष्टी इन्व्हॉल्व्ह करणं, वाढवून घेणं, बस तेवढंच एक माझं मोटिव्ह आहे
0: सध्या. आता जाता जाता आमच्या मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी संदेश म्हणजे मॅम मी आता खूप मोठी नाही संदेश द्यायला, पण एकच आहे की कोणताही व्यवसाय तुम्ही करत आहे तर त्यात स्थिरता असू द्या, तुमचा एक मोटिव्ह असू द्या, तुमचा एक दृष्टिकोन असू द्या त्याच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही फॅमिली सपोर्ट 100% असू द्या, विदाऊट फॅमिली सपोर्ट तुम्ही काहीच नाही करू शकत. फॅमिली सपोर्ट जरुरी आहे, तुमच्या मुलांना एक चांगलं वळण लावणं, व्यवस्थित राहणं, ते सगळं आपल्या फॅमिलीतूनच शिकवलं जातं आणि ते तेव्हाच होईल जेव्हा घरी आपल्या कोणी मोठे माणसं आहे.
0: बरोबर.
1: आणि दुसरं, तुम्ही जो पण व्यवसाय करताय त्याला वेळ द्या, त्याच्यात नवीन नवीन अपडेट्स करा आणि वेळ द्या त्याला, ते महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की नाही आता 8-10 दिवस झाले काहीच नाही अपडेट प्रगती आहे तर हे सोडायचं का, दुसरं पकडायचं का, नाही. तुम्ही जो व्यवसाय करत आहे त्याला पूर्ण वेळ द्या, त्याचा एक छान दृष्टिकोन ठेवा, स्थिरता ठेवा, त्यात हे महत्वाचं आहे.
0: खूप छान. आणि अगदी हा मेसेज म्हणजे तुमच्या अनुभवाचेच बोल होते ना, तुम्ही त्यातून गेलेल्या आणि तुम्हाला मग ते काम किती सोपं झालं हेच तुम्ही सांगितलेलं आहे. खूप छान. आणि अपर्णाताई, पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, व्यवसाय हा केवळ नफा कमवण्याचा मार्ग नसतो तर तो विश्वास, सेवा आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचा असतो. आणि अपर्णाताईंनी आपल्या या प्रेरणादायी अनुभवांनी अनेक महिलांना उद्योजकतेची नवी दिशा दिलेली आहे. एखाद्या उद्योगाचा जर आपण विचार करत असाल तर नक्कीच अपर्णाताईंनी दिलेला हा मेसेज त्याचा विचार कराल. तर अपर्णा चौधरी, आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार.
0: जाता जाता कुठलं गीत ऐकायला आवडेल ते सांगा.
1: जाता जाता मला पुन्हा लता दीदींचंच मासूम मधलं उससे नाराज नाही जिंदगी हैरा हूं मैं ते गाणं ऐकायला खूप आवडेल. माझ्या जवळचं गाणं आहे हे आणि मला असं वाटतं की खरंच हे गाण्यातले जे बोल आहे ते माझ्यासाठी आहे, कारण की मी स्वतः हैराण आहे की
0: कसं मी एवढं यश मिळवलं. अर्थात तुमच्या जिद्दीमुळेच हे यश मिळालेलं आहे. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत उद्योजिका अपर्णा चौधरी यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता वळूया आपल्या सृजनाकडे, अर्थात आपल्या साहित्यविश्व या मालिकेकडे. लेख असो, कथा कादंबरी असो, बरेचदा काल्पनिक असतं तर कधी समाजात घडणाऱ्या घटनांचं चित्रण असतं. लेखकाच्या मनातल्या भावनांना स्पर्श करून शब्द कागदावर उतरतात आणि वाचकाच्याही मनाला स्पर्श करून जातात. अशाच काही कथा आपण या मालिकेमध्ये ऐकत असतो. तेव्हा आज साहित्यविश्व या मालिकेमध्ये अपर्णा आठले यांची कथा आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे दूरचे डोंगर. चला तर ऐकूया.
1: माझ्या आजच्या कथेचे नाव आहे दूरचे डोंगर. बेटी बचाओ बेटी पढाओच्या सभेहून येताना उशीर झाला आणि ललिताला रोजचाच रस्ता सुधरेना. तकलादू असलेलं मागचं दार, घराबाहेर असलेली न्हाणी संडास आणि घरात कसलीशी धास्ती घेतलेल्या मायबापाची वाट बघत असलेल्या पोरींना आठवत आठवत आक्रिताच्या धास्तीने धावताना रोजचीच पायाखालची वाट संपता संपेना. चार चौघीत उठून दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रागत वाढणाऱ्या पोरींनी ललिताच्या काळजाला घोर लावलेला होता. भोंग्यासारखे गावातली पोरं हिच्या मुलींचे चाहूल घेत घराभोवती घोटाळत त्यांना अजून तरी दाराबाहेरच रोखलं होतं ललितानं. पण आपल्या माघारी कोण कसा घरात घुसेल याची टांगती तलवार अखंड डोक्यावर लटकत होती. हे तर बाहेरचंच संकट होतं, पण घरातही मन धास्तावलेलंच असायचं. चुली वेगळ्या झाल्या तरी एकत्रपणाचा आब राखून असलेल्या कुटुंबात वयानं मानानं पैशानं धाकूटपणा असलेल्या ललिताला काका मामाच्या नात्याचा हवाला देत अंगणात पाऊल टाकत तिच्या लेकींना न्याहाळणाऱ्या धटिंगणांना रोखता येत नव्हता. आणि रोखणार तरी कोणाला? मामाची पोरगी म्हणजे आपलीच मालमत्ता समजणाऱ्या नंदेच्या मुलाला की उजागरीनं जावेच्या घरात ठिय्या देत सतत हिच्या पोरींना न्याहाळणाऱ्या जावेच्या पाहुण्याला? सारच त्रांगड. कुठे बोलता येत नव्हतं की सांगता येत नव्हतं. मागे एकदा मोठ्या लेकीच्या जवळजवळ करणाऱ्या नंडेच्या मुलाबद्दल तिनं सासूजवळ नाराजी व्यक्त केली आणि घरात जो काय हल्लकल्लोळ उडाला त्याला तोंड देता देता तिला आणि तिच्या मुलींना सुद्धा नाकी नऊ आले. तुले काय वाटलं? तुह्या पोरी अप्सरा आहेत? माझ्या नातवाले बोलला होते तर. अव, शहरात राहते तो म्हणून जरासा मोकळेपणानं वागते पोरी संघ. जरा गोऱ्या पण आहेत तुह्या पोरी तर तू येत आहात आभाळालीस टेकली. माझ्या लेकीले नातवाले काही कमी नाही त्याच्या पोरी. उलट मांगितली कंदी त्यानं तर तुझ्या डोक्यावरचा भार उतरन. कोरडवाहू चार एकरात तीन तीन पोरी कशा पोषशीन? संतापाच्या भरात सासू वर्मी घाव घालत होती. तसं नाही हो, पण सध्या शिक्षणाचं वय आहे दोघांचंही. त्या त्या वयात त्या त्या गोष्टीच करायला हव्यात म्हणून म्हटलं. सासूच्या आगपाखडीपुढे ललिताचा युक्तिवाद दुबळा ठरला. मोठी चालली शिक्षणाच्या गोष्टी सांगणारी. तू झाली नव 15वी पास. कितीक उजेड पडला तुहा, कितीक सावरलं तुनं माह्या पोराचं घर. आखरीले खुरपच हाती धराले लागलं ना? सासूचे बोल कानात उकळत शिसवत होते. सासूने तिच्याशी बोलणं टाकलंच, शिवाय तिच्या बोलण्याचा विपर्यास करत नातलगांनी तिच्या मुलींनाही वेगळं टाकलं. जिथे सासूनेच समजून घेतलं नाही तिथे जाऊ तर एक बोट दूरचीच होती. आधीच्या अनुभवाने शहाणी झालेल्या ललिताने जावेच्या भाच्याला परस्पर दिलेली समज जावेला चांगलीच झोंबली. तिचं वागताडं ऐकून कधी नव्हे तो दिनकरही ललितावरच कावला होता. चुप राहत जाणं कशाले घर फोडाले निघाली? अवाक झालेल्या ललिताला समजेच ना तिचं काय चुकलं ते. अशा कशा या बायका? रागलो बसले तरी काय चूक काय बरोबर याचं भान नाही त्यांना.

नात्या गोत्या पलीकडे मुलगी म्हणून तिची सुरक्षा, तिची अब्रू हे जपणं महत्वाचं आहे हेही त्यांना समजत नाही. यातून मार्ग कसा काढायचा? इथे तर मुलींचा बापही नात्या गोत्यांना सांभाळतोय. आता त्यांचंही चुकत नाही म्हणा, परिस्थितीच वाईट आहे आपली. विचार कर करून ललिता थकून जायची. या अशा घरातल्या चकमकींनी घरात फूट पडत गेली आणि त्याचं खापरही ललितावरच फुटलं. माहेरी सुद्धा हातावर पोट असलेल्या ललिताने केवळ जिद्दीने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. तिच्या याच गुणांचं कौतुक वाटून दिनकरनं तिला होकार दिला. एकत्र कुटुंब, शेतीवाडी आणि एकूणच बरी परिस्थिती पाहून मायबापांनी तिला उजवली आणि स्वतःच्या पायावर उभं होण्याचं डोळ्यातलं स्वप्न खोल खोल गाडून ललितानं दिनकरच्या दारातलं माप ओलांडलं. सासरी समरस होण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचं शुद्ध स्वच्छ बोलणं, वागण्यातली शहराऊ झाक घरात सासूला आणि जावेला चांगलीच खटकत होती. त्यातून माहेरून फारसा ऐवज आणला नाही म्हणून सासूचा रोष दुणावलेला होता. त्यात भर पडली ती तीनही मुली झाल्यावर. तिच्या पोटी वंशाचा दिवा उजळला नाही म्हणून नाराज सासूनं पक्षपात सुरू केला. आधीच वागण्या बोलण्याने वेगळी पडलेल्या ललिताला सासूनं वेगळी चूल मांडायला लावली. वाट्याला आलेली 4 एकर कोरडवाहू जमीन दिनकरनं मुकाट्याने स्वीकारली. तेवढीच जमीन आणि जवळच्या MIDC मिळालेली अस्थिर नोकरी याच्या आधाराने तुट्यापुंज्या कमाईत तारेवरची कसरत करत दिनकर ललिताचा संसार चालला होता. ललिताचा हाच संघर्ष तिच्या जिद्दीला धार चढवत होता. तीनही मुलींना शिकवायचंच या ध्येयाने ती पछाडलेली होती. पण या सर्वात तिच्या मुलींचं वाढतं वय, नेटस रूप, शहराऊ कळा आडवं येत होत. गावातल्या इतर मुलींमध्ये उठून दिसणाऱ्या ललिताच्या पोरींना टवाळ नजरा विंधत राहायच्या. त्याला विरोध करण्याची त्यांची ताकद अपुरी पडत होती. मात्र कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ ठरायची भीती मनात ठाण मांडून बसलेली होती. वाढत्या वयाच्या मुलींना घटकावर एकटं कुणाच्या भरोशावर सोडायचं हाच प्रश्न दिवस उजाडला की तिच्या समोर दत्त म्हणून उभा असायचा. तसंही गावच्या लोकांनी आता या ना त्या कारणाने शहरची वाटच धरलेली होती. गावातली वर्दळ कमीच झालेली. एखाद दुसऱ्या घराचा अपवाद सोडला तर भर दिवसासुद्धा गावात सुन्नाट शांतताच नांदायची. रोज शेतात कामाला जाताना मुलींना आपल्या सोबत घेत सतत नजरेसमोर ठेवायची कसरत करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं. यावर उपाय एकच होता, मुलींना या वातावरणातून दूर नेणं. पण कसं? ललिता मनाशीच विचारायची. नाही म्हणायला ललिताने शहरातल्या बहिणीकडे खडा टाकून बघितला होता मुलींना ठेवण्यासाठी. त्या प्रयत्नाला यशही मिळालं. तिच्या भल्याबुराची चाड असलेल्या भरल्या घराचा शेजार मुलींचं शहरातलं वास्तव्य सहज सुरक्षित करणारा ठरणार होता. पण त्यासाठी लागणारा जादा खर्च उचलायची दिनकरची तयारी नव्हती आणि सासूरवाशीण बहिणीवर ललिताला आर्थिक भार टाकायचा नव्हता. ते तरी काय करतील? 6 महिन्यांपासून MIDC काम बंद पडलेलंय. भरीसभर खरीपाचा हंगाम कमी पावसानं आणि रब्बीचा हंगाम गारपिटीनं नासलेला. हातात फारसं काही उरतच नाही इतक्यात. ललिता आपल्याच मनाला समजवायची आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा उसळायची. ते काही नाही, अजून कष्ट करू, कमाईचे आणखी मार्ग शोधू, पोटाला चिमटा घेऊ, पण मुली शहरातच ठेवू शिकायला. जिथं खेड्यातल्या घरांसारखे सर्वांसाठी उघडे दारं नसतील आणि त्यातून नात्याच्या हक्कानं घरात घुसणारे धटिंगणही नसतील आणि गावातली ही भेडसावणारी शांतताही आसपास नसेल. घराबाहेर गर्दीत अन बंद दाराआड घरात सुखाच्या राहतील माझ्या लेकी. बस आता मुली शहरातच ठेवायच्या, तिथेच त्या सुखरूप आनंदाने राहतील. ललिताने मनाशी खुणगाठ बांधली. बेटी बचाओ बेटी पढाओच्या खेड्यातल्या सभेतून उशिरा घरी परत जाताना सायलीच्या मनावर हजारो म्हणांचं ओझं होतं. जेम तेम 1 तासाचा रस्ता संप

पुरता संपत नव्हता. शहरी जीवनशैलीच्या गरजा भागवताना अर्थार्जनासाठी तिचं आणि नवऱ्याचं उशिरापर्यंत घराबाहेर राबणं, दुसऱ्यांच्या सुख दुःखाशी देणं घेणं नसलेली, मूकबधिर होऊन रस्त्यावरून वाहत असलेली संवेदनाशून्य गर्दी, पाषाण हृदयाच्या टोलेजंग इमारती, निर्मनुष्य जिने, बंद दारांचे मजले पार करणाऱ्या एकाकी लिफ्ट, अत्याधुनिक फ्लॅट मधला बंद दारा आडचा भीतीदायक एकटेपणा आणि या साऱ्या चक्रव्यूहात अडकलेल्या उमलत्या फुलांसारख्या तिच्या मुलींच्या विचाराने सायलीच्या काळजाचा ठोका चुकलेला होता. वखवखलेली गिधाडं गर्दीचा भाग बनलेली आणि त्यांच्यापासून लपणार तरी कुठे? शाळा, कॉलेज, रस्ते, सर्वत्र, अगदी बिल्डिंगच्या आवारातही रखवालदारासोबत अनेक बुभुक्षित नजरा मुलींच्या मागावरच असायच्या. पण तक्रार करायची कोणाजवळ? आपण बरं की आपलं काम बरं असा होरा असलेल्या माणसांच्या गर्दीत मदतीला येणार कोण? वेगाने धावणारे या शहरात कुणीच कुणाचं नव्हतं. मागे एकदा सोसायटीच्या फाटकाशी थोरलीच्या अवतीभोवती वेगाने बाईक फिरवणाऱ्या छछोर मुलाला सोसायटीतल्या एकानेही हटकले नव्हते. अनायसेस तिथे पोहोचलेली सायली मात्र एखाद्या वाघिणीसारखी मुलीच्या मदतीला धावली. स्तब्ध गर्दीतला एकही हात तिच्या मदतीला समोर आलेला नव्हता. भर गर्दीत अंगाला नको तिथे होणारे स्पर्श, सहेतुक इशारे मुलींच्या मनातील भीती वाढवत होते. सायलीला करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावर घरात फारसं गुंतता येत नव्हतं. आजपर्यंत ठराविक साचेबद्ध दिनचर्येत जगताना सारं कसं आलबेल होतं, पण मुलींच्या अंगावर तारुण्याच्या खुणा विलसायला लागल्या आणि सायली समोर जगाचा भेसूर चेहरा उजागर झाला. वर्तमानपत्रातल्या, टीव्हीवरच्या बलात्काराच्या बातम्या, उडत उडत कानी पडणाऱ्या आसपासच्या छेडखानीच्या बातम्या आताशा ऐकवत नव्हत्या. आधी खूप दूर वाटणारं कटू वास्तव आता दाराशी उभं असल्यागत भासत होतं. आभाळच फाटलं होतं. ठिगळ लावायचं तरी कुठे आणि किती? दिवसाच्या शेवटच्या प्रहरी मुलींना कुशीत घेत सुरळीत पार पडलेला दिवस तिला दिलासा दे इतकंच. मात्र उद्याची चिंता मनाच्या कोपऱ्यात उभीच असायची. त्यांना वाचवायचं तरी किती? ही परिस्थिती टाळायची तरी कशी? मुलींना घरात डांबून तर ठेवता येणारच नव्हतं ना. ऑटोवाल्या काकांची अंगावर रेंगाळणारी नजर बघून कावरीबावरी झालेली थोरली सायलीच्या नजरेतून सुटली नाही. गेट जवळ उभा असलेला, मुलींना बघून रंगेल गाणं गुणगुणणारा वॉचमन, संध्याकाळी ट्युशनहून परतताना जागोजागी उभे असलेले रोड रोमियो, लिफ्टमधल्या गर्दीचा फायदा घेत जवळ सरकत कोपराने नको तिथे ढोसणारे वरच्या फ्लोअरवरचे अंकल, कुण्णा कुण्णाचा भरोसा उरलेला नव्हता. बरं, प्रतिकार करायचीही हिंमत नव्हती, त्यामुळे त्रास वाढण्याचीच भीती मनात ठाण मांडून बसलेली. बाहेरून घरी आल्यावरही मुलींना घरात एकटेपणाचा सामना करावा लागतो याची सायलीला कमालीची खंत वाटत होती. दारं बंद करून खिडकीत आईबाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मुलींसाठी सायलीचं काळीज तीळ तीळ तुटायचं. त्या सर्वांवर कुठला उपाय मात्र सापडत नव्हता. या मनाने आपण किती सुखात आणि सुरक्षित वातावरणात वाढलो त्यावेळी पटायचं नाही, पण नात्यातल्याच काय, शेजार पाजारच्या काकू मावशींचं सुद्धा किती लक्ष असायचं सर्वांवर, ते छान होतं. गावाहून बोलवून घ्यायचं का आईला, नाही तर सासूबाईंना? होतील का त्या राजी? त्यांचंही स्वतःचं विश्व आहे, त्यात त्या रमलेल्या आहेत. अशा सहजासहजी कशा ते सोडून इथे परक्या वातावरणाला आपलं मानतील त्या? आपण आपल्या करिअरसाठी, स्वतःच्या समाधानासाठी मुलींचं बालपण तर चिरडून तर टाकत नाही ना. सायली विचार करून थकून जायची. हल्ली सायलीला राहून राहून लहान गावातल्या तिच्या घराची आठवण यायची. तिथले एकमेकांना धरून असलेले शेजारी, आपुलकीनी वागणाऱ्या नातलगांची वर्दळ, त्यातून वाटणारा आधार, सारा आठवून सायलीच्या मनात खूप उलथापालथ सुरू झाली. सहन न होऊन सायलीने कधी नव्हे तो मुलीला छेडणाऱ्या एका टोळ भैरवाला जाब विचारला. अन एक दिवस अचानक ती आणि नवरा घरी नसताना मुलींना एकटच घरात बघून दारावर कुणा गिधाडानं दिलेल्या थापा मुलींच्या मनात दहशत निर्माण करून गेल्या. दाराला दार लागून असलेला शेजार अलिप्त होता. सोसायटीचा वॉचमन कुंपणच शेत खातं ही उक्ती सार्थ ठरवत होता.

0: या अनितिमान अकराळ विकराळ समाज ग्रसणाऱ्या राक्षसाशी दोन हात करायचे तरी कसे, या विचाराने हदवल झालेली सायली आणि तिचा नवरा मुलींना पोटाशी घेऊन बसलेले होते. आपलं नेमकं काय चुकलं हा प्रश्न स्वतःलाच सायली विचारत होती. केलेल्या धाडसाबद्दल पस्तावत होती. भेदरून गेलेल्या आईबापांच्या कुशीत दडलेला अश्राफ मुलींच्या मनात भीती ठाण मांडून बसलेली. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला होता. आणि एक वेगळाच निर्णय सायलीने घेतला. थोडं वेगळं वाटतंय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जातोय आपण, पण हे असं भीतीच्या छायेत मन मारत जगण्यापेक्षा आपल्या गावी आपल्या माणसांमध्ये जाऊया परत. निदान मुली मोठ्या होईपर्यंत तरी आपल्या माणसात निर्धास्त वाढू देत, तिकडेच ट्रान्सफर करून घेऊया. आपलं करिअर काय तिकडेही घडेलच. काही कमी जास्त झाले तरी मुली मात्र मोकळेपणाने जगतील. ते काही नाही, आपण मुलींना आपल्या लोकांमध्ये आपल्या गावाकडेच घेऊन जाऊ. थोडंफार काही कमी जास्त असलं तरी नातलगांच्या गोतावळ्यात, उघड्या दारांच्या घरात, मोकळ्या अंगणात सुखात राहतील माझ्या मुली, सायलीने मनाशी खुणगाठ बांधली.
1: मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेमध्ये अपर्णा आठले यांची कथा ऐकली. कथेचं शीर्षक होतं दूरचे डोंगर. मैत्रिणींनो, अवघ्या दोन दिवसांवरच भारताचा स्वातंत्र्य दिन आला आहे आणि आपण तो साजरा करणार आहे, तेव्हा त्यानिमित्त हे देशभक्तीपर गीत आता आपण ऐकूया.

0: मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरसपुरे यांच्यासह मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून तो सहक्षेपित करण्यात आला. दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: चा प्रतिबंध सुधारणा विधेयक मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक, विनियोग विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक, बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 आणि खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक यांचा समावेश आहे. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 चर्चा आणि मंजुरीसाठी मांडलं. भारताच्या खाण क्षेत्राला अधिक कार्यक्षम आणि गुंतवणूकपूरक बनवणं आणि देशाच्या महत्वाच्या खनिजांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे क्षेत्र सक्षम करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं. दरम्यान संसदेच्या मकरद्वाराजवळ आज आंदोलन करत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीचे सदस्य समोरासमोर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देशभरातले विद्यार्थी आंदोलनांवर चर्चा करण्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी पळ काढत असल्याचा आरोप करत रालोआच्या खासदारांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. सरकारला चर्चा करायची असताना संसदेत विरोधकांनी चर्चेपासून पळ काढल्याचं संसदीय कार्यमंत्री रिजिजू यावेळी म्हणाले.
1: सरकार डिस्कशन चाहते हैं पार्लियामेंट में और ऑपोजिशन भाग रहे हैं, ये कल्पना करना मुश्किल है क्योंकि पार्लियामेंट डेमोक्रेसी में ऑपोजिशन पार्टी डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार जवाब देते हैं. यहाँ तो सरकार खुद ही कह रहे हैं कि हम डिस्कशन करेंगे, जवाब देंगे और ऑपोजिशन जवाब सुनना नहीं चाहते और भाग रहे हैं. ऐसा परिस्थिति आप कल्पना कर सकते हैं? लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: तर दुसरीकडे 20 जुलै रोजी दिल्लीत पेपरफुटीच्या विरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं ही आपली मागणी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी लावून धरली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणा दिल्या. यंदाच्या जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.3% वाढ होऊन ती 4,57,811 पोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवल्याचं यात म्हटलंय. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर तीन चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलंय. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरववृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचं संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा यात समावेश आहे. जम्मूमध्ये वैष्णोदेवी इथं जाणाऱ्या पश्चिम भारतातल्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी साबरमती जम्मू तवी एक्सप्रेसचा कटरापर्यंतचा विस्तार करायला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली. ही गाडी जम्मू मार्गे धावेल आणि कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वी उधमपूरमध्ये शहीद कॅप्टन तुषार महाजन स्थानकावर थांबा घेईल. या विस्तारित रेल्वेमुळे गुजरात, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम भारतातल्या इतर भागातल्या हजारो प्रवाशांना जम्मू तावी इथून कटरापर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार नाही, तसंच त्यांचा प्रवासाचा वेळ आणि अतिरिक्त खर्च कमी होईल असं उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. ही विस्तारित सेवा सुरू होण्याची तारीख याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यावर जाहीर केली जाईल.

असं यात म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात सुरक्षा दल आणि पोलिसांनी राबवलेल्या मोहिमांमध्ये अनेक कट्टर अधिरेक्यांना अटक केली असून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, स्फोटकं आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केलंय. खाबाम, लामखाई, सपाम, इरिलबुंग, चुराचंदपूर इत्यादी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागानं क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूरमध्ये उपचार घेते. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असून धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या जलमार्गावर अमेरिका आपली पकड कायम ठेवणार असल्याचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणची लष्करी आणि राजकीय व्यवस्था कमकुवत झाली असून अमेरिकेच्या कारवायांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याची क्षमता इराणने गमावली असा ट्रम्प यांचा दावा आहे. इराण गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून पूर्वीप्रमाणे प्रादेशिक प्रभाव पाडू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. मात्र इराणने अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेच्या जडणघडणीत भारतीय नागरिकांच्या वाढत्या सहभागाची दखल घेत भारताच्या समृद्ध वारशाचा गौरव करण्यासाठी अमेरिकेतली अनेक राज्य 15 ऑगस्ट हा दिवस भारत दिवस म्हणून साजरा करणार आहेत. डेलावेअरचे गव्हर्नर मॅथ्यू मेयर यांनी नुकतीच याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं कामकाज संस्थगित. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड, अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

दुर्गेश कौरती, नागपूर इथले विणकर सेवा केंद्र कळमेश्वर इथे असलेल्या धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या सामायिक कारखान्यात 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. या सोहळ्यात 300 अधिक हातमाग विणकर, उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर भागधारक सहभागी झाले होते. नागपूर इथल्या विधानभवन विस्तार प्रकल्पाला राज्य सरकारनं 1,002.76 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन विधानभवन आणि अॅनेक्स इमारतीसाठी 662.58 कोटी तर 14 मजली प्रशासकीय इमारतीसाठी 339.78 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विस्तारित संकुलात आधुनिक विधानसभा आणि विधान परिषद सभागृहे, समिती कक्ष, माध्यमांसाठी सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारत विद्यमान विधानभवनाशी भूमिगत बोगद्याद्वारे जोडली जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या अभियानांतर्गत बिंझाणी नगर महाविद्यालयात जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन डॉ सोपानदेव पिसे यांच्या हस्ते झालं. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत पुढील 2 वर्षात नागपूर विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयात दर रविवारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

0: 4.0 अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील तोंडाखैरी येथे 3 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 33/11 किलोवॅट कळमेश्वर उपकेंद्राशी जोडलेल्या सुमारे 1105 शेतकऱ्यांना आता दिवसा नियमित वीज पुरवठा मिळणार आहे. यापूर्वी काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथे 4 मेगावॅटचा सौर प्रकल्प सुरू झाला असून नागपूर ग्रामीण मंडळातील एकूण सौर ऊर्जा निर्मिती क्षमता आता 7 मेगावॅटवर पोहोचली आहे. नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर, जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांगांसाठी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात निःशुल्क जयपूर फूट साहित्य आणि सहाय्यक साधनांचे मोजमाप आणि वाटप शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनं उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. शासन कर्णबधिर मुलांच्या उपचारासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सुविधेत सवलत देत असल्याचं देखील ते म्हणाले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी बाजीप्रभू चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक दरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीचे मुख्य आकर्षण 700 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज ठरला. मनपातर्फे शहरात 1,75,000 तिरंगा ध्वजांचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या वतीने नागपुरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या प्रदर्शनीमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत क्षणांची तसंच बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताच्या संदर्भातील छायाचित्रे लावण्यात आली. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटू यांच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी नागपुरात जेल भरो आंदोलन करण्यात आलं. योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन दरमहा किमान 30,000 रुपये वेतन लागू करावे यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. या आंदोलनात आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी, लाल बावटा वाहतूक कामगार युनियन, औद्योगिक कामगार तसेच शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले. या आंदोलनात सीटूच्या वतीने सुमारे 2,000 महिलांनी सहभाग घेतला. भविष्यात नागनदी प्रकल्पाच्या कामांसाठी रस्ते खोदताना काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच रस्ते पूर्ववत न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करावे असे स्पष्ट आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर स्वाती सोनपेठकर.
1: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं कामकाज संस्थगित. राज्यसभेत 39% कामकाज. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महामार्गांवर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं. वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 तारखेपासून सुरू झालं होतं. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेला बळाचा अवाजवी वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे निर्माण झाले. सभागृहाने 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक विनियोग विधेयक न्यायाधिकरण सुधारणा विधेयक केरळ नावबदल विधेयक राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक आणि खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक यांचा समावेश होता. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात व्यत्यय आल्यामुळे राज्यसभेत केवळ 39% कामकाज झालं असलं तरीही 12 विधेयकं संमत किंवा परत करण्यात आली अशी माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. सभागृहाचं कामकाज फक्त 37 तास 39 मिनिटं इतकंच झालं. या काळात 285 तारांकित प्रश्न उपस्थित केले गेले तर 380 शून्यप्रहर प्रस्ताव आणि 380 विशेष उल्लेख सादर करण्यात आले. त्यापैकी फक्त 16 प्रश्न 52 शून्य प्रस्ताव आणि 93 विशेष उल्लेखांवर चर्चा होऊ शकली अशी माहिती राधाकृष्णन यांनी कामकाजाचा आढावा घेताना दिली. सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करताना या सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरांनुसार आपली संसदीय जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. तत्पूर्वी खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर आज सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभेत सभापती सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती दिली. वर्ष 2030 पर्यंत सर्व उपनगरी गाड्या वातानुकूलित होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे बोरिवली ट्विन बोगद्यामुळे 90 मिनिटांचं अंतर 12 मिनिटांमध्येच पार करता येईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गांवर तैनात असलेल्या रुग्णवाहिकांसाठी 10 किलोमीटरच्या परिघात घडलेल्या कोणत्याही अपघाताच्या ठिकाणी 10 मिनिटात पोहोचण्याची मुदत निश्चित केली आहे. या मुदतीचं पालन झालं नाही तर अपघाताच्या प्रत्येक घटनेसाठी 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल असं प्राधिकरणानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. रुग्णवाहिकांनी अपघातग्रस्तांना या कामाचं तिकीट स्वीकारल्याच्या वेळेपासून 1 तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात पोहोचावं. या वेळेचं पालन झालं नाही तर 10,000 रुपयांचा दंड आकारला जाईल असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सुमारे 50,000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांवर

सेवा देण्यासाठी सुमारे 3,000 रुग्णवाहिका आणि 1,000 गस्ती वाहनं आणि क्रीन नियुक्त करण्यात आले आहेत. जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.30% वाढ होऊन ती 4,57,811 पोहोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक वाहन विक्री नोंदवल्याचं यात म्हटलं आहे. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळात त्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर 3-चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलं आहे. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा त्यात समावेश आहे. त्याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातले गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना हा पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या निमित्ताने जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा निघत आहेत. हिंगोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा मोटरसायकल रॅली काढली. सांगली जिल्ह्यात मिरज इथे गणेश तलाव ते लक्ष्मी मार्केट मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. अकोला महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा दुचाकी रॅली काढली. धाराशिव जिल्ह्यात तिरंगा रॅलीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीतून नशामुक्त भारत हा संदेश देण्यात आला. धुळे तालुक्यातल्या फागणे इथे भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर भव्य तिरंगा रॅली निघाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात राशीन इथं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. कर्जत शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ शहरातून राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भैरव मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली एसएन देसाई चौकात झालेल्या सभेनं विसर्जित झाली. प्राप्तिकर विभागाने क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली आहे. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. रुजू होण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नव्याने भरती झालेल्या खेळाडूंना त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि लागू असलेल्या सरकारी नियमांची माहिती देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूर इथं उपचार घेत आहे. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून आजही मदत कार्य सुरू आहे. महानगरपालिकेनं या परिसरातल्या झोपड्यांमधल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्या दौऱ्यावर हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांच्यावर आज हल्ला झाला आहे. एका निहंग सिंघाकडून हा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील मातासाहेब गुरुद्वारा इथे हा हल्ला झाला. बादल यांना नांदेडमधल्या एका
दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार

FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया गाईड या चित्रपटासाठी SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत. गायला आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी.

आत्ताच आपण पत्थर के सनम या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं कैफी आजमी यांचं गीत. गायलं आहे लता मंगेशकर यांनी. चित्रपट अनुपमा

आत्ताच आपण पडोसन या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया फर्जी या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गायलं आहे मोहम्मद रफी यांनी.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया किस्मत या चित्रपटातील आशा भोसले आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं SH बिहारी यांचं गीत. संगीत आहे OP नय्यर यांचं.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता स्वयंसिद्धा या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल जागतिक अवयवदान दिनानिमित्त अवयवदानाचे महत्त्व याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव येथील बधिरीकरणशास्त्र विभागातील भूलतज्ज्ञ या पदावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापिका दीप्ती नगराळे यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता स्वयंसिद्धा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्रांनो, मला सांगा तुमच्यातले किती जण आता मोबाईल उजव्या हातात धरून हे ऐकताय? बहुतेक जण. पण आता एक मिनिट तुमचा मोबाईल डाव्या हातात घ्या. घ्या ना, काय झालं? सगळं तसंच आहे. मोबाईल तोच, स्क्रीन तीच, तुम्ही तेच, पण हात बदलला की जरा वेगळं वाटतंय ना, काहीतरी ऑकवर्ड. आणि इथेच एका लेफ्टी माणसाची गोष्ट रोजच्या दुनियेत सुरू होते. तर नमस्कार मित्रांनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युवावाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 13 ऑगस्ट, इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे, डावकुऱ्या लोकांचा दिवस. आणि मला कायम एक प्रश्न पडतो, आपण एखाद्या गोष्टीसाठी हा हात बरोबर आणि हा हात दुसरा असं का? नेमकं असं ठरवलं तरी कुणी? कारण बघा ना, आपण उजव्या हाताने जेवतो, उजव्या हाताने लिहितो, उजव्या हाताने हँडशेक सुद्धा करतो, आणि डाव्या हाताने करणारा कोणी दिसला की लगेच लक्ष जातं, अरे हा तर लेफ्टी आहे. पण त्याच्यासाठी त्यात काही स्पेशल नाही, तो फक्त तोच आहे. मला वाटतं डावखुऱ्या लोकांचं सगळ्यात मजेशीर काय असेल माहितीये? शाळेत वही लिहिताना आपण लिहित जातो आणि आपला हात स्वच्छ पानावरून पुढे जातो, पण लेफ्टी मित्र तो लिहिता लिहिता आपल्या स्वतःच्या अक्षरांवरून हात फिरवत पुढे जातो, आणि शेवटी वहीत अक्षरांपेक्षा हातावर शाईत जास्त असते. सर हात काळा झाला, आणि सर म्हणतात अरे नीट लिह. अरे सर, नीटच लिहितोय, फक्त हात थोडा वेगळा.

0: दुसऱ्या बाजूने जातोय. आणखी एक मित्रांनो, कात्री आपल्यासाठी कागद घे, कात्री लाव आणि कट कर, झालं. पण लेफ्टी तीच कात्री घेतली की कधी कधी कागद कट होण्यापेक्षा कागदाशी निगोसिएशन जास्त चालतं. चाल ना बाबा, एकदा तरी नीट का परे. आणि म्हणूनच लेफ्टी माणसाला लेफ्ट हँडेड सीजर असतात. म्हणजेच जगाने सुद्धा मान्य केलंय की प्रॉब्लेम हातात नव्हता, काहीतरी कात्रीतच होता. पण यामध्ये एक सुंदर गोष्ट आहे, आपण सगळेजण जगाला एका विशिष्ट पद्धतीने वापरायला शिकलो. डावखुऱ्या माणसाने मात्र लहानपणापासून काही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकल्या. वही कशी ठेवायची, पेन कसा धरायचा, कात्री कशी वापरायची, गिटार कशी पकडायची, स्वयंपाक करताना चाकू कुठल्या बाजूने वापरायचा, फोटो काढताना फोन कसा धरायचा, अगदी हँडशेक करताना सुद्धा क्षणभर त्याला विचार करावा लागतो आपला हात नेमका कोणता. आणि कदाचित म्हणूनच डाव्या हाताची ही छोटीशी गोष्ट आपल्याला एक मजेशीर प्रश्न विचारते. आपण ज्या पद्धतीला नॉर्मल म्हणतो ती खरंच युनिव्हर्सल आहे का? कारण प्रॉस्पेक्टिव्ह बदलून पहा. एखादा डावकुरा मुलगा उजव्या हाताच्या जगात वाढतो, त्याला प्रत्येक गोष्ट शिकावी लागते थोडी स्वतःच्या पद्धतीने. आणि कदाचित हीच गोष्ट आपल्यालाही शिकवते, एकच गोष्ट त्याच पद्धतीने करण्यापेक्षा त्याला वेगळ्या पद्धतीने करायची आणखी सुद्धा जास्त मार्ग असू शकतात. एकच चित्र पण वेगवेगळे अँगल्स, एकच रस्ता पण वेगवेगळ्या वाटा, एकच गाणं पण ऐकणाऱ्या प्रत्येक मनात वेगळी भावना, आणि एकच जग पण ते पाहणाऱ्या प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा. म्हणून आज तुमच्या आसपास एखादा लेफ्टी तुमचा मित्र असेल ना, तर त्याला आज नक्की विचारा, अरे तुझ्या हाताने हे सगळं कसं वाटतं रे? कदाचित तो हसेल, कदाचित म्हणेल, काय माहिती, आम्हाला तर हेच नॉर्मल आहे. आणि तेच तर सगळ्यात सुंदर उत्तर आहे ना, कारण त्याचं नॉर्मल आपल्यासाठी डिफरंट आहे आणि आपलं नॉर्मल कदाचित त्याच्यासाठी डिफरंट असेल. मग कोण बरोबर? कदाचित दोघही. तर मित्रांनो, 13 ऑगस्ट हा दिवस फक्त डाव्या हाताचा उत्सव नाही, तर तो आपल्याला एक छोटासा प्रयोग करून पाहायला सांगतो. जग तसंच ठेवा, फक्त हात बदला, म्हणजेच बघायचा दृष्टिकोन बदला हो. कदाचित काहीच बदललेलं नाही, पण कदाचित तुम्हाला जाणवेल की एक छोटासा प्रस्पेक्टिव्ह बदलला की अगदी रोजची गोष्ट सुद्धा नवीन वाटू शकते. आणि कदाचित यालाच म्हणतात समर, सी द वर्ल्ड डिफरंटली. कारण कधी कधी जग नवीन करण्याची गरज नसते, फक्त ते पाहण्याची दिशा थोडी बदलायची असते. काय समजलं? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूया वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपदा शेणमारे हिच्या सोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा. वेद विश्वाचा या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, संयम हा मनाचा तो किल्ला आहे जो मजबूत असेल तर कोणतेही वादळ आत शिरू शकत नाही. आणि वेळेच्या नदीत वाहताना संयमाची होडी हातात असेल तर किनारा नक्की गवसेल. त्यामुळे मित्रांनो, आपण सर्वांनीच आपल्या जीवनात ठरवलेली ध्येय गाठताना, स्वप्नपूर्ती करताना नेहमी ध्यानात ठेवायला हवं की संयम हेच यशाचं ते मूक शस्त्र आहे जे आवाज न करता विजय मिळवून देत. मग चला तर याच सकारात्मक विचारासह आता जाणून घेऊया काही लक्षवेधक घडामोडी आजच्या वेदविश्वाचा या मालेत. IAS अधिकारी अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1989 च्या मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी असलेल्या जैन यांना प्रशासनाच्या अनेक दशकांचा अनुभव आहे. जैन हे एक पुरस्कार विजेते अधिकारी असून त्यांनी औद्योगिक धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान दिलं आहे. भारतानं प्रादेशिक संपर्क आणि सीमापार व्यापारात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे, कारण भारताची पहिली थेट व्यावसायिक मालगाडी कॅनोलाचा साठा घेऊन नेपाळमध्ये पोहोचली. हा ऐतिहासिक प्रवास सुधारित भारत नेपाळ रेल्वे संक्रमण प्रोटोकॉल अंतर्गत पूर्ण झालाय, ज्यामुळे सीमेवर माल न थांबता कोलकाता बंदरापासून विराटनगर पर्यंत कंटेनर मधील मालाची अखंड रेल्वे वाहतूक शक्य झाली आहे. या उपक्रमामुळे वाहतुकीचा वेळ, लॉजिस्टिक्स खर्च आणि माल हाताळणीमध्ये

0: लक्षणीय घट होऊन भारत आणि नेपाळ मधील आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. भारतीय खगोल भौतिक शास्त्रज्ञ अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना अंतराळ संशोधनातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 2026 सालासाठीचा कॉस्पार विक्रम साराभाई पदक प्रदान करण्यात आला आहे. यासह हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या ते एकूण चौथ्या भारतीय आहेत. ही घोषणा 3 ऑगस्ट 2026 रोजी इटलीतील फ्लॉरेन्स येथे झालेल्या 46व्या कॉस्पार वैज्ञानिक संमेलनात करण्यात आली. हा पुरस्कार अंतराळ संशोधन समिती आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्याद्वारे विकसनशील देशांतील शास्त्रज्ञांना अंतराळ संशोधनातील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यासाठी प्रदान केला जातो. अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार भारतातील वैज्ञानिक समुदायासाठी एक महत्वाचा ऐतिहासिक टप्पा आहे. भारतानं 6 ऑगस्ट 2026 रोजी ओडिशाच्या चंदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून अग्नी 4 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचणी प्रक्षेपण केलं आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे व्यवस्थापित केलेल्या अग्नी 4 या चाचणी प्रक्षेपणाने क्षेपणास्त्राच्या सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंडांची कामगिरी सिद्ध केली असून भारताची सामरिक प्रतिबंधाची वाढती क्षमता दाखवून दिली आहे. डीआरडीओच्या मार्गदर्शनाखालील भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी ही आणखी एक महत्वपूर्ण उपलब्धी आहे, ज्यामुळे भारत एक प्रभावी सामरिक संरक्षण स्थिती राखण्यास सक्षम झाला आहे. अग्नी 4 हे स्वदेशी बनावटी मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून ते भारताच्या अग्नी क्षेपणास्त्र मालिकेचा एक अविभाज्य भाग आहे. भारताची सामरिक प्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे DRDO याची रचना केली आहे. मित्रांनो, जीवनात जर मोठा बदल घडवून आणायचा असेल तर आधी सुरुवात आपल्या सवयींपासून करावी. चांगल्या सवयी अंगी बाळगल्या तर नक्कीच एक मोठा सुखदायी बदल लवकरच आपल्या जीवनात येईल. मग मित्रांनो, बदलत्या प्रत्येक दिवसासोबत बदलणाऱ्या लक्षवेधक घडामोडीही आपण अशाच जाणून घेत राहूया आणि त्यासाठी भेटूया पुन्हा वेध विश्वासा मालिकेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी संपदा आजच्या वेध विश्वासा या मालिकेतून आपली रजा घेते.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपादा शिनमारे हिच्या सोबत. आता आपण ऐकूयात अनुभवाचे बोल या मालिकेत लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी सर. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू सो मच.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिले आपल्या विषयी जाणून घ्यायला आवडेल.
3: थँक्यू मॅम. माझी सुरुवात झाली कॉमर्स एज्युकेशन मधनं आणि मग मी मॅनेजमेंटचा म्हणजे MBA कोर्स केला. 2007 मी पासआउट आहे आणि नंतर मग मला म्हणजे कॉल सेंटर किंवा BPO त्या काळात खूप बुमिंग होतं, तिथे मला जॉब लागला आणि तिथे मग मी व्हॉइस ऍक्सेंट ट्रेनिंग मला मिळालं. तर मला फार म्हणजे बरं वाटलं की आपण एक चांगल्या शैलीत बोलू शकतो. आणि त्यानंतर मग मी नागपूरला परत आलो आणि मग मी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा MBA कॉलेजेसमध्ये जॉब करायला सुरुवात केली ऍज अ लेक्चरर. हा, आणि 2008 पासून मग माझं लेक्चरशिपमध्ये पदार्पण झालं. आणि असं करता करता मग मी माझा एक्सपिरियन्स वाढत गेला. मला कुठेतरी असं जाणवलं की म्हणजे आपल्याला कम्युनिकेशनमध्ये थोडासा स्कोप आहे, आपलं चांगलं काही होऊ शकतं. तो एक काळ आला आणि मग असं करता करता मी कोविड जेव्हा आला तोपर्यंत मी आय वॉज इन टू लेक्चरशिप अँड नंतर मला असं लक्षात आलं की आपण कॉर्पोरेट कोच म्हणून पण काम करू शकतो. आय रिझाईन फ्रॉम माय जॉब ऑफ अ रेग्युलर इन्कम आणि मग मी कॉर्पोरेट कोच म्हणून मी बऱ्याच कंपन्यांमध्ये एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यामध्ये बेसिक बिझनेस कम्युनिकेशन, ऑफिस एटिकेट, ईमेल एटिकेट हे सगळं त्याच्यामध्ये आलं. आणि जर तुम्ही म्हणाल तर मी LIC पासून तर भारत बेंझ, महिंद्रा अशा अनेक चांगल्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये किंवा इव्हन बँकिंग मध्ये सुद्धा मी एम्प्लॉईजला ट्रेन केलेला आहे. आणि असं करता करता मला एक चान्स मिळाला की इंडियन आर्मीला सुद्धा मला एक ट्रेन करायचा चान्स मिळाला. हो, 3 दिवस मी त्यांना म्हणजे बरॅक्स मध्ये उभं राहून उन्हाळ्यामध्ये कोच केलं. तर एक तो फारच अद्भुत अनुभव होता, फार बरं वाटलं मला. आणि त्यानंतर मग मी माझी वाटचाल सुरू ठेवली

0: मग मला बऱ्याच चांगल्या फुल टाइम जॉब ऑफर सुद्धा आल्या आणि त्या मी एक्सेप्ट करून पुढे गेलो ऍज अ कोच, ऍज अ फायनान्स ट्रेनर, ऍज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर, असं मी करत करत पुढे गेलो. मग मला आता असं एक माझा एक मार्ग असा मिळाला आहे. थोडा वेळ लागला मार्ग मिळायला, बट मी स्वतःला म्हणजे वाहून दिलं पाहिजे यूथ डेव्हलपमेंट करता किंवा त्यांच्या सर्वांगीण डेव्हलपमेंट करता. त्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग आलं किंवा कम्युनिकेशन सुद्धा आलं. या प्रकारे मला पुढलं काम करायचं आणि आतापर्यंत करत आलो आहे.
1: आपण आत्ताच म्हणालात की आपलं कॉमर्सचं बॅकग्राऊंड आहे आणि मग हळूहळू काम करता तुम्हाला असं लक्षात आलं की आपण लाईफ स्किल ट्रेनर म्हणून काम करू शकतो. तर हे करत असताना ह्याचं तुम्ही कुठून ट्रेनिंग घेतलं होतं का?
0: नाही मॅम, तो काळ असा होता की फारसं असं काही ट्रेनिंग किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट नव्हते. होते पण आम्ही म्हणजे त्या काळात ती फीस पण खूप महाग वाटायची आणि तसं काही मनात आलं नाही. बिकॉज जेव्हा माझं एमबीए फर्स्ट सेमिस्टर होतं तेव्हाच एके दिवशी आमच्या शिक्षकांनी मला असं वर्गात अनाउन्स केलं की दोन दिवसांनी आपलं एक इंग्लिश मध्ये प्रेझेंटेशन आहे ते कोण देईल. तर मी माझा हात वर केला, मला काहीच येत नव्हतं. मे बी दॅट वॉज द टर्निंग पॉइंट. आता मी असा विचार केला की सगळ्यांनी मला बघितलंय तर आता मला करून दाखवावं लागेल. सो आय थिंक फ्रॉम देअर इट बिगॅन. तेव्हापासून ती सुरुवात झाली आणि मी अभ्यास करणं कम्युनिकेशनचा आणि सगळं काही तिथून सुरुवात झालं. तर मला ऍज अ कॉमर्स स्टुडंट म्हणजे जसं आपण कॉमर्स म्हणजे काय, आपण एखादी वस्तू विकणे किंवा आपल्या गोष्टीचं प्रमोशन करणे किंवा ब्रँड बिल्डिंग करणे, ब्रँड प्रमोशन करणे, त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची आवश्यकता आहे. द होल पर्सनॅलिटी, त्यामध्ये तुमचं बोलणं चालणं उठणं बसणं किंवा जे पण तुम्ही इंटरॅक्ट करता ते एक आलं. दुसरी गोष्ट आहे कॉन्फिडन्स. तर याची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. तुमचं कोणतंही फील्ड असू द्या, यु नीड टू हॅव अ यु नो गुड अमाऊंट ऑफ कॉन्फिडन्स अँड यु नो. तर यामध्ये मला असं जाणवलं की आपण जसे पुढे चाललो आहोत, युथमध्ये स्किल आहे, टॅलेंट सुद्धा आहे, पण जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तर फेल होऊन परत येतात. मग असं लक्षात आलं की नाही सर, मला तर सगळं येत होतं पण मी बोलूच नाही शकलो. असं मी बऱ्याच स्टुडंट्सचे फीडबॅक घेतले. मग मला असं लक्षात आलं की जे व्होकेशनल ऍटिट्यूड आहे, म्हणजे पुढे जाऊन आउटगोईंग ऍटिट्यूड आहे, बाहेर जाऊन किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करणे, हा कुठेतरी मिसिंग आहे. त्यामुळे पुस्तकी नॉलेज तर गरजेचं आहेच. पुस्तकी नॉलेज तुम्हाला इंटरव्ह्यूच्या खोलीमध्ये दरवाजाच्या आत घेऊन जाईल, पण तिथे बसून तुम्हाला इंटरव्ह्यू जर क्रॅक करायचा आहे तर तुम्हाला डेफिनेटली लाईफ स्किल्सची आवश्यकता आहे असं मला वाटतं. ते मला खूप प्रकर्षाने जाणवलं 2009 पासून. आणि मी मुद्दाम मग एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचो. मला कॉलेजने कधीच म्हटलं नव्हतं की तुम्ही पर्सनॅलिटी कोचिंगच्या क्लासेस घ्या, म्हणजे कॉलेजमध्ये राहूनच विदाऊट एनी एक्स्ट्रा फीस आय गेव दॅट ट्रेनिंग टू द स्टुडंट्स. आणि त्यामध्ये त्यांना रुची आली, रस येऊ लागला आणि म्हणाले सर तुम्ही हे कंटिन्यू करा. मग तिथून मला एक मार्ग मिळाला की नाही, आपण हे दिस इज माय हॉबी, दिस इज ऍक्च्युली आय लव्ह डुईंग दिस. म्हणून मी त्या मार्गाने पुढे वाटचाल केली.
1: युथमध्ये व्होकेशनल स्किल लॅक करतं आताच आपण असं म्हणाला, तर यामागे काय प्रमुख कारण असू शकतं असं आपल्याला वाटतं?
0: बघा, कसं आहे की आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये परदेशी भाषेबद्दल थोडस एक टॅबू किंवा अप्रूप वाटण्याचं एक थोडस असतं. कारण आता आपण शुद्ध मराठी बोलतोय किंवा आपण हिंदी बोलतो आहे, आपल्याला आपल्या भाषा फारशा खूप जास्ती कम्फर्टेबल आहेत, है ना. आपण त्यात छानपैकी बोलू शकतो. एखादी इंग्लिश नॉव्हेल जर वाचायची म्हटली तर आपल्याला मग अरे नाही, त्याचं आपण मराठीत भाषांतर असेल तर ते वाचू. किंवा आता परवाच मी माझ्या फॅमिलीसोबत मूव्ही पाहायला गेलो, डिस्नेचा एक मूव्ही होता इंग्लिश, तर माझ्या घरचे लोक म्हणाले अरे हिंदी मध्ये डब असेल तर बघूया. म्हटलं का बरं, इंग्लिश मूव्ही आपल्याला इंग्लिश मध्येच बघायला पाहिजे. नाही समजणार नाही आपल्याला, मग समजणार नाही म्हणून आपण माघार घेतो. आणि अशाच गोष्टीने आपण मग इंग्लिश आलं किंवा कुठल्या पण प्रकारचं फॉरेन लँग्वेज आली तर आपण थोडं बॅक ऑफ करतो, मागे जातो. मी आवर्जून इंग्लिश मूवीचे तिकीट्स घेतले. आमच्या घरच्या लहान मुलांनी सुद्धा इंग्लिश मध्येच मूवी पाहायला वाटल्यास खाली सबटायटल्स वाचत होते. मला असं वाटतं आपण जेव्हा एखादी स्टेप मागे घेतो ना तर एक त्या वेळेस पुरत आपल्याला कम्फर्ट मिळतो, पण मग ती सवय होऊन जाते.
1: पण म्हणजे कॉम्प्लेक्स आहे म्हणून आपण बॅकफुटला जातो की बॅकफुटला राहतो म्हणून कॉम्प्लेक्स येतो?
0: सुरुवात कॉम्प्लेक्स असल्यामुळे आपण बॅकफुटवर जातो. म्हणजे आपल्याला थोडस इनहिबिशन्स असतात, काही थॉट्स असतात. जसं मी कालच पाहिलं एका ठिकाणी, मी काही इव्हेंटला गेलो होतो, तिथे काही कॉलेजची तरुण मंडळी बसली होती आणि कॉफी घेत होते सगळेजण. खूप त्यांच्यात कॉन्फिडन्स होता. मग जेव्हा त्यांना म्हटलं की अरे तुम्ही आजच्या इव्हेंट बद्दल एक फीडबॅक द्या ना स्टेजवर येऊन, तर कोणीच पुढे यायला तयार नव्हतं. तर म्हणजे मला हेच वाटतं की आपण समजा पुढाकार घेतला तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये एक स्कोप मिळतो. आपल्याला कळेल कसं की आपण चालू शकतो, धावू शकतो, की जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत. माझी एकच रिक्वेस्ट

0: फर्स्ट आहे सर्वांना ज्यांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, एकदम पहिल्या दिवशी 100वी पायरी चढू नका. पहिली पायरी पण जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर अर्धी पायरी चढा ना. दिस इज अ स्टेज, एक पायरी आहे ती फक्त तुम्हाला क्रॉस करायची आहे. वन्स यू गो देअर ऑन द स्टेज अँड बी कम्फर्टेबल, तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की अरे घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. जसं की तुम्ही जसे नागपूरच्या कुठल्या खूप क्राऊडेड एरियामध्ये तुम्ही जर कार चालवली आणि त्याच्यावर एकही स्क्रॅच नाही आला, तुम्ही जगात कुठेही कार चालवू शकता. दॅट्स हाऊ इट इज.
1: आजच्या काळात लाईफ स्किल ट्रेनरची आवश्यकता प्रचंड वाढली आहे कम्पॅरेटिव्हली मागच्या 8-10 वर्ष आपण पकडूया.
0: करेक्ट.
1: याची प्रमुख कारण काय असू शकतात?
0: बिलकुल. सगळ्यात पहिले आता आपण काळामध्ये पुढे चाललो आहे. वेळ
1: हा
0: नेहमी पुढे जाणार, वेळ मागे येणार नाही,
1: अगदी
0: वेळ थांबणार पण नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे ओनली वन थिंग दॅट इज कॉन्स्टंट इज चेंज इज कॉन्स्टंट.
1: करेक्ट.
0: बरोबर. जशी जसा वेळ पुढे जाते तशी लोकसंख्या वाढते आहे, पण पृथ्वी छोटी तेवढीच आहे ना, लिमिटेड आहे, रिसोर्सेस लिमिटेड आहे. त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येच्या डिमांड्स जास्ती आहेत, त्यामुळे जी टेक्नॉलॉजी जी आहे ती सुद्धा तेवढी फास्ट वाढते आहे. टेक्नॉलॉजी फास्ट झालं तर ट्रान्सपोर्टेशन पासून तुमच्या आयुष्यातल्या रोजच्या ज्या गरजा आहेत त्या सुद्धा फास्ट गरजेने वाढत चालल्या आहेत, त्याचा वेग वाढलेला आहे. आता आपण हा विचार केला होता का की 5 वर्षाआधी की तुम्ही 10 मिनिटात तुम्हाला ब्लिंकिटने रात्री 12 वाजता तुमचं फेवरेट आईस्क्रीम मिळेल म्हणून, नाही ना, आपण 10 वाजले की आईस्क्रीम पार्लर बंद व्हायचं. तर ही काळाची गरज आहे. आता त्यामुळे काय झालं की मोर अँड मोर प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकॅलिटी आणि तुम्हाला तुमचं नॉलेज अप्लाय करण्याची गरज वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे जबरदस्त कम्युनिकेशन स्किल असणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आज तुम्ही बघाल इंटरनॅशनल जॉब्स वाढत चालले आहेत, लोक रिमोटनी घरी बसून काम करतायत, हायब्रिड वर्क मोडमध्ये काम करतायत. आज त्यांचे बॉसेस अमेरिकेत बसून हे लोक नागपूर पुण्यामध्ये बसून काम करतायत. तर आज इंटरनॅशनल कम्युनिकेशन आलं, तुम्ही अमेरिकन बॉसशी हिंदी मराठीत नाही बोलू शकणार, त्याला कुठे समजणार ना. एखाद दोन शब्द समजू शकतो तो, बट देन यू हॅव टू हॅव दॅट इंग्लिश कम्युनिकेशन किंवा एक प्रॉपर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जे कम्युनिकेशनची गरज आहे ती आपल्याला असणं आवश्यक आहे, त्याची आवश्यकता आहे. सो यामुळे काय झालं की सगळ्या बाजूनी वेग वाढला आहे, गरजा वाढल्या आहेत, एक्सपेक्टेशन्स वाढले आहेत लोकांचे. त्यामुळे कम्युनिकेशन, लाईफ स्किल्स, सॉफ्ट स्किल्स या सगळ्यांची नितांत आवश्यकता आहे आणि ती मिनिट बाय मिनिट वाढत चालली आहे, त्याला आपण थांबू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला या गोष्टीमध्ये आपल्याला प्रो बनावं लागेल. नॉट प्रो, बट मला असं वाटतं की आपण थोडं अबव जर आपल्या नॉर्मल लेवलच्या वरती जर आपण जर गेलोत तर पातळी ती आपण जर वरती घेऊन गेलो तर आपल्यासाठीच चांगलं आहे. आपल्याला कोणासोबत कॉम्पिट नाही करायचं, आपल्या चांगल्यासाठी स्वतःसोबतच कॉम्पिट करायचंय.
1: पण मग यासाठी आपण नक्की काय करणं अपेक्षित आहे?
0: बरोबर. सगळ्यात पहिले जसं आयुष्यात एक प्रॉब्लेम येतो की अरे मला कम्युनिकेशन येत नाही किंवा मला पब्लिक स्पीकिंग येत नाही, आयुष्य तुम्हाला सोल्युशन पण देतं. जसं की माझ्या सरांनी मला MBA करताना म्हटलं होतं वर्गामध्ये अरे कोण प्रेझेंटेशन देणार, कोणीच हातवरती नाही केलं. तो दॅट वॉज अ रिस्क, कारण मी कधीच माझ्या आयुष्यात तेव्हा प्रेझेंटेशन दिलं नव्हतं. माझ्यासमोर ऑपॉर्च्युनिटी आली, आय रेज्ड माय हँड.
1: बट दॅट वॉज युअर कॉल,
0: दॅट वॉज माय कॉल. म्हणूनच म्हणतो की तुम्हाला स्वतःला पुढाकार घ्यायचा आहे.
1: ओके.
0: कारण तुम्हाला आयुष्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज येतात, आपण त्या घेत नाही. जसं की आता मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेलो आणि खूप एका पॉश रेस्टॉरंटमध्ये गेलो आपण, आपल्याला ऑर्डर करायचं आहे जेवण, तर तिथे वेटर किंवा वेट्रेस कोणी असेल तिथे, तर ऑर्डर करताना कोणतरी अरे नाही तू कर तू कर तू कर असं करतात.
1: पण मला असं वाटतं की सॉरी टू इंटरप्ट,
0: फाईन मॅम, येस मॅम,
1: पण आलेली अपॉर्च्युनिटी कुठली ग्रॅब करायची हे करण्यासाठी तो जो एक सेन्स लागतो तो पण बरेचदा कुठेतरी कमी असतो किंवा लॅकिंग असतो, त्यामुळे पण प्रॉब्लेम येऊ शकतो कदाचित.
0: बरोबर.
1: सो तो पण डेव्हलप करायला आपण काय करू शकतो?
0: एक्झॅक्टली. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपला आरसा आपल्या समोर आहे, आपण स्वतःला आरशात बघतो, पण आरसा जर मळला असेल तर आपण आरशाला पुसतो. ठीक आहे. यासाठी तुम्हाला मेडिटेशन आणि कुठल्या स्पिरिच्युअल जसं कुठला पण ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा माइंडफुलनेस एक्सरसाइज असतो तो बेसिकली तुम्हाला सकाळी उठून करायचा आहे, त्यामुळे तुमचं मन जागृत राहतं. हा झाला एक स्पिरिच्युअल आणि म्हणजे इंटरनल एफर्ट झाला. हा पब्लिकमधला एक्सटर्नल आपला एफर्ट नाही आहे. यामध्ये दुसरा एक्सटर्नल एफर्ट असा टाकायचा, म्हणजे बाहेरचा जो एफर्ट आहे मटेरियलिस्टिक एफर्ट असा टाकायचा.

0: शकता. तुम्ही कुठे पण बसले असाल, मेड बी कॉलेज कॉलेज किंवा तुमचं इन्स्टिट्यूट आहे, 100 ऑपॉर्च्युनिटीज येतील तुमच्याकडे ह्या स्वतःचं कम्युनिकेशन स्किल पॉलिश करायसाठी. तर यामध्ये कसं असतं की तुम्हाला समजा आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये बघायचं आहे की इथे कोणाला कम्युनिकेशनची गरज आहे, कुठे अनाऊन्समेंटची गरज आहे का, कोणाला काही नोटीस लिहून पाहिजे आहे का, कोणाला मी लेटर रायटिंग मध्ये मदत करू शकतो का. तर यामध्ये छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीज मधनं आपण शिकतो. इनफॅक्ट आपल्या घराच्या आजूबाजूला जेव्हा आपण गणपती उत्सव साजरा करतो तर त्यामध्ये तुम्ही स्टेजवर जाऊन बोलायला पाहिजे. कोण आपल्याला, कोणीच बघा, आपल्याला शिकायचं आहे तर लोक आपल्याला जज करतील आणि आपल्याला नावं ठेवतील हे मनातनं काढून टाकायचं. जर त्यामुळे आपलं कसं आपला सेन्स वाढतो. तसं आता मला माझ्या कुठल्या स्टुडंटनी म्हटलं, अरे नाही सर मला ते नाही आवडत, मी नाही करणार. म्हटलं का नाही करणार, मी आहे तुझ्यासोबत, लेट्स डू इट, आपण सोबत करूया. तर असं करून आम्ही मेंटरिंग करतो. करायचं त्यालाच असतं, बट आय स्टे विथ हिम ऑर हर फॉर दॅट पर्टिक्युलर असाइनमेंट. त्यांनाही बरं वाटतं, मलाही बरं वाटतं. सो इट्स लाईक आपल्याला आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट ग्रास्प करणं गरजेचं आहे. आणि कधी कधी आपल्याला स्वतःहून प्रयत्न करावा लागतो. समजा तिथे कुठे अनाऊन्समेंट सुरू आहे आणि आपण इथे बसलोय पण आपल्याला माहिती आहे की कोणी जात नाही पण मला जायचंय, तर आपल्याला त्यांच्यापर्यंत वी हॅव टू वॉक अप टू दॅम अँड आस्क दॅम की मी हे करू शकतो का. तर आपल्याला अशा ऑपॉर्च्युनिटीज कॉलेजमध्ये आणि स्कूलमध्ये तर खूप मिळतील आणि समाजात जे बाहेर कुठे पण असतात तिथे तर अजून भरपूर मिळतात.
1: जाता जाता आपल्या युथला काय संदेश द्याल?
0: बिलकुल, मी बेसिकली दोन किंवा तीन फ्रंट्स वरती बोलेन. नंबर वन, सगळ्यात पहिले फायनान्शियली तुम्हाला स्टेबल व्हायचं आहे. तुम्ही किती पैसा कमवता ते मॅटर नाही करत, पण तुम्ही कमवल्यानंतर त्याला किती सेव्ह करता ते मॅटर करतं. ठीक आहे, तर नंबर वन आपली फायनान्शियल हेल्थ जी आहे त्याकडे लक्ष द्या. तुम्ही जे पण काही कमवता, माझ्यासाठी बोलणं सोपं आहे, पण तुम्ही जे काही कमवता त्याचा 20-30% सेव्हिंग मध्ये गेले पाहिजे. आउट ऑफ दोज 20-30% यू कॅन गो फॉर यु नो लाईक इन्व्हेस्टिंग समवेअर, पण 30%ला हात लावायचा नाहीच. देन यू स्पेंड ऑन नेसेसिटीज अँड देन यू यु नो एन्जॉय पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे फायनान्शियल हेल्थ डिसिप्लिननीच बनते, नंबर वन हे. नंबर टू, कमिटमेंट. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे आज माझ्याकडनं होत नाही आहे. मला पण हे होतं, आता आय एम 43 राईट नाव, तर मला आता तर ऑफकोर्स थोडं शरीर कधी कधी थकल्यासारखं होतं, बट एव्हरी इव्हनिंग आय गो टू माय जिम, आय हॅव टू गो एनी हाव. ताप आला असेल तर नाही जात, पण मी जातो जर म्हणजे थोडं पण हलू शकत असेल तर. एक दिवशी मला खूप पेन झालं बॉडीमध्ये आणि मला ट्रेनरचा चेहरा आठवला, अरे सर आप आये नाही, आपने आना चाहिए था. मी काय केलं, मी जस्ट जिमचा जो आपला कॉस्ट्युम असतो, ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट जे काही आहे ते घालून मी जिममध्ये जाऊन बसलो. मला ट्रेनरनी म्हटलं की अरे आज करणार नाही आहे कुछ. मैंने कहा नहीं, आज बॉडी पेन आहे, मैं सिर्फ देखने आया हूं. मी मुद्दाम गेलो. त्या दिवशी जर मी सुट्टी घेतली असती तर मला सुट्टीची सवय लागली असती आणि माझं कमिटमेंट फेल झालं असतं. तर मी तिथे गेलो आणि मी 15 मिनिटं लोकांना बघितलं आणि अचानकच मी उठलो आणि मी थोडंसं काहीतरी करून वापस आलो. म्हणजे काही न करण्यापेक्षा थोडंसं तुम्ही केलं ना, तर यामुळे आपला डिसिप्लिन कंटिन्यू राहतो. आणि एकच तिसरा एक पॉइंट मला सांगायचा आहे तो विद्यार्थ्यांना किंवा यंगस्टर्सला असा की तुमची जी ग्रोथ आहे, तुमची जी प्रगती आहे, ती तुमच्या प्रोफेशनल सर्कलमध्ये कम्फर्ट झोनच्या बाहेर होणार आहे.
1: अगदी
0: ठीक आहे. त्यामुळे मला बरीच लोक म्हणतात का रे सकाळी 5 उठतो, का रे सकाळी 6 उठतो, किती थकलं असेल तरी, किंवा मग एखाद दिवशी संडेला मी 7-8 वाजतापर्यंत झोपतो सकाळपर्यंत, दॅट्स फाईन. पण सकाळी 5-6 उठल्यानंतर किंवा आपण एखादं काम केलं तर त्याची आपल्याला सवय लागते. मे बी सकाळी उठल्यानंतर मी माझी डायरी नोट करून ठेवेन की आज मला, अच्छा काल सरांनी मला हे सांगितलं होतं, आज मला हे करायचं आहे. तर ऑफिसच्या आधीची एक डायरी, ऑफिसच्या नंतरची एक डायरी, इफ यू मेंटेन इट, तर तुमचं प्री पोस्ट शेड्यूल तुम्हाला समजतं आणि तुम्ही किती टास्क कम्प्लीट केला ते सुद्धा समजतं. इट इज ऑल अबाउट कमिटमेंट अँड डिसिप्लिन. तर ह्या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी किंवा यंगस्टर्सनी लक्षात ठेवाव्या. आणि बेस्ट, थँक्यू सो मच मॅम. येस,
1: आपण जे स्किल्स आज इथे डिस्कस केले ते अगदीच आपल्या युथला उपयोगाचे असतील त्यात तर काही शंकाच नाही. आणि त्यांना हे आयसाईट सारखं मिळालेलं असणार आहे याच्यात काही शंका नाही. सो तुम्ही आलात आणि इतकं छान गायडन्स आपल्या सगळ्या युथ श्रोत्यांना केलं, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे बोलावलं, माझ्यासाठी एवढा वेळ दिला आणि मला खूप बरं वाटतंय.

0: परत येऊ इच्छितो गाईड करण्यासाठी.
1: नक्की नक्की.
0: येस येस मॅम.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉपरेट कोच नीरज नानोटी यांची मुलाखत. मित्रांनो, आता आपण ऐकत होतो आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: संध्याकाळचे 6:00 थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

विषयीची माहिती. संकलन आणि निवेदन संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.

प्रायोजित कार्यक्रम चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी 7:40, 7:50 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, विविध भारती मुंबईचे कार्यक्रम 9:00, 10:00 दर्पण या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतोमय बसा भारत, संकलन आणि निवेदन शिवलीला शिवपूजे यांचं, गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30, कव्वाली 11:00, गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30, 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, त्यानंतर दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल, गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:30, 5:30 युवावाणी मुंबई केंद्रावरून, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम 6:10, 7:00 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश हिंदी आणि इंग्रजीतून मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम 7:40, 8:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, विविध भारती मुंबईचे कार्यक्रम 9:30, 9:30 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून, बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम 10:00। श्रोते हो, याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू। ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील भक्तिगीत. संगीत आहे राम फाटक यांचं.

आत्ताच आपण केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश कुलकर्णी यांचं गीत ऐकलं. गायलं होतं शंकर महादेवन यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया रजसन्यास या नाटकातील के पी खाडीलकर यांचं नाट्यपद. गायलं आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी.

आत्ताच आपण हेमंत कुमार यांच्या स्वरातील मधुकर राजस्थानी यांची गझल ऐकलीत. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत.

0: श्रोतेहो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
0: प्रसारित करत आहोत स्वयंसिद्ध हा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक अवयवदान दिनानिमित्त अवयवदानाचे महत्व याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव येथील बधिरीकरणशास्त्र विभागातील भूलतज्ज्ञ या पदावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापिका दीप्ती नगराळे यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
5: स्वयंसिद्धा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सखींना श्वेता माळीचा नमस्कार. सखींनो, निसर्गाचा एक नियम आहे, जे जन्माला आले ते एक दिवस संपणारच. ज्ञानाचे दान हे श्रेष्ठ मानले जातेच, पण जीवनाचे दान कसे करावे हे शिकवणारे विचार त्याहूनही श्रेष्ठ असतात. आपला देह नश्वर असला तरी विचारांच्या आणि कार्याच्या रूपाने अमर राहू शकतो. मानवी बुद्धीने आणि भावनेने या नियमावरही एक सुंदर मात केली आहे. स्वतःचं अस्तित्व संपतानाही दुसऱ्याच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश पेरणे म्हणजे अवयवदान. सखींनो, अवयवदान हा केवळ एक वैद्यकीय विषय नाही, तर ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवण्याची संवेदनशील जाणीव आहे. सखींनो, आज 13 ऑगस्ट आणि आज आपण जागतिक अवयवदान दिन साजरा करत असतो आणि याच अनुषंगानं आज आपण अवयवदान म्हणजे काय, अवयवदान कोण करू शकते, याबाबतच्या काही अटी नियम आहेत का, किंवा अवयवदान याविषयीचे समाजामधील गैरसमज, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील सहाय्यक प्राध्यापिका बदरीकरण शास्त्र विभागात भूल

0: तज्ज्ञ या पदावरती कार्यरत असणाऱ्या दीप्ती नगराळे या मॅडमना. मॅडम, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: नमस्कार सखींनो.
0: मॅडम, मी आताच म्हटल्याप्रमाणे की आज 13 ऑगस्ट आणि आज आहे जागतिक अवयवदान दिन. मग मॅडम, अवयवदान दिन याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: जागतिक अवयवदान दिन दरवर्षी आपण 13 ऑगस्ट रोजी साजरा करत असतो. अंगदान जीवन संजीवनी अभियान ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था या संस्थेने सुरू केलेली राष्ट्रीय जनजागृती मोहीम आहे.
0: मग मॅडम, आज आपण जागतिक अवयवदान दिन साजरा करतो, नेमकं हा दिन साजरा करण्याचं उद्दिष्ट काय आहे?
1: अवयवदान दिन साजरा करण्याच्या या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे अवयवदानाबद्दल जनजागृती करणे. अवयवदानामुळे गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे. अवयवदानाबद्दलचे गैरसमज आणि भीती दूर करून योग्य आणि वैज्ञानिक माहिती देणे. अधिकाधिक नागरिकांना अवयवदानाची प्रतिज्ञा करण्यास प्रोत्साहित करणे. सामुदायिक कार्यक्रम जसे रॅली, चर्चासत्र, पथनाट्ये, रुग्णालय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि दिवंगत दात्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा सन्मान आणि सत्कार करणे ही प्रामुख्याने या मोहिमेची उद्दिष्टे आहेत.
0: मॅडम, आपण आपल्या आता मुख्य मुलाखतीकडे वळूयात. आजचा आपला विषय आहे की अवयवदान याविषयीची आपण माहिती तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. याबाबतचे समज आणि गैरसमज आपल्या समाजामध्ये भरपूर आहेत, त्यांचंही निरसन आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. तर मुलाखतीच्या सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की नेमकं अवयवदान म्हणजे काय आहे?
1: नक्कीच, अवयवदान म्हणजे एखाद्या व्यक्तीने मृत्यूनंतर किंवा काही परिस्थितीत जिवंत असताना स्वतःचे काही निरोगी अवयव किंवा ऊती, ज्याला टिश्यूज म्हणतो, गरजू रुग्णांच्या उपचारासाठी दान करणे. अवयवदानामुळे अवयव कायमस्वरूपी निकामी झालेल्या रुग्णांना नवजीवन मिळते. अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण आहे.
0: मॅडम, मग अवयवदानाचं महत्व काय सांगाल तुम्ही?
1: अवयवदान म्हणजे एखाद्या व्यक्तीला नवीन जीवनाची संधी देणे. अनेक रुग्ण मूत्रपिंड, यकृत, हृदय किंवा फुफ्फुसांच्या गंभीर आजारांमुळे प्रत्यारोपणाची वाट बघत असतात. मृत्यूनंतर शरीरातील उपयोगी अवयव दान केल्यास आपल्या जाण्यानंतरही अनेक व्यक्तींचे जीवन वाचू शकते. जसे अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, जळालेल्या रुग्णांना त्वचेचे प्रत्यारोपण होऊ शकते. त्यामुळे अवयवदान हे मानवतेचे अत्यंत मोठे कार्य आहे.
0: मॅडम, सामान्य माणसांना असा प्रश्न पडू शकतो, नेमकं अवयवदान कोण करू शकतं? म्हणजे हयात असताना करू शकतो की आपल्या मृत्यूपश्चात करू शकतो?
1: आपल्याला जिवंतपणी सुद्धा अवयवदान करता येतंय, पण जिवंतपणी अवयवदान करणारी व्यक्ती साधारणपणे 18 वर्षापेक्षा जास्त वयाची असावी आणि वैद्यकीय दृष्टी निरोगी असावी. मृत्यूनंतर मात्र वय, लिंग किंवा इतर बाबी हा एकटा निर्णायक ठरत नसतात. मृत्यूसमयी वैद्यकीय तपासणी करून कोणते अवयव दान करण्यायोग्य आहेत हे डॉक्टर ठरवतात. अगदी ज्येष्ठ व्यक्तीचेही काही अवयव किंवा ऊती योग्य असल्यास दान करता येऊ शकतात.
0: मॅडम, तुम्ही आत्ताच बोलता म्हणालात की अवयव दान करणारा व्यक्ती हा निरोगी असला पाहिजे. निरोगी म्हणजे नेमकं वैद्यकीय दृष्टिकोनातून निरोगी कोणत्या व्यक्तींना म्हटलं जातं?
1: कोणती व्यक्ती अवयवदान करू शकते किंवा करू शकत नाही हे केवळ एखाद्या आजाराच्या नावावर ठरवता येत नाही. मृत्यूसमयी डॉक्टर संपूर्ण वैद्यकीय इतिहास, संसर्गजन्य आजार जसे HIV, हेपेटायटिस, गंभीर कर्करोग आणि अवयवांची कार्यक्षमता आणि इतर परिस्थिती तपासून त्यानंतरच कोणते अवयव किंवा ऊती दानासाठी योग्य आहेत हे ठरवतात. म्हणून मला अमुक आजार आहे त्यामुळे मी अवयवदान करू शकत नाही असा निष्कर्ष स्वतःहून काढू नये.
0: मग मॅडम, आपण हयात असताना, जिवंत असताना आपण अवयवदान करू शकतो, मग त्यामध्ये आपण कोणकोणते अवयवदान करू शकतो?
1: जिवंत व्यक्तीकडून अवयवदान करण्याचे काही नियम आहेत. जसे की तो 18 वर्ष पूर्ण झालेला असावा. जिवंत व्यक्तीच्या आरोग्याला कुठलाही धोका न पोहोचवता आपल्याला एक मूत्रपिंड

0: यकृताचा काही भाग आणि अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो या अवयवांचे आणि ऊतीचे दान करता येऊ शकते. जिवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठीच म्हणजे आई वडील भाऊ बहीण पती पत्नी आजी आजोबा ह्या व्यक्तींना अवयवदान करू शकतो. जर जिवंत व्यक्तीला इतर नातेवाईक सोडून दुसऱ्या कुठल्या इतर व्यक्तींना अवयवदान करायचे असेल तर त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ते तसे अवयवदान करता येऊ शकते.
1: मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की जिवंत व्यक्ती अवयवदान करू शकतात. यामधील तुम्ही आता जे काही अवयव सांगितलेत यातील अवयवांचं दान आपण केल्यानंतर त्या व्यक्तीच्या आरोग्याला काही धोका होऊ शकतो का, किंवा विकनेसपणा येणं किंवा आणखीन इतर काही अडचणी त्या व्यक्तीला येऊ शकतात का?
0: नाही, जिवंत व्यक्ती एक मूत्रपिंड दान करू शकतो. एका मूत्रपिंडावर तो व्यक्ती आयुष्यभर आपले जीवन निरोगी व्यतीत करू शकतो. तसेच यकृताचा काही भाग दान केला जाऊ शकतो. तसेच अस्थिमज्जा बोन मॅरो हे सुद्धा व्यक्तीच्या आरोग्याला कुठलाही धोका न पोहोचवता दान केलं जाऊ शकते.
1: मॅडम, समजा एखाद्या व्यक्तीला अवयवदान करायचं आहे, नेमकी त्याची प्रक्रिया काय असते?
0: भारतात अवयवदानाची प्रक्रिया नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन नोटो च्या मार्गदर्शक तत्वानुसार केली जाते. त्यासाठी आपल्याला नोटोच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपण फॉर्म 7 द्वारे अवयवदानाची इच्छा आपल्याला फॉर्म 7 द्वारे अवयवदानाची इच्छा नोंदवता येते. तसेच नोटोच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑर्गन डोनर प्लेज म्हणजेच अवयवदान प्रतिज्ञा आणि नोंदणी करता येते. आणि अवयवदानाची इच्छा असल्यास कुटुंबाला याची माहिती देणे फार महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या मृत्यूनंतर अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी कुटुंबाची संमती अत्यावश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना कुटुंबाशी चर्चा करा, त्यांच्याशी बोला आणि त्यांना याबद्दल माहिती द्या.
1: मॅडम, आणखीन एक खूप महत्त्वाचा आणि खूप भावनिक प्रश्न की एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे दुसऱ्या किती व्यक्तींचे प्राण वाचू शकतात?
0: एका मृत व्यक्तीच्या अवयवदानानंतर जवळपास परिस्थितीनुसार 8 रुग्णांचे प्राण वाचू शकतात आणि 50 जास्त व्यक्तींना उतीदानामुळे जीवनमान सुधारू शकते. तर या 8 अवयवांमध्ये हृदय, 2 फुफ्फुसे, स्वादुपिंड, 2 किडण्या, यकृत आणि आतडी असे अवयव दान करता येऊ शकतात. आणि उतींमध्ये डोळ्याचे कॉर्निया, त्वचा, रक्तवाहिन्या, टेंडन किंवा स्नायू अशा प्रकारच्या उतींचे दान केले जाऊ शकते.
1: मॅडम, खरंच ही संकल्पनाच किती छान आहे की आपलं आयुष्य जिथं संपतं तिथूनच दुसऱ्या 8 आयुष्यांची सुरुवात होऊ शकते किंवा 8 जणांचा प्राण आपल्या अवयवदानामुळे वाचू शकतो. मॅडम, मला आणखीन एक असं विचारायचं आहे की देहदान आणि अवयवदान यातील नेमका फरक काय आहे, कारण अनेक जणांना हे लक्षात येत नाही की म्हणजे देहदान काय आहे आणि अवयवदान नेमकं काय आहे ते.
0: देहदान आणि अवयवदान या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. अवयवदानाचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू रुग्णाच्या उपचारासाठी अवयव किंवा ऊतींचे दान करून प्रत्यारोपणासाठी दान करणे. देहदानाचा मुख्य उद्देश म्हणजे वैद्यकीय शिक्षण, शरीररचना अभ्यास आणि संशोधनासाठी संपूर्ण मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला देणे. म्हणून देहदान आणि अवयवदान यांची प्रक्रिया आणि उद्देश वेगळी आहेत.
1: समजा आपण अवयवदान केलं आणि त्या ज्या व्यक्तीने अवयवदान केलेले आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, आपले अवयव कामी येण्यासाठी किती कालावधी असतो आपल्याकडे?
0: अवयवदानाची प्रक्रिया प्रत्येक रुग्णाच्या परिस्थितीनुसार बदलते. ब्रेन स्टेम डेथ ची पुष्टी झाल्यानंतर करण्यासाठी आवश्यक चाचण्या ठराविक पद्धतीने केल्या जातात. त्यानंतर कुटुंबाची संमती, अवयवांची वैद्यकीय तपासणी, प्राप्तकर्त्याची निवड आणि विविध रुग्णालयांमधील समन्वय यासाठी थोडा वेळ लागू शकतो. परंतु अवयवदानामुळे अंत्यसंस्कार अनावश्यकपणे लांबणीवर पडत नाही. शस्त्रक्रिया ही अत्यंत काळजीपूर्वक केली जाते, शरीर व्यवस्थित तज्ज्ञांकडून शिवले जाते आणि शरीर

0: शरीराचे स्वरूप बिघडत नाही किंवा विद्रूप पण होत नाही. परंतु ही जी प्रक्रिया आहे ही शक्यतो तातडीनेच केल्या जाते, कारण प्रत्येक अवयवाच्या प्रत्यारोपणाचा काही कालावधी ठरलेला असतो आणि त्या कालावधीतच सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या असाव्या, त्यामुळे शक्यतोवर खूप अनावश्यक विलंब होत नसतो.
1: खूप छान माहिती आपण सांगितलीत मॅडम. आणि समजा आपण आपल्या मृत्यूच्या अगोदर अवयवदान केले तर आपण असे ठरवू शकतो का की आमचे अवयवदान केल्यानंतर आमचा हा वेगळा अवयव आमच्या या नातेवाईकांना किंवा एखाद्या व्यक्तीला अवयवदान केला पाहिजे?
0: अवयवांचे वाटप हे वैद्यकीय गरज, तातडी, प्रतीक्षा यादी आणि इतर निर्धारित निकषांनुसार केले जाते. दाता किंवा कुटुंब स्वतःच्या इच्छेने एखाद्या विशिष्ट व्यक्तीला अवयव देण्याचे ठरवू शकत नाही. प्राप्तकर्त्याची ओळख आणि दात्याची ओळख याबाबत गोपनीयता राखली जाते, त्यामुळे कुटुंबाला नेहमीच आपला अवयव अमुक व्यक्तीला देण्यात आला अशी वैयक्तिक माहिती मिळेलच असे नाही.
1: मॅडम, अवयवदान करण्याची ही जी प्रक्रिया आहे यामध्ये वयोमर्यादा किती असते?
0: मृत्यूनंतर अवयवदानासाठी एकच ठराविक वयोमर्यादा नाही. वयापेक्षा अवयवांची वैद्यकीय स्थिती महत्वाची असते. उदाहरणार्थ वेगवेगळ्या अवयवांसाठी साधारण वेगवेगळ्या वयोगटांमध्ये दान शक्य असते, मात्र अंतिम निर्णय मृत्यूसमयी वैद्यकीय तपासणीवर अवलंबून असतो. दाता आणि प्राप्तकर्ता यांच्यामध्ये एक ठराविक वयातील फरक असा काही नियम नाही. अवयव प्रत्यारोपणासाठी वय, रक्तगट, अवयवाचा आकार, वैद्यकीय गरज, प्रतिकार शक्तीशी संबंधित जुळणी आणि इतर वैद्यकीय घटक विचारात घेतले जातात. त्यामुळे दाता 40 वर्षाचा, 50 वर्षाचा आणि प्राप्तकर्ता 20 वर्षाचा आहे किंवा उलट आहे म्हणूनही प्रत्यारोपण होणार नाही असे काही नसते. पण अंतिम निर्णय हे शेवटी ट्रान्सप्लांट टीम घेत असते. मृत जर असेल तर लहान मुलापासनं ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुद्धा अवयवदान केल्या जाऊ शकते. पण त्याचं की जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं की अवयवाचा आकार, ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजे, कारण लहान मुलांना म्हणजे अगदीच म्हणजे खूपच मोठ्यांचं अवयव आपल्याला नाही देता येणार. तसंच तर ते जसं आता जसं बोलले की अवयव प्रत्यारोपणासाठी वय, रक्तगट, अवयवाचा आकार हे महत्वाचं आहे.
1: अवयवदान जे आहे त्यामध्ये आपल्या समाजामध्ये खूप गैरसमज पसरलेले आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: अवयवदानामुळे अवयवदानाबद्दल गैरसमज आहेत. अवयवदानाबद्दल शरीराची विटंबना किंवा शरीर विद्रूप होते तर असे नाही. अवयव काढण्याची प्रक्रिया ही प्रशिक्षित चिकित्सकांकडून अत्यंत काळजीपूर्वक आणि सन्मानपूर्वक केली जाते. शरीराची प्रतिष्ठा आणि कुटुंबाच्या भावना यांचा पूर्ण आदर केला जातो. त्यानंतर कुटुंबाला त्यांच्या धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करता येतात. दुसरा महत्वाचा गैरसमज म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने अवयवदानाची इच्छा नोंदवली असेल तर डॉक्टर तिचा जीव वाचवण्याचा कमी प्रयत्न करतात, तर असे अजिबात नाही. डॉक्टर रुग्णाला वाचवण्याचे सर्वप्रथम प्रयत्न प्रथम करतात. अवयवदानाचा विचार मृत्यू निश्चित झाल्यानंतरच केला जातो. आणखी एक गैरसमज म्हणजे जर डोनर कार्ड असेल तर कुटुंबाला न विचारता अवयव काढले जातात, तर हा सुद्धा एक चुकीचा गैरसमज आहे. कारण तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या संमतीशिवाय अवयवदानाची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही. आणखी एक गैरसमज असा की वय जास्त असल्यामुळे अवयवदान करता येत नाही, तर असे नाही. अगदी ज्येष्ठ नागरिकांचे सुद्धा निरोगी अवयव आणि उती रुग्णाला दान केल्या जाऊ शकतात. अवयव विकता येतात तर हे अत्यंत चूक आणि बेकायदेशीर आहे. भारतात अवयव खरेदी विक्री हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे आणि हे बेकायदेशीर आहे. म्हणून अशा गैरसमजांपेक्षा योग्य माहितीवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
1: मॅडम, आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावरती आपली कमिटी नेमकी कशी कार्य करते?
0: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव या अंतर्गत ऑर्गन डोनेशन अँड ब्रेन स्टेम डेथ कमिटी ही जिल्हास्तरीय कमिटीचे काम बघते. अवयवदानाची पूर्ण प्रक्रिया ही नोटो, रोटो आणि सोटो म्हणजेच राष्ट्रीय, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय यंत्रणेशी जोडलेली आहे. यातला पहिला टप्पा म्हणजे गंभीर रुग्ण जेव्हा आय सी यूमध्ये

0: दाखल होतो. उपचार करून सुद्धा मेंदूचे कार्य पूर्णपणे बंद झाल्यास ब्रेनस्टेम डेथची तपासणी केली जाते. ब्रेनस्टेम डेथची तपासणी ही 4 सदस्यीय अधिकृत समितीद्वारे कायदेशीर पद्धतीने 6 तासांच्या अंतराने 2 वेळा केली जाते. ब्रेनस्टेम डेथ प्रमाणपत्र ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यू ॲक्ट या कायद्यानुसार दिले जाते. त्यानंतर कुटुंबाचे समुपदेशन केले जाते, ज्यामध्ये प्रशिक्षित समुपदेशक कुटुंबियांना अवयवदानाची माहिती देतात. नातेवाईकांची लेखी संमती घेतली जाते. ह्यानंतर रुग्णालय राज्य आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्रांना माहिती देते, जसेच ज्याला आम्ही सोटो आणि ZTCC म्हणजेच स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन आणि झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर असे म्हणतो. धाराशिव जिल्ह्यासाठी संबंधित ZCCC हे संभाजीनगर आहे. यानंतर रक्तगट, वैद्यकीय निकष, प्रतीक्षा यादी आणि तातडी यानुसार योग्य प्राप्तकर्ता निवडला जातो, ज्याला अवयव जुळवणी असे म्हणतात. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमद्वारे निर्जंतुकीकरण पद्धतीने अवयव काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. अशा पद्धतीने जिल्हास्तरीय कमिटी अवयवदानाबद्दल कार्य करत असते. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सोप्या भाषेत व्याख्याने दिली जातात, माहितीपत्रके वाटली जातात. अवयवदान सप्ताह किंवा महिना साजरा केला जातो. 13 ऑगस्ट म्हणजे जागतिक अवयवदान दिन आणि इतर विशेष प्रसंगी रॅली, पथनाट्ये, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले जाते. समुपदेशन आणि माहिती केंद्र रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन म्हणजेच समुपदेशक उपलब्ध असतात, जे माहिती पत्रकाद्वारे आणि पोस्टरच्या माध्यमातून मराठी भाषेत सोपी माहिती उपलब्ध करून देतात. सार्वजनिक कुटुंबात दाता कुटुंबाचा सत्कार आणि सन्मान केला जातो. ह्यामुळे समाजात इतर लोकांना प्रेरणा मिळते आणि अवयवदानाकडे सकारात्मकतेने पाहिले जाते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ही समिती अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया न ठेवता त्याला एक सामाजिक चळवळ बनवण्यासाठी सतत कार्यरत असते.
1: खूप छान मॅडम, कारण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अशी कमिटी खूप छान पद्धतीनं कार्य पार पाडत आहे आणि नक्कीच आपली मुलाखत ऐकणाऱ्या अनेकांना अवयवदान करण्याची इच्छा स्वतःहून ते व्यक्त करतील. एखादा टोल फ्री क्रमांक असा असेल जेणेकरून आपली मुलाखत ऐकणाऱ्या आपल्या श्रोत्यांना अवयवदान करण्याची इच्छा त्या टोल फ्री क्रमांकावरती ते करू शकतात.
0: मग सांगितल्याप्रमाणे आपल्याला जेव्हा अवयवदान नोंदणी करायची इच्छा असल्यास आपण नोटोच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतो. तसेच नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनचा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800-11-4770 हा आहे. 1800-11-4770 हा क्रमांक 24 तास सुरू असतो. यामध्ये अवयव आणि उतीदानाबद्दल माहिती मिळते.
1: मॅडम, मला आणखीन एक असं विचारायचं आहे की ब्रेन स्टेम डेथ म्हणजे नेमकं काय असतं?
0: ब्रेन स्टेम डेथ म्हणजे जो मेंदू स्तंभ मृत्यू जो आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये मेंदूची जी कार्य असते ही कार्य कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीयपणे बंद होतात. पण व्हेंटिलेटरवर असल्यामुळे हृदय क्रिया चालू असते आणि हृदय आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू असल्यामुळे असे वाटू शकते, असा गैरसमज होऊ शकतो की रुग्ण जिवंत आहे. पण ब्रेनस्टेम डेथ ही वैद्यकीय आणि कायदेशीरदृष्ट्या मृत अवस्था आहे.
1: मॅडम, आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, तर जाता जाता तुम्ही आपली मुलाखत ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना, सर्व सखींना, तुम्ही एक वैद्यकीय शास्त्र विभागातील भूलतज्ञ आहात या दृष्टिकोनातून संदेश काय द्याल?
0: सखींनो, माझा संदेश अगदी सोपा आहे. अवयवदान हा केवळ वैद्यकीय नाही तर तो मानवतेशी जोडलेला विषय आहे. अवयवदानाचा निर्णय माहिती घेऊन घ्या, आपली इच्छा नोंदवा आणि ती आपल्या कुटुंबाला सांगा. आपले अवयव मृत्यूनंतर

0: नष्ट होण्याऐवजी एखाद्याला नवजीवन देऊ शकतात. म्हणून अवयवदानाबद्दल जाणून घ्या, कुटुंबाशी बोला, गैरसमज दूर करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. अवयवदानाचा संकल्प करा, मृत्यूनंतरही जीवनाला नवी आशा द्या.
1: मॅडम, खूप छान आपण संदेश दिलात, प्राध्यापिका दीप्ती नागराळे मॅडम. आज तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवच्या माध्यमातून अवयवदानाची जी तांत्रिक आणि भावनिक बाजू आहे ती खरोखरच खूप डोळे उघडणारी आहे आणि खूप छान पद्धतीने आपण आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून मांडलेली आहेत. सखींनो, निसर्गाने जे शरीर आपल्याला दिलं आहे एक ना एक दिवस मातीत विलीन होणारच आहे, पण जाता जाता आपल्यातीलच एका अंशाने कुणाच्या तरी आयुष्यातील अंधार दूर करणं, कुणाच्या तरी घरात पुन्हा आनंदाचे दिवे पेटवणं हा माणसाने माणसाला दिलेला एक खूप मोठा दिलासा असू शकतो. विज्ञानाची हीच सुंदर दृष्टी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील बधिरीकरण शास्त्र विभागात भूलतज्ञ या पदावरती रोज असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापिका दीप्ती नगराळे या मॅडमनी दिली आहे. मॅडम, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. आपण मला अवयवदानाबद्दल जनजागृती करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे.
2: आत्ताच आपण जागतिक अवयवदान दिनानिमित्त अवयवदानाचे महत्त्व याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धाराशिव येथील बधिरीकरण शास्त्र विभागातील भूलतज्ञ या पदावर कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापिका दीप्ती नगराळे यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. स्वयंसिद्ध हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
3: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
4: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 19 00. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

पुस्तक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

0: दुर्घटना यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 7 वर कॉल करा.
0: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
6: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
7: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. गेल्या 10 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते. वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी इस सदन में सालों से यहाँ हूँ और निचला, लेकिन मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ.
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जे पी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत

0: 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
1: ओपोजिशन डिस्कशन से भाग रहे थे. पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में ओपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं. ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए. तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और ओपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं. तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
2: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी गुलदीप सिंग गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवली कर्ज मंजूर केलं आहे. एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज प्रथमच सहकारी बँकेला मिळालं आहे. सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवणं, त्यांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देणं आणि वित्तीय क्षमता वाढवणं याकरता या निधीचा वापर होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डांचं वाटप केलं जाणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 10 कलावंतांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा बरदकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता अरुण नलावडे आणि दिग्दर्शक प्रमोद पवार यांना प्रत्येकी 1,00,000 रुपये ताम्रपट देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. त्याखेरीज राज्यातले गायक कृष्णा बुंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजघे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. 25,000 रुपये मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, पपेट्री आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशभरातल्या 254 कलावंतांचा आजच्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. श्रोतेहो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र उद्या

0: सात वाजता प्रसारित होईल, तर वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 वाजता प्रसारित केला जाईल. पाकिटबंद खाद्यपदार्थांमधली साखर, मीठ आणि संतृप्त चरबी यांच्या प्रमाणाची माहिती देणारे लेबल पॅकेजच्या दर्शनी भागात छापण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारनं 2 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणी सरकार आणि FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा न्यायालय स्वतः आदेश जारी करेल असं न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठानं याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं. येत्या 4 वर्षात मुंबईतल्या सर्व लोकल गाड्या AC होतील. रेल्वेच्या चेन्नई, कपूरथळा आणि रायबरेली इथल्या कारखान्यांमध्ये या गाड्यांचं उत्पादन सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली.
1: पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि AC व्हाव्यात. आणि पुन्हा एकदा सांगतो, AC झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 29% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ST NCMC कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा या नंतरचा कार्यक्रम 7:15.
3: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा, अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
4: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
3: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
4: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
5: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमा अंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
6: अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्ली.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, मोबाईल असो, कार असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा संरक्षण क्षेत्र, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे सेमी कंडक्टर चिप. भारताची या क्षेत्रात बाहेरच्या देशांवर अवलंबून राहण्याची स्थिती बदलण्यासाठी आता सेमिकॉन 2.0 ला केंद्र सरकारनं नुकतीच 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह मंजुरी दिली. या योजनेत चिप डिझाईन, संशोधन, उत्पादन, ॲडव्हान्स पॅकेजिंग आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यात आलाय. भारत केवळ चिप्सचा ग्राहक न राहता स्वतःच्या गरजांसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारा आणि जगाला चिप्स निर्यात करणारा देश कसा बनेल याचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्थेविषयीच्या भूमिकेबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ प्राध्यापक डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर क्षेत्र हे अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये रोज नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहेत. गेल्या साधारण 60-70 वर्षांमध्ये नव्या प्रकारच्या मायक्रोचिप्स डेव्हलप झालेल्या आहेत जगभरामध्ये अर्थातच, आणि भारतामध्ये या प्रकारच्या चिप्स तयार होण्याच्या दृष्टिकोनातून काही फार मोठा प्रयत्न केला गेला नव्हता. काही प्रमाणात चिप मॅन्युफॅक्चरिंग हे छोट्या मोठ्या चिप्सच्या लेवलला आतापर्यंत होत आलं. आज जी काही आवश्यकता आहे, म्हणजे सेमीकंडक्टर मिशन जे सुरू झालेलं आहे भारतामध्ये, सेमीकंडक्टर 2.0 महिनाभर पूर्वी अनाऊन्स करण्यात आलेलं आहे, आणि या सगळ्याचा जो काही उहापोह करायचा असेल तर आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये एकतर डिझाईन ही महत्वाची गोष्ट आहे, मटेरियल्स आणि त्याच्यावरचा झालेला रिसर्च ही दुसरी गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट जे आहेत ही इक्विपमेंट सुद्धा खूप इनोव्हेटिव्ह आणि प्रिसिजन इक्विपमेंट ही आपल्याला इथे लागणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं या सगळ्यांचं म्हणजे रिसर्च, इनोव्हेशन आणि इक्विपमेंट यांचं खूप महत्व आपल्याला दिसेल.
0: श्रोते हो, विद्यापीठ, संशोधन संस्था यांची या क्षेत्रासाठीची भूमिका याबद्दल डॉक्टर शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या दृष्टिकोनात

0: न जर आपण बघितलं तर विद्यापीठ, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन संस्था आणि इंडस्ट्री यांचा एकमेकांना पूरक असा रोल आहे. विद्यापीठ अशा परिसंस्था आहेत की जिथे तरुण विद्यार्थी नवीन नवीन असे बॅचनी येत आहेत आणि त्या सगळ्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना मोटिवेट करून त्यांना आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाठवतो आहोत. त्याच्याच जोडीला ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्था आहेत त्या संशोधन संस्थांमध्ये सरकारी इन्व्हेस्टमेंटमुळे मोठ्या प्रमाणावर फॅसिलिटीज तयार झालेल्या आहेत आणि इंडस्ट्रीज ह्या मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा त्याचं जे काही कमर्शियलायझेशन करणं यासाठी कार्यरत आहेत आणि या तिन्ही परिसंस्था एकमेकांना पूरक अशा आहेत आणि खूप महत्वाची सहकार्य त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे मुख्यतः आता आपण जर बघितलं की आपल्याकडे साधी एक छोटीशी गोष्ट आहे की आपल्याकडे स्ट्रीट लाईट्स आहेत आणि या स्ट्रीट लाईट्सचं कोऑर्डिनेशन ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्ट्रीट लाईट्स कोणत्या वेळेला चालू झाले पाहिजेत, कोणत्या वेळेला बंद झाले पाहिजेत यासाठीच्या ऑटोमॅटिक यंत्रणा आता आपल्याकडे बसवल्या जात आहेत. यांच्यामध्ये काही नवीन प्रगती करता येणार आहे का, त्यांच्यामध्ये काही नवीन डेव्हलपमेंट करता येणार आहे का, हे करण्यासाठी R&D करणं ही आवश्यकता आहे आणि ती जी काही R&D केलेली गोष्ट असेल त्यातून जे काही डिझाईन्स तयार होतील त्याच्यावर आधारित चिप्स तयार करून घेणं आणि त्या चिप्स ज्या आहेत त्यांचा वापर करून प्रॉडक्ट्स तयार करणं हे काम इंडस्ट्रीज करणार आहेत.
1: श्रोते हो, सेमीकंडक्टर संशोधन आणि विकास आणि संबंधित क्षेत्राची गरज याविषयी प्राध्यापक शाळीग्राम यांनी माहिती दिली.
0: सेमीकंडक्टर क्षेत्र हे खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही कंटिन्युइंग प्रोसेस आहे. म्हणजे जसं म्हटलं जातं की 1960 ज्यावेळेला पहिली मायक्रोचिप तयार झाली तिथपासनं आत्तापर्यंतच्या ज्या मायक्रोचिप्स आहेत म्हणजे आत्ता ज्या रिसेंट तयार होत असलेल्या किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी नोड आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि हा फरक आपोआप निर्माण झाल्याने तो कंटिन्युअस डेव्हलपमेंटमुळे R&Dमुळे झालेला आहे. सेमीकंडक्टर 2.0 या मिशनमध्ये मुख्यतः हीच बाब लक्षात घेऊन R&Dवर खूप मोठा भर देण्यात आलेला आहे आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढवणं हे पुरेसं नाही, अर्थात ती आवश्यकता आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्याची आवश्यकता नक्कीच आहे पण R&D हे केलं गेलं पाहिजे आणि स्पेशली जर भारतासारखा विकसनशील देश किंवा जो आता विकसित होऊ पाहतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रमाणावर मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट असणार आहे. म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी हा भारताचा एक लीडिंग रिक्वायरमेंट असलेला भाग आहे, त्याच्या जोडीला संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी गरज आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये गरज आहे, कम्युनिकेशन, एज्युकेशन, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्स अँड फिल्म अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री, त्याच्या जोडीला आता नव्याने जे काही क्षेत्र पुढे आलेलं आहे ते AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या क्षेत्रांमध्ये मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट प्रचंड प्रमाणावर वाढत जाणार आहे आणि त्याची डिझाईन जी आहेत ही आपापली स्वतःची डिझाईन असणं हे केव्हाही फायद्याचं असणार आहे. आता साधी गोष्ट आहे की एखादी गोष्ट समजा आपल्याला परदेशातनं विकत घ्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणावर आपल्याला आपली गंगाजळी आहे परदेशी चलनाची ती खर्च करावी लागते. त्याऐवजी जर आपण आपल्याच देशामध्ये ते तयार करून शकलो, म्हणजे आता एका बाजूने आपण बघितलं की भारतामध्ये अनेक विविध कंपन्या त्यांची डिझाईन सेंटर्स तयार करून गेले कित्येक वर्ष काम करतायत आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग स्वतंत्रपणे इतर ठिकाणी केलं जातं. आपल्याचकडचे जे तंत्रज्ञ आहेत, आपल्याचकडचे जे इंजिनियर्स आहेत, शास्त्रज्ञ आहेत, यांची बुद्धिमत्ता वापरून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स करून घेतली जात आहेत. आता ही आपण आपल्या स्वतःसाठी का नाही वापरायची, या दृष्टिकोनातनं R&D आणि डिझाईन हे जे काही आहे या डिझाईन क्षेत्रामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या नवीन गोष्टी करण्यासाठी खूप मोठी तरतूद सेमीकंडक्टर 2.0 मध्ये करण्यात आली आहे.
1: श्रोते हो, सेमीकंडक्टर परिसंस्थेत मोठ्या कंपन्यांबरोबरच स्टार्टअप्सची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विशेषतः नव्या ऍप्लिकेशन्स आणि उत्पादन विकासात त्यांना संधी आहे. आगामी काही वर्षात आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे याबद्दल डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
0: आपला मोठा देश आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, तर या लोकसंख्येसाठी ज्या वेगवेगळ्या गरजा आहेत आणि त्या गरजा वाढत जाणाऱ्या आहेत तर या वाढत जाणाऱ्या गरजांच्याकडे लक्ष देऊन ही जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ इतरांनी कॅप्चर करण्याच्या आधी आपणच त्या बाजारपेठेकडे प्रॉपर विचार करून त्याचा उपयोग करून घेऊ शकलो तर आपल्याला डेफिनेटली जास्त चांगल्या पद्धतीने या सेमीकंडक्टर क्रांतीचा उपयोग करून घेता येणार आहे. तरुण उद्योजकांना आपण अशा प्रकाराने प्रवृत्त केलं पाहिजे की त्यांचं अटेन्शन हे इंटरनल फोकसवर जास्त असलं पाहिजे. एकदा आपण आपल्या गरजा सॅटिस्फाय करू शकलो तर आपण त्यांचा एक्सपोर्टच्या दृष्टीने पण विचार करू शकतो. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये आपण तेवढं कॉम्पिटिटिव्ह नॅचरली होऊ शकतो जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी बेस खूप स्ट्रॉंग असेल आणि हा टेक्नॉलॉजी बेस स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था जी आहे त्या शिक्षण व्यवस्थेमधून त्या प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देणं

0: करण्याची आवश्यकता आहे. त्यांना त्या दृष्टीने तयार करणं, चॅलेंजेस फेस करायला तयार करणं आणि नवीन प्रकारच्या कल्पना सुचण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं, या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे.
1: श्रोते हो, संशोधनातून तयार होणाऱ्या तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष उत्पादनात रुपांतर करणं आणि भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स भारतातच विकसित करण्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. भारतासाठी सेमीकंडक्टर क्षेत्राचं महत्व आणि त्याची गरज काय हे जाणून घेऊया या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिझनेस सोल्युशन्सचे समन्वयक मनीष पाटील यांच्याकडून.
2: मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतात केवळ चिप्स तयार होणं पुरेसं नाही, त्या चिप्सवर आधारित प्रॉडक्ट सुद्धा भारतातच डिझाईन आणि डेव्हलप होणं खूप आवश्यक आहे. कारण भारतीय ग्राहकांच्या गरजा, वापरायची परिस्थिती आणि किमतीबाबतची संवेदनशीलता ही ऍक्च्युली इतर देशांपेक्षा खूप वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे भारतात एखादं इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट धूळ असेल, उष्णता असेल, ह्युमिडिटी असेल, व्होल्टेज फ्लक्च्युएशन असेल, कमकुवत इंटरनेट कनेक्शन असतं, तर याच्यामध्ये सुद्धा हे वर्कआउट होणं अपेक्षित आहे. सो आपण जर परदेशातून तयार केलेल्या चिप भोवती जर आपला प्रॉडक्ट बनवला तर त्याला अनावश्यक फीचरची पण आपल्याला किंमत द्यावी लागेल. आणि त्याच्याऐवजी जर आपण भारतीय ऍप्लिकेशन नुसार चिप आणि प्रॉडक्ट एकत्र डिझाईन केलं तर कॉस्ट, पॉवर कन्झम्पशन आणि परफॉर्मन्स याचं योग्य ऑप्टिमायझेशन आपल्याला करता येईल. आणि म्हणून आपला दृष्टिकोन हा केवळ मेक इन इंडिया न ठेवता डिझाईन इंडिया अँड मेक इन इंडिया अँड सर द वर्ल्ड असा असला तर तो आपल्यासाठी एक बेटर अप्रोच राहील. आज भारतात इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग जे मोठ्या प्रमाणात वाढत आहे, परंतु त्यातील अनेक क्रिटिकल चिप्स, सेन्सर्स, कंट्रोलर्स आणि कम्युनिकेशन कंपोनंट अजूनही आयात केले जातात. त्यामुळे भारताला प्रॉडक्ट असेंबल झाला तरी त्यातल्या महत्वाच्या इकॉनॉमिकल किंवा टेक्निकल व्हॅल्यू ही परदेशातच राहते. त्याच्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स या आपण स्वतः डिझाईन केल्या तर आपली इम्पोर्ट डिपेंडन्सी 3 लेवलला कमी येईल. डायरेक्ट सबस्टिट्यूट फॉर इम्पोर्ट, दुसरं आपलं स्वतःचं डिझाईन आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी तयार होऊ शकतील आणि मग आपलं फॉरेन लायसन्सिंग वरचं डिपेंडन्सी किंवा अवलंबित्व कमी झालं तर मग नेक्स्ट आपल्याला सप्लाय चेन डिस्टर्प्शन किंवा जिओपॉलिटिकल संकटाच्या काळात आवश्यकता प्रॉडक्ट पुरवठा आपला स्वतःचा स्वतःला चालू ठेवता येईल. आणि म्हणून या दृष्टीनं भारतीय बाजारपेठासाठी योग्य चिप्स आपण स्वतः डिझाईन केल्यास आपली इम्पोर्टवरची डिपेंडन्सी कमी होऊ शकते.
1: सेमी कंडक्टर परिसंस्थेला आपल्याकडच्या वापरानुसार असलेल्या संधी कशा आहेत याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
2: डिझाईन फॉर इंडिया चिप्स मध्ये केवळ चिपवरती भारताचं नाव असणं असा त्याचा अर्थ नव्हे, परंतु भारतातल्या समस्या, भारताची ऑपरेटिंग कंडिशन आणि भारतीय ग्राहकांची परचेसिंग कपॅसिटी हे लक्षात ठेवून संपूर्ण सोल्युशन तयार करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण ऍग्रीकल्चर क्षेत्रात सॉइल असेल, वॉटर सेन्सर असेल, स्मार्ट इरिगेशन कंट्रोलर असतील, सोलार पंप कंट्रोलर्स आहेत, याच्यामध्ये बऱ्याचशा संधी आहेत. हेल्थ केअर मध्ये आहेत, पोर्टेबल डायग्नॉस्टिक डिव्हायसेस मध्ये आहेत, ऑटोमोटिव्ह ईव्ही क्षेत्रात आहे. फॉर एक्झाम्पल सोलार स्वतःच्या घराच्या वरती एखादं पॅनल उभा करून त्याचं DIY किट किंवा त्याच्यामधून माझी स्वतःची सायकल, स्वतःची व्हेकल किंवा स्वतःचं ऍग्री इन्स्ट्रुमेंट, घरातल्या काही वस्तू, इमर्जन्सी लाईट हे सुद्धा चार्जिंग करता येणं ह्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. आणि म्हणून डिझाईन फॉर इंडिया चिप्स मध्ये या अशाच प्रकारच्या भरपूर संधी भारतासाठी अवेलेबल आहेत.
1: चिप निर्मितीपासून ते ग्राहकांपर्यंत आणि निर्यातीपर्यंत भारताची क्षमता कशी वाढती आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
2: चिप्स डिझाईन पासून मास मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत जगातल्या जवळजवळ डिझाईन वर्कफोर्स बाकी 20% वर्कफोर्स हा भारतातून डेव्हलप होतो किंवा भारतामध्ये डिझाईन करण्याची क्षमता भरपूर आहे. इतर देशांमध्ये त्यांचे EDA टूल्स असतील, त्यांचे युनिव्हर्सिटी डिझाईन सेंटर्स असतील आणि डिझाईन लिंक इन्सेंटिव्ह आहेत, अशा ज्या योजना डेव्हलप कंट्रीज मध्ये आहेत तशा आपल्या इकडे उपलब्ध व्हायला सुरू आहेत. कदाचित फॅब्रिकेशन क्षेत्रामध्ये आपण खूप अजून प्रगती केलेली नाही, परंतु प्रोटोटाईप डेव्हलपमेंट, कमर्शियल प्रॉडक्ट डिझाईन याच्यामध्ये आपल्याला अफोर्डेबल टेप आउट ऍक्सेस, पायलट प्रोडक्शन यासाठीच्या फॅसिलिटी आपल्याला वाढवाव्या लागतील.
1: या क्षेत्रातल्या वाढत्या संधी आणि आपलं कुशल मनुष्यबळ याचं सामर्थ्य याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
2: सेमिकॉन 2.0 मुळे निश्चितच भारतीय कंपन्यांना देशांतर्गत गरजांवर आधारित प्रॉडक्ट्स विकसित करून जागतिक बाजारपेठेत जाण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते. मात्र आपली स्पर्धा फक्त अत्याधुनिक आणि सर्वात लहान टेक्नॉलॉजी नोड पुरती मर्यादित ठेवायची काही आवश्यकता नाही. भारताची पहिली कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेले चिप डिझाईन आणि सॉफ्टवेअरचं टॅलेंट. दुसरं आपली स्ट्रेंथ म्हणजे ऑटोमोटिव्ह, ऍग्रीकल्चर, एनर्जी, हेल्थ केअर, टेलिकॉम

0: कॉन आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची विशाल डोमेस्टिक मार्केट आपल्याकडे स्वतःकडे आहे. त्याच्यामुळे एखादे प्रॉडक्ट भारतात व्हॅलिडेट आणि स्केल केल्यानंतर त्याची कॉस्ट जागतिक स्तरावरती कॉम्पिटेटिव्ह करता येणं आपल्याला शक्य होईल. आणि पुढची ताकद म्हणजे फ्रुगल इंजिनिअरिंग, म्हणजे कमी खर्चात टिकाऊ आणि उपयुक्त सोल्युशन तयार करण्याची आपली क्षमता. त्याला काही काही वेळा जुगाड हाही शब्द वापरला जातो, परंतु भारतासाठी तयार केलेले अफोर्डेबल, एनर्जी इफिशियंट आणि रगेड प्रॉडक्ट्स कदाचित आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिकन मधील बाजारपेठात सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. आणि त्याच्यामुळं सेमिकॉन 2.0 ने इक्विपमेंट, मटेरियल, इंडियन आयपी, रिसर्च, स्किल्ड वर्कफोर्सवर भर दिल्यास भारतात केवळ मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन न राहता ग्लोबल प्रॉडक्ट इनोव्हेशन हब सुद्धा आपण बनू शकतो. क्षमता नक्कीच आहे.
1: श्रोते हो, सेमिकॉन 2.0 अनुसार

0: श्रोते हो, सेमिकॉन 2.0 अनुसार भारताच्या आगामी काही वर्षात चिप निर्यातीसाठी आणि उत्पादन विकासासाठी काय महत्वाचं आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
1: पुढील 5 ते 10 वर्षात हे लक्ष अस्तित्वात आणण्यासाठी माझ्या मते महत्वाचं पाऊल म्हणजे ऍप्लिकेशन फर्स्ट सेमीकंडक्टर मिशन राबवणे, म्हणजे फॅब हाऊस उभारून त्याच्यामध्ये काय करायचं हे ठरवण्याबरोबरच किंवा हे ठरवण्याच्या आधी भारताला नेमक्या कोणत्या चिप्स आणि सेमीकंडक्टर बेस्ड प्रॉडक्टची आवश्यकता आहे हे जर निश्चित केलं तर ते थोडस बेनिफिशियल राहील. ऑफकोर्स त्याच्यासाठी फॅब हाऊस असणारच आहे, परंतु फॅब हाऊस उभ्या करत असताना गरजा आयडेंटिफाय करणं हा एक महत्वाचा घटक राहील.
0: श्रोते हो, ही केवळ चिप तयार करण्याची मोहीम नसून चिप क्रांतीकडून आत्मनिर्भरतेकडे आणि विकसित भारताच्या दिशेने जाणारी मोठी झेप आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन राजश्री आगाशे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.
3: सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है?
1: इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
2: पुतला बोल रहे?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
2: पर हम तो सभी डाले हैं।
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
2: सच
1: है? बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
4: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या विषयी आत्मा कार्यालय ठाणे येथील प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे यांच्याशी प्रफुल्ल आचरेकर यांनी केलेली बातचीत।
5: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आकाशवाणी मुंबई किसानवाणी कार्यक्रमात मी प्रफुल्ल आचरेकर आपले मनपूर्वक स्वागत करतो। आजचा विषय आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजना। शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच जमिनीचे आरोग्य, पर्यावरणाचा समतोल आणि सुरक्षित अन्न निर्मिती याकडे आज विशेष लक्ष दिले जात आहे। नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपक्रम आणि योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान तसेच परंपरागत कृषी विकास योजना यांसारख्या योजनांचा समावेश होतो। मात्र या योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळतो, त्यासाठी शेतकऱ्यांनी कुठे संपर्क साधावा, कोणत्या प्रकारचे सहाय्य मिळू शकते आणि नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये नेमका काय फरक आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रकल्प उपसंचालक आत्मा ठाणे आणि पालघर येथे कार्यरत असलेल्या मनाली तांबडे मॅडम। किसानवाणी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत।
6: धन्यवाद।
5: आणि सगळ्यात आधी मला प्रश्न पडलेला

0: असं आहे तो म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान म्हणजे काय, या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट नेमकी कोणती?
1: नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत आहे आणि याचा मुख्य उद्देश, जसं आपण आता सुरुवातीलाच बोललात, की शाश्वत शेती आणि जमिनीचं आरोग्य आणि जमिनीच्या आरोग्याबरोबरच आपल्या सगळ्या मानवाचं आरोग्य, त्याचबरोबर आपल्या मातीचं आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आता जो आपण म्हणजे शेतीमध्ये जास्तीत जास्त वापर आपण खतं किंवा औषधं यांचा आपण जो वापर करत आहोत, तर तो कमी करून नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याला प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश या योजनेमध्ये आहे. आणि त्यासाठी आपण ही योजना राबवत आहोत. आणि ही योजना आपण आत्मा म्हणजे ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी जी आहे, की आपण सर्व जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आत्मा हा प्रकल्प, तर प्रकल्प संचालक आत्मा यांच्या माध्यमातून आपण सदर योजना राबवत आहोत.
0: सुंदर. यापुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन आणि सहाय्य दिले जाते?
1: आपण एखाद्या अभियानाची जेव्हा सुरुवात करतो तर तेव्हा मुळात आपल्याला जनजागृती करणं अपेक्षित आहे, कारण गेली वर्षानुवर्ष आपण म्हणतो की 1970 पासून म्हणजे आपण हरित क्रांतीला सुरुवात केली.
0: बरोबर.
1: आणि हरित क्रांतीमध्ये आपण म्हणजे सुरुवातीला आपण अगदी अल्प प्रमाणावर खत आणि औषधांचा वापर सुरू केलेला होता, कारण तेव्हाची जी काही आपली लोकसंख्या आहे त्यांना पुरेसं अन्न उत्पादन उपलब्ध व्हावं आणि ते आपल्या देशांतर्गतच व्हावं यासाठी आपण सुरू केलं. परंतु नंतर अति उत्पादनाच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांनी किंवा सगळ्याच कंपन्यांनी म्हणा, तर जास्तीत जास्त खतं म्हणजे त्यांचे ऍडव्हर्टाईज वगैरे करून जास्तीत जास्त खतं वापरणं किंवा वेगवेगळ्या कीड रोगांसाठी वेगवेगळी औषधं वापरणं असं आपण मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलं आणि त्याचे दुष्परिणाम आज आता आपल्याला 40 ते 45 वर्षानंतर दिसून येत आहे. मानवाच्या आरोग्याबरोबर बरोबरच आपल्याला पाणी आणि माती यांचं देखील आरोग्य आणि त्याचबरोबर पर्यायाने आपण पर्यावरणाचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहोत. आज मोठ्या प्रमाणावर आपण म्हणतोय की कॅन्सरचे पेशंट्स, खूप लहान वयात विविध आजार याचा सामना आपल्याला करायला लागत आहे. या सगळ्यांची जाणीव आपल्याला आहे, परंतु त्याला प्रत्यक्ष रोखण्यासाठी जी पावलं उचलायची आहेत ती ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर अभियानाच्या सुरुवातीला जनजागृती मोहिमा आपण राबवत आहोत, काही मेळावे घेतलेले आहेत आणि जनजागृती करून आपण सध्या ही जी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जे राबवत आहोत तर ते आपण 22-23 पासून राबवण्यास सुरुवात केलेली आहे. 23-24 मध्ये हे सुरुवात केलेली आहे. या अगोदर आपण म्हणजे परंपरागत कृषी विकास योजना जी सेंद्रिय शेतीसाठी आहे तर ती आपण राबवतच होतो आणि आता आपण हे अभियान राबवत आहोत. आणि या अभियानामध्ये आपण जे गावोगावी जी जनजागृती मोहिमा घेतल्या त्यामधून ज्या प्रमुख नद्यांच्या किनारी असलेले जिल्हे असतील त्याच्यामध्ये किंवा जिथे जास्तीत जास्त खतांचा वापर होतो किंवा अजिबात खतांचा वापर होत नाही असे दोन्ही हे जिल्हे, त्याचबरोबर आदिवासी उपयोजना की जिथे खतांचा वापर ऑलरेडी कमीच असतो आणि जिथे काही मोठ्या प्रमाणावर आपल्या एफपीओज किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या वगैरे आहेत, तर अशा ठिकाणी आपण या अभियानाची सुरुवात केलेली आहे.
0: बरं, यालाच जोडून पुढचा प्रश्न असा की या अभियानाची अंमलबजावणी शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने केली जाते आणि क्लस्टर समूह पद्धतीचं महत्व काय आहे?
1: मुळात क्लस्टर बेस ऍग्रीकल्चर हे आपण आपली जी 2007 पासून आपण MIDH आपण म्हणतो किंवा मिशन फॉर इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट हे सुद्धा केंद्राचीच योजना होती की जी राज्यांमार्फत म्हणजे राज्यातील कृषी विभागामार्फत आपण राबवत होतो. तर क्लस्टर बेस अप्रोच आपण तेव्हापासून ठेवलेला आहे की एकट्याने शेती करण्यापेक्षा एखाद्या गटामध्ये जर आपण शेती केली तर आपल्याला मार्केटिंग किंवा सगळ्याच सुविधा म्हणजे शेती उत्पादनासाठी आवश्यक जी काही आपल्याला विविध जी काही कामं करायची आहेत शेतातील ती असतील, खतं किंवा औषधांची खरेदी असेल, उपकरणांचा वापर असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग, आपल्या शेतामध्ये जे काही उत्पादन करणार आहोत तर त्याचं आपण जी बाजारपेठ आहे तर त्याच्यासाठी लागणारी जी काही कंटिन्युटी किंवा सातत्य आहे ते वैयक्तिक शेतकऱ्यापेक्षा आपण जर गटाने किंवा समूहाने शेती केली तर ते जास्त आपल्याला फायदेशीर ठरतं. आणि ह्याच समूहाच्या माध्यमातूनच किंवा हे जे विविध गट आत्मा अंतर्गत आपण आतापर्यंत म्हणजे आत्माची सुरुवात देखील 2005 ते 2006 मध्ये झालेली आहे, आपण गट मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे असतील किंवा वेगवेगळ्या महिला गट असतील तर ते देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपण राज्यामध्ये निर्माण केलेले आहेत. तर हे सर्व गट आहेत हे एका शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट करून त्यांना थोडस एक व्यवसाय

0: स्वरूप यावं या दृष्टिकोनातून, म्हणजे शेती ही व्यवसाय म्हणून करावी
1: बरोबर,
0: अशा उद्देशाने आपण हे एपीओजना देखील इथे चालना दिलेली आहे. कृषी विभागाबरोबरच महिला आर्थिक विकास महामंडळ आहे किंवा उमेद सारख्या संस्था आहेत, या देखील याच्यामध्ये काम करत आहेत. तर आपण क्लस्टर बेसिसवर जर शेती केली तर ती सगळ्यांना निश्चितच फायदेशीर आहे. आणि आपण आता ह्या ज्या नैसर्गिक शेती अभियान आहे यामध्ये आपण जे काही उत्पादन करत आहोत तर त्याचं प्रमाणीकरण अतिशय महत्वाचं आहे. तर प्रमाणीकरणासाठी सुद्धा आपल्याला जर समूह असेल, गट असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर त्यांना आपल्याला ही संकल्पना तिथे राबवणं जास्त सोयीचं पण ठरतं आणि फायदेशीर ठरतं. त्यामुळे ह्या प्रकारे आपण ती राबवत आहोत.
1: नक्कीच. पुढचा प्रश्न असा आहे की नैसर्गिक शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या निविष्ठांचा वापर करणं अपेक्षित आहे, जीवामृत, बीजामृत, आच्छादन यांसारख्या पद्धतींची भूमिका काय आहे?
0: नैसर्गिक शेतीचं जे मूळ आहे तेच असं आहे की आपण आपल्याच शेतामध्ये उपलब्ध ज्या काही सुविधा असतील किंवा जी काही साधनं आहेत त्यातून तुम्ही आपल्या शेतामध्ये लागणारे जे काही खतं औषधं आहेत करावी आणि त्याच्या माध्यमातून ती शेती करावी. त्यासाठी बाहेरून कुठलेही अवाजवी किंवा खूप महागडे अशी काही निविष्ठा आपण घेऊ नये खरेदी करून. कारण आता आपण पाहतोय की शेतकरी तोट्यामध्ये असण्याचे कारणच ते आहे की शेतीवरील उत्पादन खर्च अतिशय वाढलेला आहे. तर त्यामुळे शेतीवरील उत्पादन खर्च कमी करणं, त्यासाठी आपल्या शेतातच असलेल्या ज्या काही नैसर्गिक सोयी सुविधा आहे किंवा जे काही मटेरियल आहे त्याचाच वापर करणं आणि त्या माध्यमातून आपली शेती पद्धती आपण विकसित करणं, तर हे मेन त्याच्या मागचा उद्देश पण आहे. आणि या पद्धतीनेच आपण हे अभियान आता राबवत आहोत. आणि यामध्ये आपण सगळ्यात म्हणजे आपण जी चालना देतोय शेतकऱ्यांना की त्यांनी त्यांच्या शेतामध्येच त्यांनी ह्या सगळ्या लागणारे जे काही इनपुट्स आहेत ते तयार करावं. मग त्यामध्ये आता जीवामृत आणि बीजामृत आलंय, म्हणजे आपण जे काही बीज प्रक्रियेसाठी इतर काही औषधं वापरतो किंवा खत वापरतो तर त्याच्याऐवजी त्यांनी त्याच्या शेतामध्येच त्याच्याकडे जी काही गाई वगैरे असतील, गाई किंवा म्हणजे शक्यतो देशी गाई असाव्यात, तर देशी गाईंच्या माध्यमातून त्यांच्याकडनं मिळणारं शेण असेल, गोमूत्र असेल, तर त्याचा वापर करून त्यांनी जीवामृत तयार करावं. ताक समजा असेल किंवा गूळ असेल, म्हणजे ज्या काही साधनं जी आहेत हे आपल्याला स्थानिकरित्या तिथे अव्हेलेबल आहेत त्याच्यातून त्यांनी ते तयार करावं आणि तेच फक्त शेतामध्ये वापरावं. तर जीवामृत आणि बीजामृत ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. बीज प्रक्रियेसाठी बीजामृत असेल, त्याच्यानंतर जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी जीवामृत किंवा गोकृपामृत असेल. आच्छादन एवढ्यासाठी महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये येणारं जे काही तण आहे तर ते तण नियंत्रण करणं हे सगळ्यात कटकटीचं होतं. आणि इथे नैसर्गिक शेतीमध्ये आपण कमीत कमी टिलेज ऑपरेशन्स म्हणतो, म्हणजे कमीत कमी त्याचं तुम्ही जमीन बरोबर छेडछाड करावी किंवा खूप जास्त खोल त्याच्यामध्ये नांगरणी करू नये. तर अशा ह्याच्यातून आपण शक्यतो कमीत कमी मशागत करून आपल्याला शेती पद्धती करायची आहे. तर त्यामुळे तणाचा त्रास होणं साहजिकच आहे. तण नियंत्रणासाठी आपण जर आच्छादन केलं तर तण नियंत्रण आणि जमिनीचा उपलब्ध ओलावा आहे तो टिकवणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य होतात. तर हे तीन आपले महत्वाचे स्तंभ आहेत नैसर्गिक शेतीचे, तर ते निश्चित शेतकऱ्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: आता सेंद्रिय शेती विषयाकडे आपण वळूया, त्यांच्या योजनांबद्दल जाणून घेऊया. परंपरागत कृषी विकास योजना अर्थात PKVY या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
0: परंपरागत कृषी विकास योजना देखील आपण जी राबवत आहोत ती सुद्धा प्रकल्प संचालक आत्मा या कार्यालयामार्फत राबवत आहोत. आणि याचा मूळ उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करणं. म्हणजे आपण जो काही पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे वर्षानुवर्ष, आपण जे काही खत औषधं वापरतोय असे भयानक परिणाम आहेत. तर आता आपल्याला याशिवाय पर्याय नाही की हळूहळू आपली शेती आता आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळवायचीच आहे. मग शेतकऱ्यांना त्याच्यासाठी उद्युक्त करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना आपण राबवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये देखील सुरुवातीला आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये आता त्याची सुरुवात झालेली आहे. 2016 पासून आपण राबवतच होतो पण आता आपण ही 22-23 मध्ये आपण परंपरागत कृषी विकास योजना जी आहे तर ती आपण सर्व राज्यामध्ये राबवायला लागलो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये गेली 2 वर्ष, म्हणजे 2 तालुक्यामध्ये प्रत्येक सध्या परंपरागत कृषी विकास योजना आपण राबवत आहोत. आणि त्याचबरोबर आता यावर्षीपासून जे काही आकांक्षित जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये आपण ही योजना आता सध्या राबवत आहोत. म्हणजे आधीच्या फेजमध्ये ज्या तालुक्यांमध्ये राबवलेली आहेत ती सोडून नवीन तालुक्यामध्ये आपण आता हे राबवतोय. हे आपण आत्माच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा कृषी विभाग जो आहे तर

0: त्यांच्यामार्फत आपण विविध मेळावे, जनजागृती अभियान, त्याचबरोबर काही प्रशिक्षण आपण घेतो. सेंद्रिय शेती करण्यासाठी किंवा नैसर्गिक शेती करण्यासाठी जे शेतकरी स्वतःहून तयार होत आहेत त्यांच्याकडनं आम्ही स्वयंघोषणा पत्र घेतो. शिवाय याच्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी सुरुवातीला थोडंसं त्यांना भीती असते किंवा साहजिकच आहे की आपण सुरुवातीपासून खूप सारे खतं किंवा औषधं वापरते तर कुठून तरी त्याचा परिणाम नष्ट होणं आणि अचानक एखाद्या पिकाला आपण खतं देणं बंद केलं तर त्याच्या उत्पादनात कदाचित थोडंफार घट येण्याची शक्यता असते. तर त्यासाठी शेतकऱ्याला समजा त्याला वाटत असेल की नुकसान होणार आहे त्या नुकसानीचा काही प्रमाणात मोबदला त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमध्ये त्याला राबवण्यासाठी लागणारी जी काही इनपुट्स तयार करायची त्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता आपण या योजनेअंतर्गत देतो.
1: खूपच सुंदर. सेंद्रिय आपण शेतीविषयी जाणून घेतोच आहोत तर सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्या योजनांमध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा आणि मदतीची तरतूद केलेली आहे?
0: यामध्ये आपण परंपरागत कृषी विकास योजना असेल किंवा नैसर्गिक शेती असेल तर परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये आपण जे गट निर्माण केले सुरुवातीला त्या तालुक्यांमध्ये त्या गटांची मिळून आपण एक कंपनी स्थापन केली.
1: बरं.
0: का? तर त्यांना जे मार्केटिंग आहे किंवा बाजारपेठ कॅप्चर करणं ते जास्त सोयीचं होईल तर त्यासाठी आपण ह्या कंपनीला आपण विविध सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये एक BRC असेल कंपनी स्तरावरची की ज्याच्यामध्ये आपण जवळपास त्यांना 5 लाख इतकं अनुदान देतो म्हणजे 75% एकूण खर्चाच्या. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना हे सगळे मेंबर्स जे आहेत हे सेंद्रिय शेती करणारे तर त्यांच्यासाठी भाग भांडवल म्हणजे त्यांनी जे काही भाग भांडवल त्यांनी उभारलेलं आहे तर त्याच प्रमाणामध्ये शासनाकडून सुद्धा 5 लाख रुपयेपर्यंतचं भाग भांडवल ह्या कंपन्यांना दिलं जातं जेणेकरून त्यांना आता पुढे जे मार्केटिंग वगैरेच्या सुविधा निर्माण करायच्या आहेत त्यासाठी हे भाग भांडवल उपयोगी पडेल. आणि शिवाय शासनामार्फत त्यांना या विपणनासाठी लागणारं ग्रेडिंग अँड पॅकिंग हाऊस असेल त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेजेस किंवा प्रक्रिया युनिट त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी लागणारी व्हॅन मग ती कोल्ड व्हॅन असेल किंवा नॉर्मल आपल्या ज्या काही वाहतूक व्हॅन ज्या आहेत तर ते सुद्धा दिलं जातं. त्यांचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग जे आहे त्याच्यासाठी त्यांचा लोगो बनवणं त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणं तर या सगळ्यासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे या कंपनी स्तरावर जेणेकरून हे शेतकरी सगळे सक्षम व्हावेत आणि त्यांचं जे उत्पादन आहे ते शेवटपर्यंत म्हणजे ग्राहकापर्यंत थेट पोहोचावं मध्ये कुठलेही दलाल असू नये जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल.
1: बरोबर.
0: तर मूल्यवृद्धीसाठी यानुसार आपण त्यांना अनुदान उपलब्ध करून देतो.
1: बरोबर. या योजनेचा लाभ कसा घ्यावा, हा अर्ज कुठे करावा, यासाठी काय आहे प्रक्रिया? त्याचबरोबर ग्रामपंचायत, कृषी विभाग, कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्र यांची भूमिका नेमकी काय आहे, काय सांगाल?
0: ग्रामपंचायत अतिशय महत्वाची आहे.
1: बरोबर.
0: कारण आपण जे काही नैसर्गिक शेती अभियान जे आहे तर त्याच्यामध्ये आपण काही फॅसिलिटेटर म्हणून तिथल्या कृषी सखी नेमतो. कारण कृषी विभागाच्या जे अधिकारी कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांना शेवटच्या घटकापर्यंत किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचता येत नाही तर त्यामुळे तिथल्या आपण स्थानिक कृषी सखी आपण नेमलेले आहेत. एका गटामध्ये 2 कृषी सखी आपण नेमतो. या कृषी सखींनी जे काही प्रशिक्षण आहे त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, जीवामृत बीजामृत करण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं, त्याचबरोबर कृषी विभागामार्फत दिले जाणारे सल्ले त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ते जे काही नोंदी घेतात. आता यामध्ये एक प्रमाणीकरणाचं एक महत्वाचं आहे म्हणजे सेंद्रिय प्रमाणीकरण. कारण जेव्हा आपण मार्केटमध्ये आपण त्यांचा माल उपलब्ध करून देणार तर तो सेंद्रिय आहे का ते कसं आपण खात्री करणार, तर त्यासाठी आपण त्याचं प्रमाणीकरण करतो. तर परंपरागत कृषी विकास योजना जी आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना NPOP म्हणून एक सर्टिफिकेशन आहे सेंद्रिय की जे अपेडामार्फत केलं जातं आणि हे NPOP सर्टिफिकेशन आहे हे किचकट आहे थोडंसं. त्यासाठी आपण ICS इन्स्पेक्टर वगैरे नेमतो आणि ज्या अपेडा प्राधिकृत ज्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये सेवा पुरवठादार संस्था आहेत त्यांच्यामार्फत याचं प्रमाणीकरण केलं जातं. 3 वर्षाची ती प्रोसेस आहे. मात्र एकदा NPOP प्रमाणित झालेलं जे काही शेती उत्पादन जे आहे त्याला एक्सपोर्टसाठी वगैरे सुद्धा म्हणजे त्याला इंडिया ऑर्गॅनिक म्हणून लोगो वापरता येतं. त्याचबरोबर दुसरी प्रमाणीकरणाची पद्धत जी आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानमध्ये आपण राबवतो ती आहे PGS पार्टिसिपेटरी गॅरंटी अप्रोच जो आहे तर ती सर्टिफिकेशन पद्धती आहे. त्याच्यामध्ये आपण इंटरनली करतो PGS सर्टिफिकेशन.

0: जेणेकरून आपले जे स्थानिक ग्राहक आहेत किंवा देशांतर्गत ग्राहक जे आहेत तर त्यांना त्याचं खात्री असायला हवी की हे सेंद्रिय उत्पादन आहे. तर ते पीजीएस ग्रीन किंवा आपण असं त्याच्यामध्ये एक लोगो असतो की पीजीएस ग्रीन पीजीएस ब्लू असं ते आपण देतो आणि ते लोगो ते त्या उत्पादनावर छापू शकतात. आणि कृषी सखींचं मुख्य उद्देश जो आहे तो ह्या प्रमाणीकरणासाठीच देखील त्यांना सहाय्य करणं तिथल्या शेतकऱ्यांना आणि प्रमाणीकरण करून घेणं आणि पुढे जाऊन मग थोडस मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून त्यांना आपल्याला फॅसिलिटेट करणं शेतकऱ्यांना. तर अशा पद्धतीने आपण हे राबवतो.
1: बरं, पुढचा प्रश्न असा आहे की लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येतो का आणि त्यासाठी समूह पद्धत किती फायदेशीर आहे.
0: छोटे जे शेतकरी आहेत तर कमीत कमी एक एकर शेती त्यांची आवश्यक आहे.
1: बरं,
0: तर त्यामुळे छोटे शेतकरी याच्यामध्ये येऊ शकतात.
1: योजनेचा हा नियम आहे.
0: मग 125 पेक्षा जास्त शेतकरी त्याच्यामध्ये येऊ शकतात,
1: लाभार्थी ठरू शकतात.
0: परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये आपण म्हणतो की त्यांचं कमीत कमी 1 हेक्टर क्षेत्र आपण ह्या योजनेअंतर्गत त्यांना घेता येतं. लहान शेतकरी असेल तर शेतकऱ्यांची संख्या वाढेल असं. पण आपण लहान किंवा सीमांत शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. त्यांच्या दृष्टीने ही सगळ्यात फायदेशीर योजना आहे कारण त्यांचा माल जो आहे की शेवटी एकत्र येऊन एक समूह पद्धतीने केल्यावर त्यांच्या छोट्या क्षेत्रामध्ये उत्पादित होणारा माल त्यांना एकत्रितरित्या मार्केटिंग करता येतं. तर हा सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा हे समूह पद्धतीने सीमांत शेतकरी देखील एका समूहात येतात तेव्हा त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढते.
1: बरोबर,
0: कारण जेव्हा गटाच्या माध्यमातून आपण एखादी गोष्ट घेत असू, खतं असतील, औषधं असतील, म्हणजे खतं औषधं म्हणजे बाहेरची तर घ्यायचीच नाहीये, पण आपण बीआरसी वगैरे करणार आहोत, म्हणजे एखादं युरियाचं पोतं तुम्ही घ्यायला जाणार, त्याच्याऐवजी तुम्ही जीवामृत वगैरे आहे अक्षरशः 50 रुपयाला 1 लिटरची बॉटल आपण नॉर्मली आपण उपलब्ध करतो बीआरसीमध्ये, ती अगदी कमी दरामध्ये मिळणार आहे. तर त्यामुळे त्यांचा खूपच फायदा होणार आहे आणि ज्या लागणारे निविष्ठा आहेत शेतीमध्ये त्या त्यांना तिथल्या तिथे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कुठल्या तरी डीलरकडे जायला किंवा कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते आणणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना काहीच करायच्या नाही.
1: बरोबर,
0: त्यामुळे सीमांत शेतकऱ्यांसाठी ही अतिशय फायदेशीर योजना आहे.
1: वा, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं जमिनीला आणि शेतीला त्रास होणार नाही, हानी होणार नाही याची काळजीही तेवढीच घेतली जाते. शेतकऱ्यांमध्ये अजून एक मनात भीती असते ती म्हणजे नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती केली तर सुरुवातीच्या काळात उत्पादनात बदल होतो का, त्याची शक्यता काय असते आणि शेतकऱ्यांसाठी ती तयारी कशी करावी.
0: त्यासाठी आपण जनजागृती घेत आहोत. म्हणजे प्रत्येकाच्याच मनात भीती असेल, थोडंसं पिवळसर झालेलं पीक दिसलं की युरिया फेकून मारायचं.
1: बरोबर,
0: आता ते फेकलेला युरिया त्यातला किती अव्हेलेबल होतो तो त्यातला बराचसा वाहून जातो पण आपल्या मनाला समाधान असतं. एकदमच जेव्हा आपण रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळणार तर तेव्हा अशाच पद्धतीची एक भीती मनामध्ये असते की मी जे करतोय त्याच्यामुळे मला माझं उत्पन्न मिळेल का. कदाचित त्या मातीला देखील सवय झालेली असते की ही खतं म्हणजे मिळायला हवीत. तर अशावेळी कदाचित थोडाफार परिणाम होऊ शकतो उत्पादनामध्ये. त्यासाठी आपण प्रोत्साहनपर अनुदान जे आहे तर ते आपण 4,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्याला देतो. तर ह्या 4,000 मध्ये त्यांनी त्यांना लागणारा जो ड्रम आहे म्हणजे आता जीवामृत किंवा गोकृपामृतम करण्यासाठी लागणारा ड्रम घ्यावा, त्याच्यासाठी लागणारी काही गुळ वगैरे सारखी म्हणजे जो काळा गुळ लागतो किंवा गाईचं ताक वगैरे लागतं तर ह्या गोष्टी त्यांनी त्याच्यातनं घ्याव्यात. त्यासाठी लागणारं कल्चर एकदाच घ्यावं आणि त्या कल्चरचा वारंवार वापर करावा, म्हणजे दह्याला जसं विरजण लावतो तशा त्या पद्धतीने त्याचा वापर करावा. आणि बॅचमध्ये त्यांनी ते जीवामृत किंवा गोकृपामृतम तयार करावं, दशपर्णीअर्क तयार करावं. त्याचबरोबर समजा त्यांना जी भीती आहे की माझं उत्पादन कमी होत तर त्याला थोडंसं एक प्रोत्साहनपर अनुदान म्हणून आपण हे 4,000 रुपये आणि 2 वर्षात म्हणजे 8,000 रुपये आपण शेतकऱ्यांना देतो.
1: बरं,
0: असं 1 एकर शेती लक्षात घेऊन त्याच्यासाठी आहे.
1: तर
0: एक मला सांगायचं याच्यामध्ये, जरी सुरुवातीला आता आपण जवळपास 2016 पासून सेंद्रिय शेती योजनांतर्गत राबवतो, त्या आधीपासून बरेच शेतकरी आहेत की जे यापूर्वी ऑलरेडी ते राबवत होते. सुरुवातीला काही दिवस त्याच्या उत्पादनावर परिणाम होतो पण नंतर मात्र त्या पिकाची गुणवत्ता जी आहे त्याच्यापासून मिळणारं उत्पादन आहे त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आणि क्वालिटी तर अतिशय चांगली, म्हणजे त्याची प्रत जी आहे त्याची गुणवत्ता आहे ती सुधारते. म्हणजे फळपिकं असू देत किंवा त्याचे भाजीपाला असू देत, त्याच्यामध्ये येणारी चमक असेल, त्याच्यामधले मूलद्रव्य जी मायक्रोन्युट्रियंट्स वगैरे त्याचं प्रमाण वगैरे खूप लक्षणीय चांगलं आहे. त्यामुळे पुढे ग्राहक ते प्रेफर

0: करतो आणखीन त्यानंतर.
1: म्हणजे आजच्या त्यामुळे तर ऑर्गॅनिक शेती म्हणू शकतो आपण त्याला, बरोबर?
0: येस, ऑर्गॅनिक शेती. तर ऑर्गॅनिक शेतीतून उत्पादित झालेलं ऑर्गॅनिक खाद्य आहे आपल्याला, किंवा ते त्याला रेट मिळणारे आहेत ते देखील प्रीमियम रेट्स आपल्याला मिळतात. तर त्यामुळे तसं नुकसान असं काहीच नाही होत शेतकऱ्यांचं, फक्त थोडासा धीर धरावा लागतो. आज आपल्याकडे अशा बऱ्याच उदाहरणं आहेत. आता देशभरातल्या पातळीवर जर सुरुवातीला आपण बघितलं तर आम्ही कुरुक्षेत्र येथे गुरुकुल वगैरे आहे, तर तिथे देखील आपण बघितलं की जवळपास सुरुवातीला त्यांनी 160-180 एकरचं त्यांचा फार्म आहे, तो कम्प्लीट आज 17-18 वर्ष झाली पूर्णपणे नैसर्गिक शेती पद्धतीने ते करत आहेत आणि अतिशय चांगले त्याचे रिझल्ट आहेत. खूप साऱ्या शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे. तर त्यामुळे सुरुवातीला आपल्याला भीती जरी असली तरी लॉंग टर्म मध्ये किंवा भविष्यामध्ये तर ते अत्यंत फायदेशीर शेती आहे,
1: बरोबर?
0: त्यामुळे ती भीती शेतकऱ्यांनी काढून टाकावी म्हणा.
1: अगदीच. आता शेतकऱ्यांना विश्वासही निर्माण झालेला आहे, शेतीही सुरू केलेली आहे, पण आता मालाला चांगला दर मिळवण्यासाठी ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि बाजारपेठेचे नियोजन हे किती महत्वाचं आहे?
0: ते अतिशय महत्वाचं आहे, कारण आपण हे जे सगळं करतोय ते आपण मार्केटसाठी करतोय, त्याच्यातून मिळणारं जे काही आपल्याला आर्थिक फायदा आहे त्यासाठी ब्रँडिंग महत्वाचं आहे. त्याचं आपण सर्टिफिकेशन करतोय, सर्टिफाईड मालासाठी एक ठराविक ब्रँड क्रिएट करतो आपण त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी अनुदान देतोय आणि असं एक ब्रँडेड उत्पादन आपण जेव्हा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, सुरुवातीला आपण कृषी मेळावे असतील किंवा आपण जे विविध प्रदर्शन आयोजित करतो त्यामध्ये समाविष्ट होतो, तर विविध राज्य आणि देश पातळीवरचे जी काही प्रदर्शन आहेत त्यामध्ये आपण या आपल्या शेतकरीचे ज्या उत्पादक कंपन्या किंवा गट आहेत त्यांना समावेश करण्यासाठी किंवा त्यांना त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन देतो आणि त्या योगे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांपर्यंत त्यांचा जे माल आहे किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागामार्फत मदत केली जाते.
1: बरं, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल?
0: निश्चितच आपण आपल्या पिढीचा विचार न करता आता आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा आहे. त्यांना आपल्याला जर आरोग्यदायी जर आपल्याला भविष्य द्यायचं असेल तर आपल्याला आत्तापासूनच आपल्या मातीची, आपल्याकडच्या पाणी जे आहे त्याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ही सेंद्रिय शेती आवश्यक आहे. त्यासाठी आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आहेत कृषी विभागाचे, तालुक्याला तालुका कृषी अधिकारी आहेत. तर या कार्यालयाकडे आपण संपर्क साधावा. कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट आहे, त्यावर देखील ही सर्व माहिती उपलब्ध आहे. तर आपण या पद्धतीने आपण नक्की लाभ घेऊन या योजनांमध्ये सहभागी व्हावं असे आवाहन मी या ठिकाणी करते.
1: नक्कीच, धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजनांबद्दल अत्यंत उपयुक्त आणि सविस्तर माहिती आज आपल्याला मनाली तांबडे मॅडम यांनी दिली आहे. मॅडम, आपलं मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीकडे वळताना केवळ पद्धत बदलणे पुरेसे नाही आहे, तर योग्य नियोजन, तज्ञांचे मार्गदर्शन, प्रमाणन आणि बाजारपेठेचे नियोजन यांचाही विचार करणं तेवढंच आवश्यक आहे. शासनाच्या उपलब्ध योजनांची माहिती घेऊन त्यांचा योग्य लाभ घ्यावा. आपल्या गावातील कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र किंवा संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून योजनेची पात्रता आणि सध्याच्या उपलब्ध सुविधांची माहिती नक्की करून घ्यावी. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण आत्मा कार्यालय ठाणे येथील प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे यांची प्रफुल्ल आचरेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. प्रधानमंत्री किसान

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 19 00. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.

भारत आपला देश, देश आपला लोकशाही, लोकशाहीत नांदते विविधता, विविधतेने साधते एकात्मता, एकात्मता हीच आपल्या भारताची शान, प्रत्येक देशवासियांना इथे मिळतो सन्मान। जपूया सामाजिक आणि संस्कृतीचं भान, हीच आपल्या राष्ट्रीय एकात्मतेची शान।

श्रोते हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर। अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात। पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका। मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत, आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून।

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा. गेल्या 20 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते. वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी सदन में सालों से यहाँ हूँ और मिथिला, लेकिन मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ.
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जेपी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
3: ऑपोजिशन डिस्कशन से भाग रहे थे. पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में ऑपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं. ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए. तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और ऑपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं. तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
1: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमात

0: वर काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
1: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बादल यांच्या सुरक्षा व्यवस्थेतले पोलीस उपनिरीक्षकही यावेळी जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी कुलदीप सिंग गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातून गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या 9 दिग्गजांना तसंच गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या 6 युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. श्रोतेहो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचे प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल. वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज समाज माध्यमावरच्या संदेशातून केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे पश्चिम बंगालमधले भाजपाचे राज्यसभा खासदार नागेंद्र नाथ रॉय उर्फ अनंत महाराज यांना यापूर्वी प्रदान करण्यात आलेला बंगविभूषण हा पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आज मागं घेत रद्द करण्यात आला. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेले आत्मघातकी बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवले असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं घोषित केलं आहे. दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या सुरक्षा परिषद पथकानं हा अहवाल दिला आहे. लहान लहान गटांमार्फत या दहशतवादी संघटनेच्या कारवाया चालत असून त्यांचा धोका दक्षिण आशियात वाढत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. यापूर्वी फेब्रुवारीत सादर केलेल्या पहिल्या अहवालात या पथकानं या बॉम्ब हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 11 जणांचा बळी गेला होता.

0: ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद चौथ्यांदा भारताकडे आल्याचं चीन आणि रशियानं स्वागत केलं आहे. नवी दिल्लीच्या विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानात ब्रिक्स देशांच्या राजदूतांची गोलमेज परिषद आज झाली. त्यात या दोन्ही देशांच्या राजदूतांनी भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातल्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
1: प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया जय हनुमान भजनी मंडळ पानगाव तालुका कळंब यांनी गायलेली भजनं.

आत्ताच आपण जय हनुमान भजनी मंडळ पानगाव तालुका कळंब यांनी गायलेली भजनं ऐकलीत. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम

प्रथम संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून 8:45 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: FM 103.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार श्रोते हो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात मी प्रतीक्षा माने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमातील सुरुवातीचं हे पत्र आहे जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे आणि रेहान शेख यांचं. यांना ऐकायचं आहे हिम्मतवाला या चित्रपटातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे. बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात यांच्यासमवेत दयानंदनगर नांदेड येथून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन यांना ऐकायचं आहे. शोर या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं संतोष आनंद यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर, मुकेश आणि सहकाऱ्यांनी. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे. मुक्काम हिपरसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैज नबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिलाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख, चांदनी अयूब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांचं यांना ऐकायचं आहे. सौदागर या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती, मनहर उदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमातील हे पत्र आहे गौतमनगर नांदेड येथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे यांचं. यांना ऐकायचं आहे मिस्टर इंडिया या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत. गायला आहे किशोर कुमार आणि अलिशा चिनॉय यांनी. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे. मुक्काम पोस्ट आष्टा कासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथून शैलेंद्र पाटील शांताबाई पाटील सिद्धी पाटील सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार यांना ऐकायचं आहे सौतन या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमातील हे पत्र आहे शिवनेरी नगर परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून दिनेश अडगळे, संगीता अडगळे, भारती प्रगती, श्रावणी चव्हाण, अस्मिता चव्हाण, समृद्धी पेठे, उत्कर्ष पेठे आणि समस्त अडगळे परिवार यांना ऐकायचं आहे अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास यांच्या स्वरातील समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं. चित्रपट सडक. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत

कार्यक्रमात आता ऐकूया प्रेम या चित्रपटातील नलिन दवे आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील हे शेवटचं पत्र आहे. मुक्काम जळगाव सोमनाथ, तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते आणि रुद्र कोळकर यांचं. यांना ऐकायचं आहे अवतार या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गायला आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी पत्रगीत या कार्यक्रमातून मी प्रतीक्षा माने आपला निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.